ज्या वयात प्रेमगीत गावं त्या वयात जीवनाचा अर्थ शोधणं आणि त्याहूनही परम अर्थ शोधणं थोडं वेगळंच आहे, नाही का? असे कधीतरी फार पूर्वी संतादिकांच्या कथांमधून ऐकायला मिळायचं. पण हाच प्रश्न या अभंगात आपल्याला दिसतो. प्रपंच करावा की परमार्थ साधावा, मला मुक्ती कशी मिळेल, माझं भाग्य काय असेल, आणि सरते शेवटी परमात्म्याला त्याची उत्तरं विचारली आहेत. तूच माझा हरी, तूची विठ्ठल, करावी उकल परमार्थाची.

सुप्रभात श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 5:55:30 होत आहेत. आजच्या आपल्या पहिल्या सभेला आपण आरंभ करत आहोत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 14, आषाढ शके 1948, 5 जुलै 2026.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:05 झाली आहेत. आता ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ह्या अस्मिता वाहिनी सकाळचे 6:30 वाजले आहेत. आता ऐकूया जगूया आनंदी.

0: 여보야 아는디.
1: श्रोते हो, जगुया आनंदी या कार्यक्रमात मी इशिता तुमचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नुकताच वाचण्यात आलेल्या एका पुस्तकात असा एक विचार मांडला होता. लोक नेहमी दुसऱ्यांची योग्यता, क्लास म्हणजे आर्थिक परिस्थितीचे पारख त्यांच्या पेहरावावरून करतात. उंची, पोशाख, चप्पल, बॅग्स, घड्याळ यावरून ठरवतात की ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या किती सधन आहे, म्हणजे क्लासी आहे. पण खरं तर पैशाने फक्त सुखसोयी विकत घेता येतात, योग्यता नाही. खरं तर थोर समाजसेवक, गणितज्ञ, वैज्ञानिक हे खरे क्लासी आहेत. त्यांची खरी योग्यता आहे आणि त्यांनी त्यांच्या कामांमधून त्यांची योग्यता सिद्ध केली आहे.

श्रोते हो, जगूया या आनंदी या कार्यक्रमातून मी शीता आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी. नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:35 होत आहेत. जाणून घेऊया कार्यक्रमाची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी. आजचा विषय आहे घेवडा लागवड तंत्र. सहभाग स्वप्निता शिंदे. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. विषय पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य भाग 1. तज्ज्ञ डॉक्टर लीना बोरुडे. त्यानंतर 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर. परिसरचा विषय आहे पर्यावरणपूर्वक पंढरीची वारी भाग 1. सहभाग घेत आहेत द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृषी मंच आणि निसर्गवारी यांचे अध्यक्ष श्री प्रशांत अवचट. सादरकर्ते प्रसाद कुळकर्णी. 7 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत बा भ बोरकर यांच्या गडद निळे गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आणि कविता वाचन नेत्रा भगवान यांचं. दुपारी 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात जलसंवर्धन काळाची गरज याविषयी संवाद. सहभागी होत आहेत श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने. विशेष सहभाग आहे डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. त्यानंतर 6:30 गंमत जम्मत यामध्ये विविध स्पर्धांतून पारितोषिक मिळवणारा बालकलाकार योगीराज कुळकर्णी याच्याशी प्रतिभा बोढारे यांनी केलेल्या गप्पा. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार यात संत निवृत्तीनाथ चरित्र यावरती कीर्तन. कीर्तनकार शकुंतला जोग. 8:15 लोकसंगीत यामध्ये वामनराव घोरपडे भारूड सादर करतील. तसंच संध्याकाळी 7:30 to 11:45 ICC वुमन T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट अंतिम सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन क्रिकेट संपेपर्यंत होईल. हे फक्त रेडिओ सेट आणि DTH आणि DRM यावरच उपलब्ध आहे. रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स दिल्लीवरून प्रक्षेपित होतील. आज नादब्रह्म कार्यक्रमात सकाळी 10:30 मिलिंद रायकर यांचं व्हायलिन वादन राग बैरागी. दुपारी 2:30 पार्वती शंकर यांचं कर्नाटक

संगीत, राग मध्यमावती आणि नीलांबरी, 5:02 मालती कृष्णा मोहन यांचं कर्नाटक संगीत, राग गवळा, किरवाणी, विजयनगरी, आणि रात्री 11:30 रोहित धारप यांचं गायन, राग अमोगी.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची या अस्मिता वाहिनी सकाळची 6:40 होत आहे. ऐकूया कार्यक्रम कृषी वाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेंगवर्गीय भाजीपाला पिकांपैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारं पीक आहे. महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये श्रावण घेवड्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. घेवड्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी तसेच सुकलेल्या दाण्यांची उसळ ही लोकप्रिय आहे. घेवड्याच्या पानांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी करता येतो. शेंगांमध्ये अ आणि ब जीवनसत्व, लोह आणि चुना ही खनिज तसंच भरपूर प्रथिनं आढळतात. घेवडा हे पीक हलक्या ते मध्यम मजदुराच्या पाण्याचा उत्तम निचरा असणाऱ्या जमिनीत उत्तम प्रकारे येतं. अतिभारी जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते, परंतु शेंगा कमी लागतात. जमिनीचा सामू 5.5 ते 6 दरम्यान असावा. घेवडा हे थंड हवामानात आणि पावसाळ्यात येणारं पीक असून 15 ते 40 सेल्सिअस तापमानात हे पीक चांगलं येतं. अति थंडी आणि अति उष्ण हवामान या पिकाला मानवत नाही. महाराष्ट्रात या पिकाची लागवड 3 हंगामात होते. खरीप हंगामासाठी जून जुलै महिन्यात, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात घेवड्याची लागवड करतात. प्रति हेक्टरी 40 बियाणं लागतं. टोकण पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी 25 ते 30 बी लागतं. पूर्व मशागत करताना जमिनीची उभी आडवी नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळं फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत 15 ते 20 प्रति हेक्टरी या प्रमाणात शेणखत मिसळावं. खरीप हंगामात पिकाची पेरणी पाभरीने अथवा तिफणीने पहिला पाऊस पडून गेल्यावर जमीन वापशावर आल्यावर करावी. पेरणी करताना 2 अंतर 45 आणि 2 अंतर 30 ठेवावं. यानंतर विरळणी करून 2 अंतर ठेवावं. टोकण पद्धतीने पेरणी करताना बिया 2 ते 3 खोलीवर पेराव्यात. सर्वसाधारणपणे हेक्टरी 720 बियाण्याचं आणि 630 पाल्याचं उत्पादन देणाऱ्या घेवड्याचं पीक जमिनीतून 66 नत्र, 27 स्फुरद आणि 55 पालाश शोषून घेतं. यावरून घेवड्याच्या पिकाला जमिनीतून लागणाऱ्या मुख्य अन्न घटकांची आवश्यकता लक्षात येते. घेवड्याच्या पिकाला 40 शेणखत, 50 ते 54 नत्र, 50 ते 100 स्फुरद आणि 50 ते 110 पालाश प्रति हेक्टरी द्यावं. स्फुरद आणि पालाश पूर्ण आणि अर्धा नत्र पेरणीच्या वेळी द्यावा आणि उरलेला अर्धा नत्र बी उगवल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांनी द्यावा. घेवड्याच्या पिकाची मुळं जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे पिकाला जास्त पाणी दिल्यास ते मुळांना अपायकारक ठरतं. मात्र फुलोऱ्याच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते. म्हणून घेवड्याच्या पिकाला फुले येण्याआधी पाणी द्यावं. तसंच पावसाळ्यात जमिनीतील पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं. खरीप हंगामातील घेवड्याच्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही, परंतु उन्हाळी हंगामातील पिकाला 8 ते 10 अंतराने आणि जमिनीच्या मजदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामात पिकांची पेरणी केल्यानंतर 15 विरळणी करावी. खरीप हंगामात तणांचा योग्य वेळी बंदोबस्त करणं आवश्यक आहे. 1 ते 2 खुरपण्या देऊन तण काढावं आणि पेरणीपूर्वी तणनाशकांची फवारणी करावी. खरीप हंगामात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आणि योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा न झाल्यास चर खोदून पाणी शेताबाहेर काढून द्यावं.
0: श्रोतेहो, याचबरोबर कृषीवाणी हा कार्यक्रम इथंच समाप्त होत आहे. आपण हा कार्यक्रम दुपारी 2 पुन्हा ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळची 6:45 होत आहे. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजा तवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो.

0: धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर.

0: श्रोतोः परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आजपासून चार भागांसाठी विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय श्रोतोः, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लॅस्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती.
0: खरं
1: म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळे एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो.
0: हो.
1: आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे.
0: खरं
1: हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं भटकी जनावरं असेल त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
0: बरोबर आहे.
1: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहे.
0: बरोबर.
1: कुणी या गोष्टी जाणून बुजून करत आहे असं नाही.
0: बरोबर.
1: पण सहज उपलब्धता
0: नकळत होत आहे.
1: नकळत होत आहे. आणि याचे दुष्ट

0: समयानुसारं रात्रौ अष्टवादने समारप्स्यते इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबईशी ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7 वाजले आहेत। ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, पावसाची पहिली चाहूल लागली की मन नकळत आकाशाकडे धाव घेतं. दूरवर दाटून आलेले ढग, वाऱ्याची सळसळ, झाडांच्या पानांतून उमटणारी कुजबूज आणि मातीचा तो दरवळणारा सुगंध, हा सगळा अनुभव मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. नाही अशाच पावसाळी क्षणाचं शब्दचित्र अक्षरशः आपल्यासमोर उभं करतात ते म्हणजे निसर्ग कवी बा भ बोरकर. बा भ बोरकरांची एक सुंदर कविता आहे, प्रसिद्ध आहे, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, गडद निळे गडद निळे. ऐकूया हीच कविता. गडद निळे गडद निळे जलद भरून आले, शीतलतनु छपल चरण अनिल गण निघाले. दीन लंघुनी जाय गिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरून आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरून आले. उतट बघुनी हरि करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुण निधवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरून आले. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे, गडद निळे जलद भरून आले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रस रंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरून आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरून आले. टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विजती डोंब, वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले, गडद निळे जलद भरून आले. शीतलतनु चपल चरण अनिल गण निघाले, गडद निळे जलद भरून आले. श्रोते हो, गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत वाढलेल्या कवी बोरकरांच्या मनात निसर्गाविषयी अपार प्रेम. म्हणूनच त्यांच्या कवितेत निसर्ग हा फक्त वर्णनाचा विषय नाही, तर तो एक जिवंत सखा बनूनच वावरत असतो. आता हेच पाहा ना, या कवितेत गडद निळे जलद भरून आले ह्या पहिल्याच ओळीत कवी आपल्या नजरेसमोर पावसाने भरलेले निळेशार मेघ उभे करतात. ही केवळ ढगांची दाटी नाहीये बरं, तर जणू काही आकाशाने नव्या ऋतूचं स्वागत करण्यासाठी एक भव्य दरबारच सजवलेला आहे. शीतलतनु चपल चरण अनिल गण निघाले या ओळींकडे विशेषत लक्ष वेधलं जातं. केवळ वारा नाही, तर अनिल गण म्हणजे अनेक वाऱ्यांचा समूहच जातोय. आणि तो कसा जातोय? तर अतिशय चपळतेने जातोय. आणि यात वाऱ्याला चपळ चरण अशी प्रतिकात्मक उपमा देखील दिली आहे. आणि इतकंच नाही तर त्याची तनू म्हणजे त्याचं शरीर आहे तरी कसं, तर अतिशय थंड. ही संपूर्ण कविता विशिष्ट गेयतापूर्ण आहे हे आपल्याला लक्षात आलंच असेल. गडद निळे या अनुप्रास अलंकारामुळे ही कविता आणखीनच खास वाटते. मराठी कवितेवर, विशेषतः पावसाच्या कवितांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच अगदी पाऊस म्हटला ना किंवा पावसाळी हवामान देखील झालं तरी ही कविता आपोआप डोळ्यांसमोर येतेच.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, याचबरोबर ऐसी अक्षर रसिके हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ह्या अस्मिता वाहिनी सकाळची 7:05 झाली आहेत. ठीक 7:07 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून पुणे केंद्रावरून देण्यात येतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. तत्पूर्वी काही संदेश.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
6: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
7: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभोवाणी.
8: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.
9: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै पासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉ मथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्ट्रॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्र पीक लागवड घोषणापत्र आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथे नुकत्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात अखिल

0: महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहळच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स बनवत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी टाकतायत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होतीये. गुगल मॅपवरती सुद्धा लोहळमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉइंट केतन पॉइंट असा आता झालेला आहे. हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला सांगून ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरत आहेत हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रकार अनुचित चालले आहेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
2: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठेमंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्रफळ 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टरवर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, मक्का तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून महेश भिसे.
0: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील झिरो फाटा इथं दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदानही केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथं उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथं झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन

20 जुलै पासून इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब। सुमधुर संगीताचा सुरेल केवडा।
3: गुलाब जुई चंपक बन फुले।
2: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा। अशी ही सदा फुली आकाशवाणी।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी।
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
7: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळची 7:22 झाली आहेत। आजचा दिनविशेष, आज SNDT महिला विद्यापीठाचा स्थापना दिवस। SNDT महिला विद्यापीठ 1916 स्थापन झालं। हे भारतातील पहिलं महिला विद्यापीठ आहे। याचं मुख्य कार्यालय दक्षिण मुंबईतील चर्चगेट येथे असून सॅन्टाक्रूज जुहू येथे त्यांचं एक उपकॅम्पस आणि पुण्यात एक प्रमुख कॅम्पस आहे। या विद्यापीठाला NAC A+ श्रेणीची मान्यता मिळाली आहे। येथे कला, विज्ञान, फार्मसी, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळची 7:23 झाली आहेत। ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
8: अभिजात मराठी आपली मराठी।
9: अभिजात मराठी
10: आपली मराठी।
9: अभिजात मराठी

0: Aquí.
1: Aquí.
0: Aquí. Aquí.
1: Aquí.
2: Aquí.
3: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून कुमार वयातील मुलामुलींसाठी कुमार विश्वकोश असावा अशी कल्पना मांडून खंड संपादित करण्याची योजना आखली गेली. जगातील सर्व ज्ञान शाखांचं ज्ञानभांडार मुलांसाठी उपलब्ध करावं हा त्यामागचा उद्देश होता. कुमार विश्वकोशाच्या या नियोजित 12 खंडीय प्रकल्पाविषयी ओळख आज आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे मराठी विश्वकोश मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक रवींद्र घोडराज सर आलेले आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला कुमार विश्वकोश प्रकल्प काय आहे, हा प्रकल्प साकार करण्यामागची कोशकर्त्यांची भूमिका नेमकी कोणती होती, विविध विषयांवर 12 खंडांमध्ये कोणकोणत्या माहितीचा अंतर्भाव असणार आहे हे सर्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. घोडराज सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश हा देखील एक प्रकल्प आहे आणि शासन स्तरावर असा कोश निर्मितीचा म्हणजे कुमार विश्वकोश निर्मितीचा हा पहिलाच प्रयत्न असावा. तर आम्ही उत्सुक आहोत की कुमार विश्वकोश

0: हा नेमका काय आहे, त्याची भूमिका काय आहे आणि तो तयार करावा असं का वाटलं?
1: नक्कीच. का कसं आहे की पश्चिमी देशामध्ये कोश निर्मितीची अनेक शतकांची परंपरा आहे, आपल्याकडे तसं नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याबरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू असतानाच कुमार विश्वकोश म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखालीच हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत, हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीनं विचार करता यावा, सभोवतालच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं, अशा सारख्या अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानव्य या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
0: सर, मग यावेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होतं आणि पहिल्या खंडाचं काम कधी सुरू झालं किंवा कसं सुरू झालं?
1: खऱ्या अर्थानं डॉक्टर विजया वाड जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्या कारकिर्दीत या कामाला गती मिळाली आणि प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान जे होते होमिओबाबा विज्ञान शिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष संपादन समिती स्थापन केली गेली आणि जीवसृष्टी आणि पर्यावरणाचं वाढतं महत्त्व लक्षात घेता पहिला खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण अशा नावानं त्याची निवड होऊन त्याचं काम हाती घेण्यात आलं आणि या पहिल्या खंडाच्या समन्वयाची जबाबदारीसुद्धा होमिओबाबा विज्ञान शिक्षण केंद्राने स्वीकारली आणि या खंडाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा असा एक विचार पुढे आला की कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड जो आहे तो विशिष्ट विषयाला वाहिलेला असल्यामुळे 500 पृष्ठांमध्ये ते काय माहिती बसवणं शक्य होणार नसल्याने प्रत्येक खंडाचे एकापेक्षा अधिक भाग होतील असंही त्यावेळेस ठरवण्यात आलं होतं.
0: सर, मग पहिला जो खंड त्याचा तयार झाला तर तो कसा आहे आणि त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे?
1: आता पहिला खंड जो प्रकाशित झालेला आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, म्हणजे या खंडाबद्दल जर म्हणाल तर या खंडातील प्रत्येक नोंदी ह्या सुटसुटीत आहेत, सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना चित्र जी आहेत तर ती रंगीत आहेत, प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटाक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता. म्हणजे मुलांना हाताळणंसुद्धा सोपं जावं या दृष्टीनेही खंडाचा आकार कसा असावा, त्याची मर्यादित पृष्ठसंख्या याचाही विचार करण्यात आलेला आहे आणि असा हा जो पहिला खंड आहे जो की 4 भागामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे तो ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे, आपण ते वाचू शकता www.विश्वकोश.मराठी.gov.in आणि दुसरं जे संकेतस्थळ आहे www.मराठीविश्वकोश.org. विशेष म्हणजे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्तीसुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे, तसंच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0: खूपच छान. सर, आत्ताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशाचा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे, तर या खंडामध्ये काय काय आलेलं आहे किंवा कशा कशाचा उल्लेख आहे?
1: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, हा खंड आपल्याला पर्यावरण आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी होत गेली, तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
0: सर, आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत?
1: आता कसं आहे की एकूण 12 खंडाचा हा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झालेले परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत आणि याच्यानंतरचा जो आम्ही काही खंड, जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत, भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान. कसं आहे, कोश तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्त्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका खंडाला 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. आता आम्ही जो आता दुसरा खंड हाती घेतो आहे त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे. म्हणजे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या परिभाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधारानेच त्या उपपत्तींचा विकास होतो. म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा, त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचंही विवेचन येईल. त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा, त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडात येणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी, या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं, त्याच्या ग्रह, तारे, सूर्यमालिका, दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल. विश्वाचा उगम, विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयींची माहितीसुद्धा यात दिली जाईल. त्यानंतरचा चौथा खंड असणार आहे तो प्राचीन संस्कृती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झालेला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहास जमा झालेल्या संस्कृतीसुद्धा आहेत, त्याचासुद्धा परिचय या खंडामध्ये असणार आहे. आता आपण 4 खंडांची माहिती घेतली. 5वा खंड जो आहे आधुनिक जग या नावाचा, आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार याविषयीची माहिती या खंडात संकलित केलेली आहे.
0: नक्कीच सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे हे विषय एकंदरीत आहेत.
1: हो,
0: आणि ज्या जगामध्ये मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा हा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. यापुढच्या खंडांचे विषय असेच वेगळे असतील तर त्या उर्वरित खंडांविषयी देखील आम्हाला सांगा.
1: आता जो 6वा खंड असणार आहे तो उद्योग धंदे आणि व्यापार.
0: हां,
1: आज जगभरात जे उद्योग धंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना, त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे 7वा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील, म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानानं शेतीवर जे परिणाम घडून आलेले आहेत त्याचं विवेचन, विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे शेतीविषयक अर्थशाखांचंही विवरण त्यातील, आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
0: सर, हे खूपच छान आहे, कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे.
1: हो, हो.
0: आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील तर
1: मुलांना समजायला
0: आवडेल, आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल, म्हणजे शेतकी विषयी असेल, अवकाशातली असेल, तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
1: अगदी अगदी.
0: श्रोते, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्त्वाचं आहे, आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्त्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखीन आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
1: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवरील माहितीसुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणारच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा, आधुनिक भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा, जो 9वा खंड असणार आहे. या खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याचीसुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेळोवेळी जे काही कलाप्रकार उदयास आले त्याच्यासुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि 10वा खंड जो असणार आहे क्रीडा खेळ आणि मनोरंजन याविषयी.

0: यावरचा आहे.
1: खूपच छान सर. क्रीडा मनोरंजन खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे, कारण ती काळाची गरज आहे. तर विशेष असं काय असणार आहे
0: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था, व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिकसारखे जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. 11वा जो खंड आहे थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचासुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्ररेखासुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्की सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्यांचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. मराठी,
3: आपली मराठी,
2: अभिजात मराठी.

0: Abhi
1: Marathi
0: Abhijat Marathi
1: Abhi
2: श्रोते हो अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहे. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये ज्यांनी घरं घेतलेली आहेत किंवा कमर्शियल शॉप्स घेतलेले आहेत ते सगळेजण या कार्यक्रमातून आपल्याशी बोलतायत. आज आपल्या बरोबर आहेत पुण्यातून निरंजन नाईकवाडी सर. नमस्कार निरंजन सर.
2: नमस्कार.
1: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरच्या 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये तुम्ही सुद्धा कमर्शियल स्पेस घेतलेली आहे, तर त्याबद्दल जाणून घ्यायचं होतं.
2: सर्वप्रथम मला माझे अनुभव आणि मत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या मनपूर्वक आभार मानतो. माझे नाव निरंजन नाईकवाडी आणि मी साताऱ्यातील 17 मजली टॉवर लँडमार्क टॉवर मध्ये एक व्यावसायिक गाळा खरेदी केलेला आहे आणि मी या प्रकल्पाबद्दल माझा अनुभव आणि मत मांडू इच्छितो. व्यवसायासाठी जागा निवडताना प्रत्येकजण चांगले लोकेशन, दर्जेदार बांधकाम आणि भविष्यातील वाढीची क्षमता याचा विचार करतो. मी देखील याच गोष्टी लक्षात घेऊन पर्यायाचा अभ्यास केला आणि शेवटी 17 मजली लँडमार्क टॉवरची निवड केली. या प्रकल्पाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे उत्तम लोकेशन. सातारा शहरात झपाट्याने विकसित होत आहे आणि अशा ठिकाणी उभारलेला हा प्रकल्प व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ग्राहकांना सहज पोहोचता येईल अशी सुविधा, पुरेशी पार्किंग व्यवस्था, आधुनिक व्यावसायिक वातावरण यामुळे हा प्रकल्प विशेष वाटतो. माझे खरेदी प्रक्रियेतील अनुभव देखील खूप सकारात्मक आहे. प्रकल्पाच्या टीमने प्रत्येक टप्प्यावर योग्य माहिती दिली, सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि संपूर्ण व्यवहार पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाला. त्यामुळे गुंतवणूक करताना विश्वास आणि समाधान नेहमीच मिळाले. लँडमार्क टॉवरचे बांधकाम, नियोजन आणि सुविधांचा दर्जा खरोखरच कौतुकास्पद आहे. आजच्या काळातील व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे, त्यामुळे येथे व्यवसाय सुरू करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक आणि सकारात्मक वातावरण मिळेल याची खात्री वाटते. माझ्या मते हा प्रकल्प केवळ व्यावसायिक जागा नसून भविष्यातील एक उत्तम गुंतवणूक आहे, जी की सातारा शहरामध्ये आणि सातारा शहराचा वाढता विकास बघून नवीन व्यावसायिक संधी आणि वाढीव ग्राहक संख्या लक्षात घेऊन प्रकल्पाचे उज्ज्वल भविष्य निर्माण करते.
1: तुमचा हा अभिप्राय सर खरंच खूप छान वाटला आम्हाला ऐकून. आता जसं तुम्ही म्हणालात की व्यवसायासाठी योग्य जागा, तर 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही व्यवसायासाठी योग्य कुठल्या दृष्टिकोनात आहे हे सुद्धा एकदा आपल्या श्रोतांना सांगा.
2: सातारामध्ये एक तर जे लोकेशन आहे आणि त्या लोकेशन मध्ये कमर्शियल आणि तसंच रेसिडेन्शियल ह्या दोन गोष्टींचा विचार केला तर माझ्या मते साताऱ्यामध्ये ही एकच नवीन पद्धतीने उपलब्ध असणारा प्रोजेक्ट आहे. कारण मी जसं पुण्यामध्ये राहतो आणि सातारापेक्षा अजून बाहेर शहरामध्ये जसं काम केल्यानंतर अनुभव असा आला की तेथे जे प्रोजेक्ट बनतात जसं मुंबई सारख्या ठिकाणी ते कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोघांना लक्षात घेऊन केले जातात. पण साताऱ्यामध्ये जे काही कमर्शियल प्रोजेक्ट आहेत ते फक्त कमर्शियल म्हणूनच बघितले जातात, तिथे रेसिडेन्शियल तुम्हाला पाहता येत नाही. पण सातारा शहरातील या जो टॉवर आहे, हा जो प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये दोन्हीही सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे ग्राहक हा तुमच्या शेजारीच राहतो आणि व्यावसायिकाला नेहमी वाटतं की आपला ग्राहक आपल्या शेजारी असावा, जो जेणेकरून आपल्या व्यवसायामध्ये वाढ होईल.
1: नक्कीच. आणि अशी जागा तुम्हालाही मिळालेली आहे त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. आणि या कार्यक्रमात सहभागी झालात, आम्हाला इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल सुद्धा मनपूर्वक आभार.
2: थँक्यू.
0: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: असून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. स्वच्छतेची करू जोपासना, भारत मातेची हीच खरी उपासना.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळी 7:55 होत आहे. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रज्ञा खापरे यांच्या आवाजातलं हे गीत. गीतकार सुरेश भट.

श्रोते हो, याचबरोबर भावधारा हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथं समाप्त होत आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्लीवरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा, विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजीसेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कोवेत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येईल. डॉ जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40,000 ते 60,000 किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAIचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा

0: योजना लागू केली आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 मधल्या एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 151 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलक्या पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या 3रा मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोत्या, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्यामा चित्तार यांच्या आवाजात संजीवनी मराठे यांचं गीत

श्रोते हो, भावधारा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे सुवर्णा दातार यांच्या आवाजात. गीतकार आहेत योगेश्वर अभ्यंकर.

0: भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम इथंच समाप्त होत आहे.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: स्वच्छतेची करू जोपासना, भारत मातेची हीच खरी उपासना.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजत आहेत. ऐकूया कार्यक्रम अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 55.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: दिनांक 3 मार्च 1947 रोजी महापालिकेनं टिळक पूल उद्यानाचं नामकरण वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान असं करण्यास मंजुरी दिली आणि तेव्हापासून आजपर्यंत हे उद्यान त्याच नावानं ओळखलं जाऊ लागलं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढताना बलिदान केलेल्या स्वातंत्र्यवीरांमध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि त्यांच्या आझाद दस्त्याचं कार्य फार मोलाचं आहे.
2: 8 ऑगस्ट 1942 रोजी आझाद मैदानातील भाषणात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना भारतातून चालते व्हा असं ठणकावून सांगितलं आणि देशवासियांना करेंगे या मरेंगे असा मंत्र देऊन शेवटच्या लढ्यासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो देशप्रेमी या लढ्यात सहभागी झाले होते. त्यापैकी एक होते विठ्ठल लक्ष्मण कोतवाल.
1: विठ्ठल लक्ष्मण कोतवाल यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी आत्ताच्या रायगड जिल्ह्यातल्या माथेरानमध्ये झाला. शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी कॉलेजात प्रवेश केला आणि वकिलीची पदवी संपादन केली. देशाचा जाज्वल्य अभिमान आणि गुलामगिरीचा पराकोटीचा तिटकारा असल्यामुळं कोतवाल यांनी परकीयांची चाकरी केली नाही. त्याऐवजी त्यांनी देशबांधवांना जागृत करण्यासाठी काम करायचं ठरवलं. समाजातल्या अन्यायकारक रूढी आणि जुनाट परंपरा यांच्या विरोधात लोकांमध्ये जाऊन काम करण्याचं त्यांनी पसंत केलं. अन्यायाचा प्रतिकार करण्याकरता त्यांनी लोकांना धैर्य दिलं. लोकांनी त्यांचा उल्लेख भाई म्हणून करायला सुरुवात केली.
2: चले जाओ चळवळीतल्या करेंगे या मरेंगे या आदेशाने देशातला अवघा तरुण पेटून उठला होता. कोतवालांनीही हे आव्हान स्वीकारलं. कोतवाल यांनी स्वतःला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलं. स्वराज्य हवं असेल तर आपण आपल्या सर्वस्वाचं बलिदान देण्यास तयार व्हा असं आवाहन त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना केलं. या आवाहनामुळे देशभक्तीचं एक दैदिप्यमान पर्व सुरू झालं. कोतवालांचं प्रभावी व्यक्तिमत्व आणि नेतृत्व गुणांमुळे पुढे निधड्या छातीच्या तरुणांचा कोतवाल गट अर्थात आझाद दस्ता तयार झाला.
1: आझाद दस्त्यात स्वतः भाई उर्फ अण्णासाहेब कोतवाल, गोमाजी पाटील, हिराजी पाटील, झिपरू गवळी, राघो नागो भगत, धोंडू देसाई, मारुती शेलार, धाकू डुकरे, काळू दळवी, नथू भोईर, वामन भोईर, देहू कानोजे, राघो गाडे, अप्पा शेंडे, भास्कर तांबट ही महाराष्ट्रातली आणि उत्तरेतले रामलाल श्रीवास्तव, दक्षिणेतले गोपाळ शेट्टी, कांतारा शेट्टी, काठियावाडचा शशिलाल दलाल, राजकोटचा चंद्रकांत गुजराथी आणि इक्या पुतळ्या काटकरी असे अनेक जातींचे भिन्न भिन्न प्रांतातले लोक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याकरता एकत्र आले. ब्रिटिश शासनाला जेरीस आणण्याकरता सरकारी कचेरीवर हल्ला करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वे मार्ग उखडणे, विजेचे खांब पाडणे अशी कितीतरी जीवावरची कामं हे क्रांतीवीर करायला लागले.
2: ऑगस्ट क्रांतीचा वणवा आता चांगलाच भडकला होता. इंग्रजांच्या साम्राज्याला सुरुंग लावणाऱ्या आझाद दस्त्याने शिवरायांच्या गनिमी काव्याचा अवलंब करून सिद्धगडचा आश्रय घेतला आणि मराठेशाही संपुष्टात आल्यानंतर 350 वर्षांनी पुन्हा एकदा सिद्धगड जागा झाला. परंतु पुन्हा एकदा गद्दारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. क्रांतिकारकांच्या वस्तीस्थानाच्या बातम्या इंग्रजांना पुरवल्या गेल्या. 2 जानेवारी 1943 ती रात्र क्रांतिकारकांसाठी काळरात्र ठरली. एका फितुराने दिलेल्या खबरीवरून पोलीस अधीक्षक हॉल 100 सशस्त्र पोलिसांचं पथक घेऊन कर्जत तालुक्यातल्या नेरळ नजीक असलेल्या सिद्धगडावर आला. पोलिसांनी गडाला वेढा घातला. गडावरील क्रांतिकारकांना दूध देण्यासाठी जाणाऱ्या गवळ्याचा माग घेत पोलीस गडावर पोचले. गोळीबार सुरू झाला. भाई आणि

0: हिराजी पाटील यांनी मोठ्या शेळ्याच्या आडोशाने तगडा प्रतिकार केला. 2 तास चकमक चालली. या चकमकीत विठ्ठल लक्ष्मण कोतवाल आणि हिराजी पाटील यांना हौतात्म्य प्राप्त झालं. या चकमकीत विठ्ठल लक्ष्मण कोतवाल आणि हिराजी पाटील यांना हौतात्म्य प्राप्त झालं. जखमी भगत मास्तर तिसऱ्या दिवशी शहीद झाले. मुरबाडच्या मातीत भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांनी भारत मातेच्या चरणी स्वतःचा बळी दिला. दोन्ही वीर हुतात्मा झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचं नाव टिळक बागेला देण्यात आलं आणि त्यांच्या स्मृती चिरंतन करण्यात आल्या.
1: टिळक पूल आता नवीन रूपात समोर येणार आहे. बांधकाम जोरात चालू आहे. वाढत्या रहदारीला जागा देण्यासाठी कोतवाल बागेचा आकारही काहीसा आक्रसला आहे. बागेत व्यायामाची साधनं आता नाहीत. असली असती तरी सततच्या वाहत्या पुलावरून रस्ता ओलांडून केवळ व्यायामाकरता तिथं कुणीही गेलं नसतं. पण कोकण पश्चिम महाराष्ट्रातून पोटासाठी मुंबईत आलेल्या गाववाल्यांच्या मीटिंगसाठी ही बाग सर्वांची आवडती आहे.
0: ज्या पांडुरंग गणेश सहस्रबुद्धे यांनी पुलावरच्या बागेला टिळक बाग असं नाव द्यावं अशी सूचना महापालिकेला केली होती, त्यांची पत्नी इंदिराबाई पांडुरंग सहस्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ 1930 सालात कोतवाल गार्डन मध्ये पाणपोई उभारण्यात आली. ती आजही त्या ठिकाणी पाहता येते. बागेसमोरच्या हंसाळी टँक रस्त्याचं नामकरण राजाराम केशव वैद्य मार्ग असं करण्यात आलं आहे.
1: तलाव जाऊन 100 वर्ष उलटून गेली असली तरी दूर दूर होऊन येणाऱ्या भाजीवाल्यांनी मात्र आता अस्तित्वात नसलेल्या तलावाच्या काठी एकत्र येण्याची त्यांची परंपरा अद्याप सुरू ठेवलेली आहे. प्लाझा सिनेमा समोरच्या ट्रॅफिक आयलंडवर आत्तापर्यंत खांद्यावर कावड घेतलेल्या भाजीवाल्याचं प्रतिकात्मक शिल्प होतं. ते काही केवळ शिल्प नव्हतं तर 100 वर्षांच्या परंपरेचं ते प्रतीक होतं. आता ते शिल्प तिथे नाही. तिथून ते का हलवलं कोणास ठाऊक.

ही होती दादरच्या कोतवाल गार्डनची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोते हो, याचबरोबर अज्ञात मुंबई हा कार्यक्रम इथे संपत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 9:10 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया माझा पती करोडपती या चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर, संगीतकार अरुण पौडवाल.

तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली गोरी गोरी गोरी गोरी इश्काची नोट ही

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया सगळीकडे बोंबाबोंब चित्रपटातलं हे गीत. सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीतकार सुधीर मोघे, संगीतकार अरुण पौडवाल.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे सचिन वेळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातलं, चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला, गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार अनिल अरुण.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
1: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: कार्यक्रमात शेवटी ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटातलं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं.

श्रोते हो, याचबरोबर गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजत आहेत. आता ऐकूया उडिया भाषेतील सामुदायिक गायन पाठ. गीतकार आहेत कालिंदी चरण पाणीग्रही, संगीतकार अक्षय कुमार मोहती.

0: तुमने गाना सीख लिया, इसे अब तुम सब मिलकर गाओ देखें।
1: 1 2 3 4

0: तो अब यह गाना तो आपने सीख लिया, इसे याद रखना, भूलना नहीं। यह गाना तुम भी गाओ, अपने भाई बहनों से गवाओ तथा स्कूल में भी गाओ। नमस्कार।
1: श्रोते, आपण ऐकलत उडिया भाषेतील सामुदायिक गायन पाठ। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। कसे 9:47 झाली आहेत। ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकाश घांगरेकर यांच्या आवाजात यशवंत नारायण टिपणीस यांचं नाट्यपद।

नाट्यपरक कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं आहे कल्पिता खरे यांच्या आवाजात, कवी विद्याधर गोखले यांचं. नाटकाचं नाव आहे संगीत सुवर्ण तुला.

श्रोते हो, या गाण्याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पोलिसाची बायको चित्रपटातलं गीत वैशाली सामंत यांच्या आवाजात. गीतकार प्रवीण दवणे, संगीतकार बाळ नाईक.

श्रोते हो, मुंबईचा जावे या चित्रपटातलं गदी माडगुळकरांचं हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

यानंतरचं गीत आहे ऋषिकेश रानडे यांचं, गायलं आहे बेला शेंडे यांनी, संगीतबद्ध केलं आहे अश्विनी शेंडे. चित्रपटाचं नाव आहे प्रेमाची गोष्ट.

श्रोते हो, आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तू तिथे मी चित्रपटातील गीत रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या आवाजात. संगीतकार आनंद मोडक, गीतकार विजय कोवळेकर.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे जानकी चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या आवाजात, गीतकार सुधीर मोघे आणि संगीत दिलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:32 होत आहेत. ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम

आदब्रह्म कार्यक्रमात आज ऐकूया मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन राग बैरागी. त्यांना तबला साथ केली आहे निलेश जाधव यांनी. ऐकूया व्हायोलिन वादन मिलिंद रायकर यांचं राग बैरागी.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद रायकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बैरागी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ होती निलेश जाधव यांची. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत महानंदा या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. या गाण्यासाठी आपली आवड कळवली आहे अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे मुक्काम पोस्ट येळगुड इथून, तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून. त्याचप्रमाणे तुषार कुरणे प्रसिक कांबळे ऐकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे अरुण येळगुडकर हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

आपली आवड कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सोबती या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील गंगाधर महांबरे यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी. आणि या गाण्यासाठी आपली आवड कळवली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ सुनीताबाई घायाळ सानिका घायाळ आणि गजानन घायाळ यांनी. ऐकूयात त्यांच्या पसंतीचं हे गीत.

आपली आवड कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील सचिन पिळगावकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं आणि अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. या गाण्यासाठी आपली आवड कळवली आहे शिंदे चौक दक्षिण कसबा सोलापूर इथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील व समस्त पाटील परिवार यांनी. ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

आपली आवड कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत बिनकामाचा नवरा या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचे शब्द आहेत आणि संगीतबद्ध केलं आहे राजेंद्र आणि विनय यांनी. या गाण्यासाठी आपली आवड कळवली आहे जांभरून परभणी इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी आणि गणेश हारगावकर यांनी. ऐकूयात त्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अष्टविनायक या चित्रपटातील वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे अनिल आणि अरुण यांनी. या गाण्यासाठी आपली आवड कळवली आहे महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारिणी ठाकूर, सुरज ठाकूर, सुजला ठाकूर, ज्योती ठाकूर आणि रेयांश ठाकूर यांनी. ऐकूयात त्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, आपली आवड कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत चंद्र आहे साक्षीला या चित्रपटातील आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी. आणि या गाण्यासाठी आपली आवड कळवली आहे छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, शीतल राजेश आणि गुन्हेवाडी इथून निजाम शेख, नुपूरवरून साबळे आणि उद्धव साबळे यांनी. ऐकूयात त्यांच्या पसंतीचं हे गीत.

0: आपली आवड कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 11:40 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकूयात, भावधारा. त्याआधी हा संदेश.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: भावधारा या कार्यक्रमात ऐकणार आहोत सुनंदा आपटे यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांचं हे गीत.

भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शुभा जोशी यांच्या स्वरातील जयवंत कुलकर्णी. शुभा जोशी आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील मधुवंती सप्रे यांचं हे गीत.

0: शुभा जोशी आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील मधुवंती सप्रे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत राणी वर्मा यांच्या स्वरातील मुरलीधर मोडे यांचं हे गीत.

राणी वर्मा यांच्या स्वरातील मुरलीधर गोडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आकाशवाणी गायकवृंद यांच्या स्वरातील साने गुरुजी यांचं हे गीत.

आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील साने गुरुजी यांनी लिहिलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, यानंतर ठीक 12 वाजता आम्ही आत्ता प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जस जसा आपण भक्तिमार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगच्च झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी सहज अनुभवत असतो. सख्यांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देत असतो. अर्थात आत्ताच्या सिमेंटच्या जंगलात ही हिरवाई, विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पानाफुलातून, झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत, रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठवते, डोक्यात मांडण्यासाठीचा गजरा आठवतो, तसंच पुष्पगुच्छसुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फूल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगवेगळे असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा, तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्व

0: प्रथम मॅडम पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत?
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मलासुद्धा ह्या फुलांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळं फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो जास्वंदी गुलाब ती तर आपल्याला माहितीच आहे. मग असं करता करता बाकीच्या फुलांचा अभ्यास करता असं लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत. घराच्या बागेत बाल्कनीत कुंडीत येणारी अशी गुलाब शेवंती निशिगंध झेंडू गोकर्ण मोगरा कमळ सोनचाफा याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
0: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समजलं कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू झाला?
1: कमळांच्या फुलाची मला माहिती होती. कमळ म्हणजे कमळामध्ये दोन प्रकार आहेत. कुमुदिनी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली आणि कमळ असे दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत त्या हृदयासाठी बलल्या आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर मी माझ्या वडिलांना दिली.
0: बर.
1: आणि वडिलांना दिल्यानंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
0: ओके.
1: त्यांना दम लागायचा धाप लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो असं करत करत आता झेंडूचं फुल हे आपल्याला माहितच आहे. आपण लहान असताना आपण जखम झाली किंवा सुरवंट चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळून त्याच्यावरती लावायचो आणि त्याची ती खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या तरी आपला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्यांनी.
0: असे एक एक शोध
1: शोध घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय आहे शोधूया त्या फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचा तर आपण गुलकंद करतोच त्यामुळे त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.
0: बरोबर.
1: गुलाबाचं देशी गुलाब देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
0: बरोबर.
1: अँटी एजिंग पण तो असतो. पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
0: बरोबर.
1: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो. असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचं असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
0: बरोबर.
1: सध्याच्या काळात ब्लू टीचं खूप फॅड आलंय गोकर्णीच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फूल काय की अँटी ऑक्सिडंट आहे.
0: ओके.
1: ते गरम पाण्यात ते फूल घातलं की त्याचं निळं पाणी तयार होतं. ते अँटी ऑक्सिडंट आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे त्यांना आपलं आरोग्यही सुधारतं.
0: हा असे एक एक शोध त्याच्यातनं लागत गेले. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत.
1: मग मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलांची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
0: बर.
1: म्हणजे फुती पुष्पौषधीच असतात मानसिक रोगांवर त्याचा जास्त डिप्रेशन.
0: बरोबर.
1: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषधं आहेत हे मी शोधत गेले. होमिओपॅथीमध्ये झेंडूच्या फुलांचा औषध एक बनवलं जातं कॅलेंडुला आपल्या जखमा बरा करण्यासाठी आणि त्याचा स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झालाय. मला एक मोठी जखम झाली होती आणि ते होमिओपॅथिक औषध मी कॅलेंडुला मी त्याच्यावरती लावलं आणि त्याची माझी मोठी जखम बरी झाली.
0: ओके.
1: मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकळ्यांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घातल्या. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते कोरडा खोकला असतो तो थांबतो.
0: असे एक एक शोध
1: शोध लावत
0: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागल्यासारखं
1: गेलं आणि मग ते एक एक सापडत गेलं आणि ते सगळे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्यानं सांगायला लागले की तुम्ही असं करून बघा तसं करून बघा.
0: बरोबर.
1: ते पण म्हणायला लागले की असं छान वाटतंय ते केल्यामुळं.
0: बरोबर. एकंदरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो अर्क पावडर तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत कशी आहे?
1: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्या तुम्ही जर आता खोकल्यासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देशी शेवंती असती ती उपयोगी आहे. तर त्या शेवंतीच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुस्करून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना, प्रौढ माणसांना जरी दिलं तरी त्याचा काहीही अपाय नाही आहे.
0: बर,
1: त्यांना खोकला, कोरडा खोकला तर थांबतोच,
0: हा,
1: आणखीन पोट साफ व्हायला पण मदत होते शेवंतीनं.
0: बर, मग ही कुठल्या प्रकारची शेवंती का कुठली?
1: नाही, ती हायब्रीड शेवंती ह्याला चालणार नाही. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे, ती त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करा.
0: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी ही काही बंधनं घालणं गरजेचं आहे का? म्हणजे कुठली फुलं की अशीही आपण सरसकट बाजारात
1: नाही नाही तसं वापरता उपयोगी नाही, कारण बाजारातल्या फुलांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशकं मारली असतील आपल्याला त्याची कल्पना नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळं आपण घराच्या बागेत लावलेली, कुंडीत लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचाच आपण वापर करावा.
0: बर, आणि कुठल्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो? म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं
1: सांगितलं, मग ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्याच्यात तुम्ही निशिगंधाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन नावाचा रक्तातला एक घटक असतो,
0: बर,
1: तो सुद्धा कमी येतो आणि मायग्रेन मध्ये खूप फायदा होतो.
0: बर,
1: निशिगंधाच्या पाण्याचा.
0: बर बर.
1: ब्रह्मकमळ जे आहे त्याचा जर तुम्ही गुलकंद करून खाल्लात किंवा त्याचं सेवन तुम्ही पाकळ्या जरी केलात तरी सुद्धा मायग्रेन कमी येतं.
0: म्हणजे नुसतं पाकळ्या?
1: हा, पाकळ्या.
0: बर, म्हणजे ब्रह्मकमळाचं काही करायची गरज?
1: हा, नुसतं खाल्लं तरी चालतं, साखर घालून खाल्लं तरी चालतं.
0: बर, म्हणजे नुसती ती पाकळी आपण काढून त्याच्याबरोबर खाऊन
1: साखरेबरोबर ब्रह्मकमळाचं.
0: हो हो.
1: निशिगंधाचं आहे ते तुम्ही पाण्यात घाला ती फुलं आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता.
0: बर, मग हे फक्त या पद्धतीनंच होतं का? मगाशी तुम्ही सांगितलं तसं पावडर किंवा काढे म्हणजे उकळून करणं अशा काही प्रोसेस आहेत?
1: हा, उकळून करायची जी फुलं आहेत ते एक म्हणजे पळसाची जी फुलं आहेत.
0: बर,
1: ते सीझन मध्येच मिळतात, मग आपण ती वाळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं आहेत ही सगळ्या मूत्ररोगावर शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत.
0: बर,
1: तर त्याचा तुम्ही काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. किंवा काढा जरी नसेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी त्याचा अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
0: आता अगदी घरच्या घरी सहज होणारे खरं तर हे उपाय आहेत, पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला हवी. तुम्ही म्हणाला तसं गेलं बाजारात आणलं आणि केलं
1: नाही चालेल,
0: तर थोडस या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे या दृष्टीनं जर आपल्याला काही त्याचा वापर करायचा असेल तर, आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही तितपत घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा, तर अशी कुठली झाडं आहेत?
1: देशी गुलाब आहे, तो सहजपणे येऊ शकतो. गुलकंदाचा जो गुलाब आहे तो येऊ शकतो,
0: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या
1: असतात, गुलाबी पाकळ्या असतात त्याला वास असतो.
0: बरोबर.
1: तो येऊ शकतो. तुमचा झेंडू तर आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही, नुसतं बिया पेरलात तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण कटिंग छान येते.
0: बर,
1: निशिगंध चे बल्ब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिगंध पण येतो.
0: बर,
1: जास्वंद पण सहज सोपी येण्यासारखी आहे, त्यामुळे जास्वंद पण येऊ शकती. गोकर्ण आहे, निळा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला कसलाही मेंटेनन्स नाही, त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो. ही एक
0: गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण पण असते?
1: नाही, निळी गोकर्ण आहे ती जास्त औषधी आहे, आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे, ती खोकल्यावर आहे.
0: बर,
1: ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो.
0: बर बर.
1: पण निळी गोकर्ण ही अँटी ऑक्सिडंट आहे, आणखीन ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
0: तुम्ही म्हणालात तसं. आणखी कुठली अशी झाडं आहेत किंवा फुलझाडं आहेत जी आपण सहज लावू शकतो?
1: सोनचाफा लावू शकतो कुंडीत आपण. सोनचाफ्याचं आपण तेल करू शकतो. सोनचाफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात तुम्ही उकळवून घ्यायची आणि ते तेल जर आपण गुडघ्यांना चोळलं तर आपली गुडघेदुखी कमी येते.
0: हा, म्हणजे हा एक त्याचा
1: औषधी उपयोग आहे.
0: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत यातली काही सीझनल पण असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी अशीही फुलं असतील, तर त्या त्या वेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
1: हो, ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची, म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये टिकून
0: राहतात.
1: गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जास्वंदीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत जर वाळवलीत, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून ते जर फुलं ठेवली

0: ठिकाणी वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून.
1: पण मग नंतर आपण ती तशीच डायरेक्टली वापरू शकतो.
0: हो, वापरू शकतो. की आता आपल्या घरातलीच असल्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला नसेल तर ती वापरायला तशीच काहीच हरकत नाही.
1: बरं, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या घरी वाढवू शकतो करू शकतो, पण शेवटी झाड आहे त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे कीटक येणार, आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असतील तर कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, तर त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी?
0: त्या झाडावरच कीड पडू नये म्हणून ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
1: कडुलिंब म्हणजे गुढी पाडव्याला आपण वापरतो,
0: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं.
1: बर.
0: आणि लसूण असती, लसूण पण, लसणाचं पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची, कडुलिंब आणि लसूण, आणि त्याच्यात जर तुम्ही थोडस गोमूत्र घातलं तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक पाच भाग पाणी असं करून तुम्ही जर झाडांवर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाही त्याच्यावर.
1: म्हणजे हे एरवी बाकी झाडांसाठी
0: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
1: ओके, परत एकदा आपण सांगूयात, कडुलिंब जो आपण गुढी पाडव्यासाठी कडू वापरतो
0: तो कडुलिंब, लसूण हे दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं, बारीक पेस्ट करायची, त्याच्यात पाणी घालायचं
1: आणि गोमूत्र
0: थोडस घालायचं आणि त्याचा एक पट तो ते भाग
1: बरोबर
0: वाटण केलेलं आणि पाच पट पाणी असं तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला कीड पडल्या पडायच्या आधी किंवा कीड पडल्यावर सुद्धा, तर तुमचं झाडच निरोगी राहतं.
1: खरंय, त्यामुळे बिनधास्तपणे आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. खरंय, लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे.
0: हा, लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे, भुसभुशीत असली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केलेलं कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा, म्हणजे त्याच्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी तुम्ही.
1: बरोबर, म्हणजे सगळ्याच गोष्टी या नैसर्गिक
0: नैसर्गिक तुम्ही ह्याच्या जे म्हणजे तुम्हाला कशाची भीती राहणार नाही, ते फूल खाण्याची, वापरण्याची, त्याचं औषध करण्याची कशाचीही भीती राहणार नाही.
1: बरोबर, ही जी फुलं तुम्ही सांगितलीत म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल, जास्वंद असेल, गोकर्ण असेल, ही अगदी सहज उपलब्ध फुलं आहेत, शेवंती वगैरे सुद्धा. मग अशी आणखी काही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत, तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्याची कुठली काळजी घ्यावी?
0: फुलं आता तुम्हाला पळसाची फुलं जी आपण म्हणतो ती पळसाची फुलं आपल्याला घरात येत नाहीत. पळसाची फुलाचं झाड बाहेर रस्त्याच्या कडेला, शेतात,
1: बरोबर,
0: बांधावर असंच तुम्हाला सापडणार. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा मिळतात.
1: बर.
0: किंवा आपण जो उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ती काढून सुकवून स्टोअर करू शकता.
1: बरोबर.
0: आता काटेसावर म्हणून फुलं असतात. काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो. काटेसावरीची जी फुलं आहेत त्याच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात.
1: बर.
0: ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते.
1: बर.
0: आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
1: बर. मग ती पावडर करण्याची प्रोसेस,
0: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत.
1: ती
0: उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फुलं आणायची.
1: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात का?
0: नाही, काटेसावर हे आणखीन पळस ही आपल्या इथं मिळतात.
1: बरं, आणखी कुठली आहेत?
0: बहाव्याची आहेत. बहाव्याचा आता खूप बहाव्याची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो बहावा असतो, गोल्डन शॉवर ज्याला म्हणतो,
1: बरोबर,
0: त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
1: बरं.
0: आणखी त्या फुलांची भाजी सुद्धा करतात
1: बहाव्याच्या.
0: बहाव्याच्या
1: त्याचे उपयोग काय?
0: तो थंडाव्यासाठीच उपयोग आहे त्याचा.
1: पण ऍक्च्युअल तो येतो उन्हाळ्यात.
0: उन्हाळ्यात येतो. मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
1: बर. गुलकंद म्हणजे फक्त साखर
0: खडी साखर, आणखीन त्या पाकळ्या असं तुम्ही काचेच्या वरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत.
1: बर.
0: आणि त्याचा जर वापर केला तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो.
1: बर.
0: आणि नंतर आपण तो वापरात आणू शकतो.
1: बरोबर. आणखी आहेत कुठली अशी फुलं?
0: हा, बकुळ आहे. बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळीच्या झाडाचा खूप उपयोग आहे.
1: बर.
0: बकुळीच्या झाडाची पानं, बकुळीच्या झाडाची सालं,
1: बर,
0: दातांचे

0: ती आपण वापरू शकतो. हिरड्या घट्ट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं कपाटात ठेवली तर आपल्या कपड्यांना रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचनमध्ये ठेवली आपल्या ट्रॉलीमध्ये वगैरे तर ती झुरळं होत नाहीत.
1: बर,
0: असं बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे.
1: बर.

0: साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
1: बरोबर. मगाशी तुम्ही सुरुवातीला कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता, हृदयासाठी कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये, तर मग त्याच्यासाठी काय करावं?
0: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं.
1: बर,
0: कमळ नाहीतर मग बाजारात मिळतं, पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग.
1: ती कुठली कमळ का, कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी?
0: नाही, सहस्रदल म्हणजे ज्याला 100 पाकळ्या आहेत असं जे फूल असतं ते कमळ, आणि त्या कमळाच्या झाडाचं पान गोल असतं.
1: बर,
0: ते कमळ म्हणून ओळखायचं. आणि वॉटर लिलीचं जे पान असतं त्याला असं कात्री कात्री कात्री सारखे त्याचं पान असतं, ते वॉटर लिली.
1: मग वॉटर लिली म्हणजे एरवी जे आपल्याला गुलाबी कमळ बिमळ म्हणून दिसतात बाजारात, ते वॉटर लिली आहे.
0: आणि कमळ म्हणजे ते सहस्र लक्ष्मी ज्या ह्याच्यात बसलेली असते,
1: म्हणजे गुलाबी जो रंग
0: जो आहे ते कमळ. आणि वॉटर लिलीचा पण फायदा होणार नाही असं काही नाही, फायदा होऊ शकतो वॉटर लिलीचा, पण कमळाचा जास्त होईल.
1: बरोबर,
0: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळवून त्याच्या पाकळ्यांची पावडर करून ठेवली आणि तुम्ही रोज घेत तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. आणि मी हे स्वतः अनुभवलंय कमळाच्या पाकळ्यांचा हे. आणि जर असं कुठंच नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ही पावडर सहज उपलब्ध होती.
1: बर,
0: आता मी झेंडूचं तुम्हाला सांगितलं ना, झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे.
1: बर,
0: झेंडूच्या पाकळ्या तुम्ही ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घातल्यात आणि सकाळी हे पाणी गाळून खडीसाखर घालून पिलं तर ह्यांना पोटाचे विकार पण बरे होतात.
1: बर,
0: पोटातले कृमी कीटक लहान मुलांना पण दिलं तरी चालतं. खोकला बरा होतो. आणखीन आपल्याला जिथं जखम झालीये मोठी, तिथं आपण त्याची त्याचा रस किंवा पानांचा रस लावला तर ती जखम लगेच भरून येण्यास खूप मदत होती.
1: बर, एकंदरीत आपण असं बघितलं फुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो, म्हणजे काही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो, म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का?
0: सुरंगीचं स्पेशली तसं आहे. सुरंगीचं जे फूल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगीची खूप झाडं आहेत.
1: बर,
0: आणि सुरंगीच्या फुलांचं अत्तर करतात.
1: बर,
0: आता आपल्याकडे लागवड चालू आहे पण अजून ती कितपत सुरंगीची फुलं आणि त्या गुणधर्म मानी इथं किती त्याचा वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे अजून आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे अजून येत नाही. सुरंगीची झाडं ही सगळी आहेत, ही सगळी कोकण पट्ट्यात आहेत, वेंगुर्ला सावंतवाडी ह्या सगळ्या पट्ट्यात. आणि तिथली जी सुरंगी आहे ती अतिशय छान आहे, त्याचं अत्तर बनवतात सुरंगीच्या फुलांचं.
1: बरोबर,
0: मोगऱ्याची फुलं आहेत ही तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन मोहून तर टाकतच आहे.
1: बरोबर,
0: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो, किंवा माठात टाकलं
1: बर
0: तरी पण तुम्ही चालू शकतो.
1: बर,
0: आणि उन्हाळ्यात जी फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतात शक्यतो.
1: बरोबर, म्हणजे पण खरं तर तो ऋतू उन्हाळा
0: असतो
1: पण त्यांचे गुणधर्म
0: थंड असतात.
1: बरोबर, मग त्याचे मग अशी कोणकोणती फुलं आहेत?
0: गुलाब, मोगरा, मोगऱ्यातले सगळे प्रकार, जाई जुई चमेली, पुन्हा बहावा, बहावा पण थंडावा देतो.
1: बरोबर,
0: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, हे थोडस उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे ते थंड आहे, निशिगंधानं थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
1: बरोबर, त्या ऋतुमानानुसार त्यांचे त्यांचे गुणधर्म आणि त्याप्रमाणे ती औषधं त्याचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगितली, तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
0: धोतऱ्याची फुलं ही विषारी असतात, धोतऱ्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनाने करायचा नाही.
1: बर,
0: मग तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, निशिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
1: बरोबर, मग धोतऱ्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
0: आहेत, पण तशी आपल्याला ती घरात उपलब्ध नसतातच. धोतरा तर हा विषारीच आहे,
1: बर,
0: पोटात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे.
1: बर,
0: बाह्य उपचार

0: साठी धोतऱ्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे, आपल्या आपण काही करू नये तसं.
1: बरोबर. आता या ज्या औषधं म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतोय त्याच्यामध्ये अशी काही बंधनं आहेत का, म्हणजे तुम्हाला काही बीपी डायबिटीस आहे किंवा तुम्ही म्हटलं तसं गर्भवती महिला लहान मुलं ह्यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
0: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात, असं काही बंधन नाही. लहान मुलं, गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब, सगळी फुलं, शेवंती, सगळी चालू शकतात. तसं काही अडचण येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
1: बर बर. फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर
0: करायचा. आणखीन त्याच्यावरती कीटकनाशकं मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही वापरायची नाहीत. आपल्या घरच्या बागेतली, कुंडीतली अशीच फुलं आपण वापरायची.
1: बर. आणखी काही असे फुलांचे औषधी उपयोग सांगाल का की जी आणखी वेगवेगळी आहेत, किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
0: जास्वंदीमध्ये पण आता सध्या अनेक रंग, अनेक प्रकार उपलब्ध आहेत. पण आपण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे. औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ती केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो. निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत पण लाल रंगाची जी जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
1: थोडासा कशा पद्धतीनं त्याचा किंवा तेलासाठी कसा वापर केला जातो?
0: जास्वंदीची फुलं जी आहेत ती आपण, ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही तुम्ही तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळायचे सुद्धा कमी होतात. आणि सरबत म्हणाल तर जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाण्यात जर जास्वंदी फुलं घातली तर त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं आणि त्याचा आपण सरबतासाठी वापर करू शकतो. लिंबू पिळून, आवळा घालून, पुदिना घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखीन लाल जास्वंद हे त्वचा सुद्धा मऊ ठेवते. त्याच्यात एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदीच्या फुलात, ती आपली त्वचा मऊ ठेवते. आणि हेअर डायसाठी जास्वंदीची पानं सुद्धा वापरतात, त्यामुळे केस काळे राहू शकतात त्याचा रंग.
1: बरोबर. ह्या आपण थोडस फुलझाडांविषयी आतापर्यंत बोललो. अशी काही झाडं किंवा वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत?
0: आहेत ना. आपण गवती चहा घरात लावू शकतो.
1: बर.
0: गवती चहाचा काढा आपण करू शकतो. एकतर आपण चहात घालून चहा सुगंधी बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं.
1: बर.
0: ते सुद्धा उपयोगी असतं. पुन्हा तुम्ही घरात वाळा सुद्धा लावू शकता.
1: बर.
0: वाळ्याची जी मुळं आहेत ती आपण, आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी मे महिन्यात, तर आपलं पाणी उन्हाळ्याभर सुगंधित होऊ शकतं
1: आणि त्याच्यामध्ये
0: थंडाव्याचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे वाळा आपण लावू शकतो. वेखंड घरी लावू शकतो.
1: बर.
0: वेखंडाचे पण कंद मिळतात.
1: बर.
0: तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंडाचं झाड लावलं की तुमच्या घरात डास पण येत नाहीत आणि सर्दीसाठी वेखंड खूप उपयोगी आहे.
1: बर.
0: कोरफड लावू शकतो आपण. कोरफडीमुळं खोकला कमी येतो. केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. पुन्हा आपण तुळस तर आपली आहेच आहे. तुळशीची झाडं जरी तुम्ही भरपूर लावली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानांच्या रसामुळं खोकला कमी होतो. तुमच्या शरीरातला ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळं
1: तुळस असावी घरात.
0: तुळस
1: आपण असतेच म्हणजे बरेच,
0: म्हणून तर तुळस पूज्य आहे की ह्या सगळ्याच्या तिच्या फायद्यामुळं, की तिच्यात लक्ष्मीचा वास आहे. आपलं आरोग्यच चांगलं राहतं त्यामुळं.
1: बरोबर.
0: लक्ष्मीचा वास आहे आपण तुळशीत म्हणतो. त्यामुळं
1: बरोबर
0: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी, खोकला, शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण त्यानं वाढतं.
1: बरोबर.
0: वातावरण चांगलं होतं. वातावरण शुद्धी होते तुळशीमुळं.
1: बरोबर.
0: आपण कढीपत्ता लावू शकतो. कढीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो.
1: कढीपत्त्याला फुलं येतात हेच माहित नव्हतं.
0: कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या बिया तयार होतात. पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या, खूप छान असतो आणि ती दिसायला पण छान असतात. गुच्छाने येतात.
1: बर.
0: कढीपत्ता तर केसासाठी चांगला तर आहेच आहे. रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे.
1: बर.
0: त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खाल्ला
1: नुसताच
0: नुसताच
1: बर

0: तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
1: वा खूप छान आहे हे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिलीत हे खूप चांगलं आहे. एकतर केसांसाठीही तो चांगला आहे आणि आपल्याला माहितीये की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्याला सामोरं जायचं असतं. तर त्यासाठी
0: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कडीपत्ता खावा. एकतर कॅल्शियम आहे त्याच्यात, केसांसाठी चांगला आहे, केस काळे राहतात त्यांनी पांढरे
1: व्हायचं
0: प्रमाण कमी होतं. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळी जरी असा वातावरणात इतका सुगंध पसरतो की त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होतं.
1: हो.
0: आणखीन अरोमा थेरपीमध्ये किंवा पुष्पौषधीमध्ये ह्याचाच वापर करून औषधं बनवलेली असतात की म्हणजे सुवासामुळे आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्याच्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागेल.
1: बर.
0: आणि प्राजक्ताच्या फुलाचे देठ केशरी असतात.
1: हो.
0: तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी, कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ताच्या देठांचा वापर करू शकतो.
1: बर.
0: तुम्ही केशरी भात करण्यासाठी, केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दुधात उकळून तर केशरासारखाच त्याचा केशरी रंग येतो.
1: वा.
0: आणखीन प्राजक्ताच्या पानांचा जो काढा आहे तो तुम्हाला तापावर अतिशय गुणकारी आहे. प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला, काही इन्फेक्शन न होता जर थंडीनं ताप आला असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढ्याने जातो.
1: बर.
0: आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे.
1: बर.
0: प्राजक्ताची पानांचा लेप वाटून तुम्ही जर दुखऱ्या भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येते.
1: बर.
0: प्राजक्ताच्या पानाने.
1: बर.
0: अनंताची जी फुलं असतात पांढरी, जी आपण गणपतीला वाहतो अनंताची फुलं,
1: बरोबर,
0: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात. त्याचा वास तर इतका मंत्रमुग्ध करणाराच असतो. आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं हे खूप औषधी असतं. शरीरातली ते उष्णता कमी करतं. अनंत मूळ म्हणायचं त्याला, ते खूप औषधी आहे. स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी येतं. आणखीन अनंताचं फूल सुद्धा तुम्ही जर पाण्यात ठेवलं रात्री आणि जर सकाळी त्याचं पाणी पिलं तरी पण आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो.
1: बर.
0: असं त्या औषधी फुल आणि त्याची मुळं खूप औषध आहे. त्याच्यापासून सारी वाद्यासह हे औषध बनवतात अनंताच्या मुळापासून. ते आपल्या लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे.
1: एकंदरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले, पण इन जनरल पुष्प औषधी याचा कशासाठी जास्त करून उपयोग केला जातो आणि सध्याची जी जीवनशैली आहे आपण बघतोय त्याच्यासाठी याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो?
0: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी, अरोमा थेरपी, खूप आजारांना बरे करण्यासाठी याचा वापर होतो. आणि यामुळे आपल्या मनावर त्याचा जादुई परिणाम होतो. अरोमा थेरपीमध्ये तेलांचा वापर होतो. तेलांमध्ये फुले घालून त्याचा अर्क काढतात, त्याला इसेन्शियल ऑइल म्हणतात. ते ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते. आता ह्या इसेन्शियल ऑइलमध्ये कुठली कुठली लव्हेंडर, जोजोबा, गुलाब ही औषधं वापरतात.
1: बर.
0: आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं, मेंदू शांत होतो, संतुलित राहतो. मेंटल इमोशनल आजारावर अरोमाथेरपीचा खूप उपयोग होतो.
1: बर.
0: आणि कनोजमध्ये, भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवण्याचे, पारंपरिक जुनं अत्तर बनवण्याचे कारखाने आहेत.
1: बर.
0: तिथं हे अत्तर
1: नैसर्गिकरित्या
0: बनवलं जातं. आणि अरोमा थेरपी ही एक हिलिंग ट्रीटमेंट आहे. अरोमा म्हणजे वास, सुवास. ही ह्याच्याच या थेरपीमध्ये फुलं, पानं, याच्यापासून तेलं आणि अत्तरं बनवतात. आणि आपण हे तेल आणि अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण ही फुलं पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन त्याचं पाणी पिऊ शकतो. ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही. त्याचा छान शरीराला उपयोग होतो.
1: नक्कीच. आणि तुम्ही म्हणाला तसं हे सुगंधित फुलांचा आपण या अरोमासाठी उपयोग करू शकतो, म्हणजे मग ती घरच्या घरी आपण तेल करू शकतो.
0: या तेला तेल करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली तर
1: साधारण कुठली फुलं सांगाल?
0: मोगऱ्याचं होऊ शकतं, जाई जुई, चमेली, सोनचाफा होऊ शकतं. लव्हेंडरची फुलं मिळतात.
1: बर.

0: म्हणजे थोडक्यात जी सुगंधी फुलं
1: सुगंधी फुलं
0: आहेत
1: आहेत त्याचं तुम्ही कुणाकशाचंही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता.
0: बरोबर. तर एकंदरीत रोहिणीताई, की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं, तर याचा वापर आणि तुम्ही जी सांगितलेली माहिती आहे यासाठी एकंदरीत श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय सांगाल?
1: माझं मैत्रिणींना असं सांगणं आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतो, पण आपण काय करतो की फुलं आणतो, देवाला घालतो, नंतर झालं विसर्जन करतो. असं नाही, त्या फुलांचा वापर आपल्या मनासाठी, शरीरासाठी, ह्याच्यासाठी आपण करू शकतो. आणखीन त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण ही वापरणार औषधासाठी ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्याचं तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंडीत वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता, त्यामुळे त्याचं फुलांचं पानं फुलं काहीही वाया जात नाहीत किंवा कचऱ्यात न टाकता आपण त्याचं त्याच्या वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो. माझं मैत्रिणींना असं सांगणं आहे की रोजच्या वापरात हे आपल्या सहजासहजी हातात असतं, त्याचा आपण आता आपल्याला दोन फुलं मिळाली जास्वंदीची, पाण्यात घालून ठेवायची, आपण सगळ्या घरातल्यांना रंगीत सरबत द्यायचं. गोकर्णीची फुलं मिळाली, आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे, ब्लू टी सकाळी सकाळी प्यायचा. हे जाता येता करून आपण आपली तब्येत खूप छान ठेवू शकतो.
0: नक्कीच.
1: हे मी सगळं जे आता तुम्हाला सांगितलंय ते मी माझा छंद आहे की फुलांचा कसा उपयोग होईल किंवा फुलं का फेकू नयेत, वापर झाल्यानंतर का फेकू नये, त्याचा पुढे काय उपयोग होईल, असं शोधत शोधत माझ्या छंदातून वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतलाय. आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनी वापर करावा.
0: तर खूप छान रोहिणीताई, वेगळी माहिती आज आम्हाला इथं मिळाली, कारण तुम्ही म्हणालात तसं ही सगळी फुलं बागेत कदाचित सगळ्यांच्या येतही असतील, फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्याचा वापर होत असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळतायत आपल्याला. म्हणजे प्रत्येक अगदी फुल, अगदी तुम्ही सांगितलं तसं बकुळ प्राजक्तासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.

तर सख्यानो रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली आणि या मुलाखतीतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपण आपल्या बगीच्यामध्ये नक्की लावू शकतो. मैत्रिणींनो, निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी आपल्या घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि ह्या आपल्या छोट्याशा बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वसा देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

भारत माता, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. भारत माता बोलत असेल तुझ्या आतून मनातून. सांगेल कथा शौर्याच्या ती अभिमानाच्या धैर्याच्या. मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या. सांगेल सारा इतिहास ती सांगेल खुणा पुसलेल्या. दाखवेल चेहरा खऱ्याचा अन दाखवेल गोष्टी रचलेल्या. रडेल जेव्हा आठवेल तिला धर्माधर्मांमधले वाद. युद्ध दंगल फाळणीने घातलेली मृत्यूला साद. सांगेल आक्रमणे परकीयांची सांगेल गुलामगिरीचा अपमान. सतत दिसेल मनात तिच्या स्वप्न अखंड हिंदुस्तान. निसर्गाबद्दल बोलताना चेहरा तिचा खुलेल. प्रत्येक राज्याबद्दल अगदी अभिमानाने बोलेल. भाषांबद्दल बोलेल ती सांगेल परंपरा संस्कृती. स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्यांची महती. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप. कारण असंख्य लोकांमध्ये पेरायचा असेल तिला देशाभिमानाचं रूप. शब्द. तसं तू बरंच जाणतेस आता हेही जाण. बांधून नको ठेवू भात्यात शब्दांचा बाण. खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल. हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मूल. शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट. शब्द म्हणजे लख ऊन. शब्द म्हणजे धुकं दाट. शब्द जाणतात सारं काही. शब्दही बोलतात शब्दातून. जमलं तर पटलं तर काढ त्यांना भात्यातून. मौन काही वाईट नाही. मौनाची एक भाषा असते. पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठेही पोचण्याची मुभा असते. भाषा असो कोणतीही शब्द असतात महत्वाचे. शब्दच ठरतात मर्मसार अस्तित्वाच्या पहाडाचे. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही. शब्द असतील सोबतीला ते साथ सोडणार नाही. प्रॅक्टिकल वागूया का थोडं? म्हणजे कविते बिवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला. पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही. प्रेम कवितेतला मोगरा काही

एकमेव फूल नाही आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तरं देत नाही. काळ ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर. प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर. कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर. आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर. खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या अश्रूतून? खरंच आपण जाणतो एकमेकांना विचारातून मनातून. घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून. आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवितेतून. सारं सारं समजून आता जगू वास्तवात. स्वगत उपयोगी पडत नसतात साध्या भांडणात. आपले साधे शब्द आणि साधे विचार बरे तेच ठरतील आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणी खरे.

विरोधाभासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं कोडं पडायचं नेहमी आणि तिला त्याच्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्याचं चकाकणं उग्र वाटायचं, त्याला तिचं शांत राहणं भेसूर वाटायचं. त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही, तिला मात्र त्याच्या उगवण्याचं कौतुक वाटायचं. तो तिची शांतता घेऊ पाहायचा, ती त्याला तेजस्वीपणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं. त्या एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्याला तिचे गुण हवे होते, तिला त्याचे गुण हवे होते, पण ते कधी घडलेच नाही. त्यांच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या, त्यांचे मार्ग वेगळे होते, त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत, त्याच्या शेवटापासून तिची सुरुवात होती आणि तिच्या शेवटापासून त्याची सुरुवात होती.

तर श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

सरकारनामा या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील अजय झंकार यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत डबल सीट या चित्रपटातील जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील स्पृहा जोशी यांनी लिहिलेलं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.

0: सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजावाला यांच्या स्वरातील दासू यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: छुपाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाए.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जोगवा या चित्रपटातील हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

जोगवा या चित्रपटातील हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, या गाण्याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, यानंतर ठीक 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्र

0: आकाशवाणी मुंबई। मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय। व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात। विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन। आणि देशभरात पावसाचा जोर कायम, मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
1: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे। विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला। 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 जास्त विमानतळं आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला। राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत। यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते। सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं। राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते। इथेनॉल ही नवी संकल्पना नसून 100 जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं। ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्त्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं। भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे। व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्त्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहारीन, कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत। या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्रमंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील। भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे।

0: यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या दोन दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉद्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉद्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेनविरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारताने इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3 फेरीत एलिझे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2 क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3 क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृतीत जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाळं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट विजयी. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
3: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्यावत करण्याचं काम सुरू झालं आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केलं आहे. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी छत्रपती संभाजीनगर इथं या मोहिमेचा आढावा घेतला. विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या मोहिमेअंतर्गत 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री नेमूबेन बंभानिया छत्रपती संभाजीनगर इथं आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्रा बिडकीन इथल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली तसंच विविध उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर DMIC अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट यांचा विजय झाला. त्यांना 455 तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं N8 इथल्या महानगरपालिका रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्हाभरात 94% लसीकरण पूर्ण झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाचं जिल्ह्यातल्या शाळांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर

0: कौर, समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबीका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित करण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन आणि भारतीय योग संस्थान यांच्यातर्फे N8 इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. यानिमित्त भारतीय योग संस्थांच्या वतीनं शहरातून योग दिंडी काढण्यात आली.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 12:15 वाजलेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत, भावधारा. सुरुवातीला ऐकणार आहोत भाग्यश्री धारप यांच्या स्वरातील लीना रस्तोगी यांचं हे गीत.

भाग्यश्री धारप यांच्या स्वरातील लीना रस्तोगी यांचं गीत आपण ऐकलत भावधारा या कार्यक्रमात. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरातील डॉक्टर जयराम चव्हाण यांचं हे गीत.

आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील डॉक्टर जयराम चव्हाण यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. श्रोते हो, दुपारचे 1:55 झालेली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, पावसाची पहिली चाहूल लागली की मन नकळत आकाशाकडे धाव घेत. दूरवर दाटून आलेले ढग, वाऱ्याची सळसळ, झाडांच्या पानांतून उमटणारी कुजबुज आणि मातीचा तो दरवळणारा सुगंध, हा सगळा अनुभव मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. नाही अशाच पावसाळी क्षणाचं शब्दचित्र अक्षरशः आपल्यासमोर उभं करतात ते म्हणजे निसर्ग कवी बा भ बोरकर. बा भ बोरकरांची एक सुंदर कविता आहे, प्रसिद्ध आहे, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, गडद निळे गडद निळे. ऐकूया हीच कविता. गडद निळे गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दीन लंघुनी जाय गिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे गडद निळे जलद भरून आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरून आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणि धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरून आले. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे, गडद निळे जलद भरून आले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रस रंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरून आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरून आले. टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विजती डोंब, वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले, गडद निळे जलद भरून आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, गडद निळे जलद भरून आले. श्रोते हो, गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत वाढलेल्या कवी बोरकरांच्या मनात निसर्गाविषयी अपार प्रेम, म्हणूनच त्यांच्या कवितेत निसर्ग हा फक्त वर्णनाचा विषय नाही.

0: तर तो एक जिवंत सखा बनूनच वावरत असतो. आता हेच पाहा ना, या कवितेत गडद निळे गडद निळे जलद भरून आले ह्या पहिल्याच ओळीत कवी आपल्या नजरेसमोर पावसाने भरलेले निळे शार मेघ उभे करतात. ही केवळ ढगांची दाटी नाहीये बरं, तर जणू काही आकाशाने नव्या ऋतूचं स्वागत करण्यासाठी एक भव्य दरबारच सजवलेला आहे. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले या ओळींकडे विशेषतः लक्ष वेधलं जातं. केवळ वारा नाही तर अनिल गण म्हणजे अनेक वाऱ्यांचा समूहच जातोय. आणि तो कसा जातोय, तर अतिशय चपळतेने जातोय. आणि यात वाऱ्याला चपळ चरण अशी प्रतीकात्मक उपमा देखील दिली आहे. आणि इतकंच नाही तर त्याची तनू म्हणजे त्याचं शरीर आहे तरी कसं, तर अतिशय थंड. ही संपूर्ण कविता विशिष्ट गेयतापूर्ण आहे हे आपल्याला लक्षात आलंच असेल. गडद निळे गडद निळे या अनुप्रास अलंकारामुळे ही कविता आणखीनच खास वाटते. मराठी कवितेवर विशेषतः पावसाच्या कवितांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच अगदी पाऊस म्हटला ना किंवा पावसाळी हवामान देखील झालं तरी ही कविता आपोआप डोळ्यांसमोर येतेच.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2 वाजून गेलेले आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे घेवडा लागवड तंत्र.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेंगवर्गीय भाजीपाला पिकांपैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारं पीक आहे. महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये श्रावण घेवड्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. घेवड्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी तसेच सुकलेल्या दाण्यांची उसळ ही लोकप्रिय आहे. घेवड्याच्या पानांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी करता येतो. शेंगांमध्ये अ आणि ब जीवनसत्व, लोह आणि चुना ही खनिज तसंच भरपूर प्रथिनं आढळतात. घेवडा हे पीक हलक्या ते मध्यम मजदुराच्या पाण्याचा उत्तम निचरा असणाऱ्या जमिनीत उत्तम प्रकारे येतं. अतिभारी जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते, परंतु शेंगा कमी लागतात. जमिनीचा सामू 5.5 ते 6 दरम्यान असावा. घेवडा हे थंड हवामानात आणि पावसाळ्यात येणारं पीक असून 15 ते 40 सेल्सिअस तापमानात हे पीक चांगलं येतं. अतिथंडी आणि अतिउष्ण हवामान या पिकाला मानवत नाही. महाराष्ट्रात या पिकाची लागवड 3 हंगामात होते. खरीप हंगामासाठी जून जुलै महिन्यात, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात घेवड्याची लागवड करतात. प्रति हेक्टरी 40 बियाणं लागतं. टोकण पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी 25 ते 30 बी लागतं. पूर्व मशागत करताना जमिनीची उभी आडवी नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळं फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत 15 ते 20 प्रति हेक्टरी या प्रमाणात शेणखत मिसळावं. खरीप हंगामात पिकाची पेरणी पाभरीने अथवा तिफणीने पहिला पाऊस पडून गेल्यावर जमीन वाफशावर आल्यावर करावी. पेरणी करताना 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावं. यानंतर विरळणी करून 2 झाडात 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. टोकण पद्धतीने पेरणी करताना बिया 2 ते 3 खोलीवर पेराव्यात. सर्वसाधारणपणे हेक्टरी 720 बियाण्याचं आणि 630 पाल्याचं उत्पादन देणाऱ्या घेवड्याचं पीक जमिनीतून 66 नत्र, 27 स्फुरद आणि 55 पालाश शोषून घेतं. यावरून घेवड्याच्या पिकाला जमिनीतून लागणाऱ्या मुख्य अन्न घटकांची आवश्यकता लक्षात येते. घेवड्याच्या पिकाला 40 शेणखत, 50 ते 54 नत्र, 50 ते 100 स्फुरद आणि 50 ते 110 पालाश प्रति हेक्टरी द्यावं. स्फुरद आणि पालाश पूर्ण आणि अर्धा नत्र पेरणीच्या वेळी द्यावा आणि उरलेला अर्धा नत्र बी उगवल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांनी द्यावा. घेवड्याच्या पिकाची मुळं जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे पिकाला जास्त पाणी दिल्यास ते मुळांना अपायकारक ठरतं. मात्र फुलोऱ्याच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते. म्हणून घेवड्याच्या पिकाला फुले येण्याआधी पाणी द्यावं. तसंच पावसाळ्यात जमिनीतील पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं. खरीप हंगामातील घेवड्याच्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही, परंतु उन्हाळी हंगामातील पिकाला 8 ते 10 दिवसांच्या अंतराने आणि जमिनीच्या मजदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामात पिकांची पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी विरळणी करावी. खरीप हंगामात तणांचा योग्य वेळी बंदोबस्त करणं आवश्यक आहे. 1 ते 2 खुरपण्या देऊन तण काढावं आणि पेरणीपूर्वी तणनाशकांची फवारणी करावी. खरीप हंगामात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आणि योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा न झाल्यास चर खोदून पाणी शेताबाहेर काढून द्यावं.
2: घेवडा लागवड तंत्र याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, दुपारचे 2:05 झालेली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.
4: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
5: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजा तवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात, वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळू

0: वर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या दिनचर्याही बदलली पाहिजे, तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूर प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात, त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:10 झालेली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत परिसर.
3: श्रोते हो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून 4 भागांसाठीचा विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय श्रोते हो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लास्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
4: रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
4: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती.
3: खरं
4: म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळं एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो
3: हो।
4: आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे। हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही। ज्या वेळेस ही सगळी जनावरं भटकी जनावरं असेल त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेटसहित ते अन्न खातात
3: बरोबर
4: आणि हे त्यांचं अन्न नाहीये आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहे
3: बरोबर।
4: कुणी या गोष्टी जाणून बुजून करतय असं नाही
3: बरोबर
4: पण सहज उपलब्धता
3: नकळत होत आहे
4: नकळत होत आहे आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहे।
5: नमस्कार आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं मुनीश शर्मा। मुख्य समाचार। होर्मुज जल डमरू मध्य से तरल प्राकृतिक गैस की आपूर्ति फिर शुरू होने के बाद सरकार ने एलएनजी पर लगी आपातकालीन पाबंदियां हटाई। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान ने विकसित भारत रोजगार और आजीविका मिशन ग्रामीण अधिनियम के तहत राज्यों को 25,000 करोड़ रुपए की सहायता जारी की। केंद्र सरकार ने मेटा को इंस्टाग्राम से बच्चों के शोषण से जुड़े विज्ञापन हटाने का आदेश देते हुए 7 दिन के भीतर जवाब मांगा। छत्तीसगढ़ की सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजन बाई का निधन। राष्ट्रपति उपराष्ट्रपति और प्रधानमंत्री ने शोक व्यक्त किया। गुजरात कोंकण गोवा मध्य महाराष्ट्र और ओडिशा में मूसलाधार बारिश का रेड अलर्ट। और आईसीसी महिला T20 क्रिकेट विश्व कप के फाइनल में आज शाम इंग्लैंड और ऑस्ट्रेलिया का मुकाबला। और अब समाचार विस्तार से। सरकार ने तरल प्राकृतिक गैस एलएनजी की आपूर्ति से आपातकालीन पाबंदियां हटा ली हैं। ये निर्णय पश्चिम एशिया संघर्ष में युद्ध विराम के बाद होर्मुज जल डमरू मध्य से प्राकृतिक गैस की आपूर्ति फिर शुरू होने के बाद किया गया है। पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय ने एक अधिसूचना में कहा है कि प्राकृतिक गैस आपूर्ति नियमन आदेश 2026 में संशोधन किया गया है।
6: इस संशोधन के अंतर्गत उन विशेष आपातकालीन प्रावधानों को हटा दिया गया है जिनके अंतर्गत सरकार को देश में उत्पादित प्राकृतिक गैस और आयातित एलएनजी के आवंटन में प्राथमिकता देने की अनुमति थी। होर्मुज जलडमरू मध्य से एलएनजी की खेप में रुकावट आने के बाद इस साल मार्च में आवश्यक वस्तु अधिनियम के तहत ये आपातकालीन आदेश जारी किया गया था। इस बीच मंत्रालय ने सोशल मीडिया पर उन खबरों को भ्रामक और गलत बताया है जिनमें ये दावा किया गया है कि भूटान ने भारत से E20 पेट्रोल आयात करने का प्रस्ताव ठुकरा दिया है। मंत्रालय ने कहा कि भूटान को E20 पेट्रोल निर्यात करने का कोई प्रस्ताव नहीं दिया गया है। अनुपम की रिपोर्ट के साथ समाचार कक्ष से जागृति शर्मा।
5: केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान ने 1 जुलाई से विकसित भारत रोजगार और आजीविका गारंटी मिशन ग्रामीण जी रामजी अधिनियम 2025 सफलतापूर्वक लागू होने पर प्रसन्नता व्यक्त की है। श्री सिंह ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए इस मिशन के अंतर्गत राज्यों के लिए 25,000 करोड़ रुपए की मुख्य सहायता राशि जारी की। श्री चौहान ने सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के ग्रामीण विकास मंत्रियों के साथ VBG रामजी योजनाओं के कार्यान्वयन की समीक्षा भी की। उन्होंने कहा कि आज जारी की गई पहली किस्त का उद्देश्य ये सुनिश्चित करना है कि राज्यों के पास पर्याप्त धनराशि हो ताकि मजदूरी का भुगतान 15 दिनों के भीतर किया जा सके। उन्होंने कहा कि मनरेगा को लागू होने में 3 साल से ज्यादा का समय लगा था जबकि विकसित भारत जी राम जी को पूरे देश में सिर्फ 1 दिन में लागू कर दिया गया।
7: मनरेगा को पूरे देश में लागू करने में 3 साल लगे थे लेकिन मुझे आप सब पर गर्व है 1 साल 2 साल नहीं पहले दिन ही विकसित भारत जी राम जी योजना एक साथ पूरे देश में लागू हो गई। 100 दिन नहीं अब 125 दिन रोजगार 5 साल में 7.5 लाख करोड़ से ज्यादा की राशि 2,86,000 पंचायतों में ठीक से लग गई तो गांव संपूर्ण विकसित हो जाएंगे समृद्ध और विकसित गांव का निर्माण हो जाएगा।
5: श्री चौहान ने कहा कि VBG राम जी योजना के तहत मजदूरी दरों में औसतन लगभग 10% की वृद्धि की गई है। असम के

0: समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। त्याचप्रमाणे आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। श्रोतेहो, दुपारचे 2:30 वाजलेले आहेत। आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत, नाद ब्रह्म। आजच्या नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कर्नाटक संगीत। पार्वती शंकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत। त्यांनी गायलेला राग मध्यमावती आणि नीलांबरी आपण ऐकणार आहोत। त्यांना मृदंगमची साथ आहे NS कल्याणरामन यांची आणि व्हायोलिनची साथ आहे शारदा मुरली यांची। कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात पार्वती शंकर यांनी गायलेला राग मध्यमावती आणि नीलांबरी ऐकूयात।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकलात पार्वती शंकर यांनी गायलेला राग मध्यमावती आणि नीलांबरी. त्यांना मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमन यांची आणि व्हायोलिनची साथ होती शारदा मुरली यांची. कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा दौर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्राम

ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 च्या सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता अस्मिता वाहिनीची पहिली सभा आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत ठीक संध्याकाळी 5 वाजता. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता पुन्हा भेटूयात. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. संपूर्ण राज्यात सर्वत्र पावसाची नोंद होती. कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी, कोकण, मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याचप्रमाणे विदर्भात आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी विशेष सूचना. वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किलोमीटर प्रतितास असेल आणि वादळ सदृश्य स्थितीत तो 60 किलोमीटर प्रतितास इतका होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे समुद्रात 3.5 मीटर उंचीच्या उंच लाटा उसळणार असल्यामुळे मच्छीमार बांधवांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3:12 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
1: नभोनाट्याच्या कार्यक्रमात आज ज्योत्स्ना देवधर यांच्या वृद्धाश्रम या मूळ कथेवर आधारित नभोनाट्य प्रसारित करत आहोत. आघात. नभोनाट्य रूपांतर डॉक्टर मुकुंद करंबेळकर. सादर करते विजय रणदिवे. ऐकूया नभोनाट्य आघात.

0: सुन भाई, अगर सुन भाई, विनया उठ ग, चल येतेस का माझ्या बरोबर?
1: काय सासूबाई, एवढ्या सकाळी कशाला उठवलत मला?
0: माझ्यासोबत येतेस का जरा पलीकडच्या चौकात रामाच्या देवळात जाऊन येऊया?
1: शी, एवढ्यासाठी उठवलत मला? मला नाही जायला आवडत देवळात.
0: अगं, सकाळी जरा देवळात जाऊन आलं की मन कसं प्रसन्न होतं बघ. आणि देवळात म्हणून नाही, पण सकाळी थोडं तेवढंच फिरणं होईल तुझं.
1: पण सासूबाई, आम्ही रात्री बरेच फिरून आलो होतो, मला आता फिरण्याची मुळीच इच्छा नाही. पा
0: अगं, पण मला सोबत होईल तुझी म्हणून तुला उठवलं.
1: खरं म्हणजे रात्री उशीर झाला झोपायला, म्हणून उशिरा उठायचं ठरवलं होतं मी. पण जाऊ दे, आता उठलेच आहे तर सकाळची कामं तरी उरकीन लवकर लवकर देवळात जाण्यापेक्षा.
0: अगं, मला एकटीला जायला भीती वाटते ग, येतेस का तू सोबत?
2: सकाळी सकाळी काय सुरू झालंय ग तुमचं? आई आई, काय म्हणणं आहे ग तुझं?
0: अरे विनय, मला रामाच्या देवळात जाऊन यायचं रे.
2: अगं मग ये ना जाऊन, कुठली अडचण आहे ग त्यात? आई, अगं मुंबईत वावरलेली तू, कमाल. अगं इथं नाशिकमध्ये काय घाबरतीयेस? पलीकडच्या चौकात तर जायचंय ना.
0: तसं नव्हे रे.
2: मग
0: मला मला भीती वाटते रे एकटीने जायची. रस्ता ओलांडताना गाडीखाली आले तर?
2: आई, अगं काय हे, अगं सकाळी काय एवढं ट्रॅफिक सुरू होतं का आपल्याकडं? हे बघ हे बघ हे बघ हे बघ, तू मुळीच काळजी करू नकोस. आणि रामाच्या मंदिरात रस्ता ओलांडून जाण्याऐवजी दोन घर ओलांडून हनुमानाचं मंदिर आहे. अगं तिथंच का जात नाहीस तू? हे बघ हे बघ हे बघ, मी काय म्हणतो ते ऐक. तो हनुमान आहे ना, वसवेल तुझा नमस्कार रामाला.
0: अरे अरे, पण गाड्यांचा काय भरोसा? फुटपाथवरही कधी कधी चढून जातात बघ.
2: आई, तुला काय वाटतं? नाही म्हणजे तुला काय वाटतं, नाशिक मधल्या सगळ्या गाड्यांचे ड्रायव्हर तुझ्या अंगावरून गाड्या घेऊन जाण्यासाठी गाड्या चालवतात?
0: मी मरणाला भीते असं नाही रे.
2: मग
0: पण निदान मी गाडी खाली गेले कुणाला तरी कळायला हवं ना, नाहीतर मी बेवास.
2: आई, असं का बोलतेस ग सारखं? हे बघ आई, आई तू आम्हाला हवीस ग, खूप हवीस. पण बघ, हे सारखं सारखं अपघाताविषयी बोलणं नकोस होतं ग. ए आई, काय करू ग मी तुझ्यासाठी, सांग.
0: हे बघ, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे जाते हनुमानाचं देवळात. तू कमीत कमी खिडकीत उभा राहा बर, आणि मी देवळात पोचेपर्यंत बघत राहा. करशील एवढं?
2: हो हा, चालेल. आई, तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, मी खिडकीत थांबतो, सावकाश जा. उतर बरं जिने तू आता.
1: चहा तयार होतोय म्हटलं, मातृभक्ती संपली असेल तर तोंड धुवा आणि चहा घ्यायला या.
2: थांब ग जरा, हे बघ, आईला देवळात पोहोचेपर्यंत बघतो आणि मग येतो. 5 मिनिटांनी असं काय उशीर होणार आहे का विनया? ए आई, आई मी बघतोय ग. हे बघ, अग अग समोर बघ ग आई. हा ठीक आहे, नीट जा. हा हे बघ, ठेचकाशी रस्त्यात. अगं हळू, सांभाळून जा. ए आई, घाबरू नको, हा मी आहे खिडकीत.
1: चला, चहा तयार आहे.
2: विनया, विनया मला एक सांग, काय अशी वागतेस ग तिच्याशी? अग तिच्या अपेक्षा फार असतात का ग?
1: हो, तुमचं आपलं बरं आहे, एकदा ऑफिसात गेलं की सुटलात आईच्या तावडीतून. दिवसभर मला मात्र ऐकावं लागतं त्यांचा अपघात पुराण. उठसूट आपल्या प्रत्येक गोष्टीत त्यांना मोठा अपघातच दिसतो. मी कसा दिवस काढते ते माझं मला ठाऊक.
2: अगं, आईच्या मनावर तो अपघात पहिल्यापासून फार मोठा आघात ठरलाय ग. त्याचा परिणाम आहे तो. मला सांग, आपणच त्या अपघातावर फुंकर घालायला हवी की नाही?
1: हो, या असल्या फुंकर घालण्यानेच तो आघात बरा होण्याऐवजी त्याचा वणवा होत चाललाय आणि चटके सोसायला लागतायत मला.
2: विनया, आईला दुसरं कोण आहे ग? सांग ना, कोण आहे? अगं असेल त्या परिस्थितीत तिला सांभाळणं हे मुलगा म्हणून माझं कर्तव्यच आहे.
1: पण मानतात कुठे त्या मुलगा तुम्हाला? उठसूट आपलं भाऊजींचंच कौतुक चाललेलं असतं त्यांचं. माझा विजय असा होता, माझा मुलगा असता तर असं झालं असतं. माझा विजय मला एकटीला सोडून गेला म्हणे. मेल्या म्हशीला मणभर दूध नुसतं.
2: विनया, काय बोलतेस तू भ्रमिष्ठासारखं?
1: तुम्ही भ्रमिष्ठ म्हणा नाही तर काहीही म्हणा, मलाच एके दिवशी वेळ लागेल तुमच्या या आई पायी. विनय, विनय, मला सारखं वाटत राहतो हो, या आपल्या सुखी संसाराला, आनंदी आयुष्याला कुरतडणारी ही वाळवी एक दिवस नक्की संपवून टाकेल आपल्याला.
2: विनय, काय इतकं टोकाला जाऊन विचार करतेस ग तू? अगं, आईच्या मनाचा तोल थोडासा ढळला एवढंच, पण तू तिला वाळवी म्हणून फारच दुष्ट बनवतेस. हे बघ, माझ्या बिचारे आईला असलं बोललेलं मला खपणार नाही सांगून ठेवतोय.
1: विनय, मलाही वाईट वाटतं हो सगळं बोलताना. मी सुद्धा प्रत्येक ठिकाणी त्यांना समजावून घ्यायला बघते, पण एकसारखं तेच तेच ऐकून माझा नाही का तोल जात? मी ही माणूसच आहे ना शेवटी.
2: अगं अगं, काय करतेस हे?
1: अहो,
2: नवा पेपर फाडला.
1: हो, खंडाळा घाटात एक मोठा अपघात झालाय, त्याची बातमी फोटो सकट आलीये. ती बातमी सासूबाईंच्या नजरेला पडली तर परत त्या अपघाताबद्दल बोलत राहतील, म्हणून पेपर त्यांच्या आती लागण्यापूर्वी सेन्सॉर करावा लागतो.
2: अरे विनया, कधीपासून करतेस गे?
1: नेहमीच. तुमचा पेपर वाचून झाल्यानंतर करते म्हणून लक्षात नाही आलं तुमच्या एवढंच. विनय, फार त्रास होतो सासूबाईंच्या मनाला सुद्धा अपघाताचा विषय निघाला की.
2: अगं, इतकी कणव आहे तुझ्या मनात आईबद्दल, तर मग का वाद घालता ग तुम्ही?
1: खरं सांगू, खरं सांगू विनय, माझा पण मुलगा त्याच अपघातात गेला ना हो.
2: विनय,
1: मला नाही का वाईट वाटत त्या अपघाताचं, पण त्यांना त्या बाबतीत जाणीवच नसते. माधवच्या आठवणीनं माझ्या डोळ्यात पाणी आलं की म्हणणार, तुला काय परत मुलगा झाला, मोहनकडे बघून तुला दुःख विसरता येतं, माझं तसं कुठे आहे?
2: विनय, मग तू काय म्हणतेस ग अशा वेळी?
1: मी काय म्हणणार, मी समजवायला बघते हो नेहमी. म्हणते त्यांना, हेही तुमचेच चिरंजीव आहेत ना, काय कमी जीव लावतात का तुम्हाला? पण त्यांचं आपलं बावजींचंच कौतुक सुरू राहतं. नाही ग, विनयचा संसार झाला सगळा, विजयचं लग्न न होता गेला तो, तरणा पोर गेला ग म्हणे माझा. भरल्या घरात रडत राहतात नुसत्या.
2: नाही, आईचं थोडं जास्तच जीव होतं बरं का विजयमध्ये.
1: पण घरात सारखं असं रडारडीचं तेराव्याचं वातावरण, नकोसा होतो हो जीव अगदी. यांच्या या बडबडीपायी इवलाचा मोहनही कावरा बावरा होऊन जायचा, म्हणून तर मनावर दगड ठेवून त्याला हॉस्टेलमध्ये पाठवून दिला. माझा मोहनही दुरावला हो माझ्या वाचून, त्यांच्यामुळे, केवळ त्यांच्यामुळे. किती किती सहन करू मी.
2: विनय, प्लीज शांत हो. विनय, अगं अगं, ती माझी आई आहे ग, तिला कसं सोडून देऊ ग मी वाऱ्यावर? विनय, मला सांग, कोण आहे ग तिला माझ्याशिवाय दुसरं?
1: विनय, मी सासूबाईंना वाऱ्यावर सोडा म्हणतच नाहीये. नाशिक मध्ये की नाही एक चांगला वृद्धाश्रम निघालाय.
2: काय बोलतेस?
1: तिथे ठेवूया का आईला? काय हवा तो खर्च येऊ देत. मी काटकसर करायला हवं तर पार्ट टाइम नोकरी करायलाही तयार आहे.
2: विनय, अगं विनय, काय बोलतेस काय तू? हे आईला आवडेल असं काही म्हटलेल? आपण असताना वृद्धाश्रमात राहिलो.
1: पण
2: हे बघ, मला अजिबात पटत नाही.
1: पण कधी मध्ये सणावारी आपण बोलवू त्यांना घरी.
2: नो,
1: मी त्यांना अगदी सोडायचं नाही म्हणते हो, पण रोज रोजच्या या रडारेडीतून माझी आपल्या संसाराची सुटका तरी होईल. आणि पुन्हा तिथे त्यांना त्यांच्या बरोबरीच्या मैत्रिणी भेटतील, त्यांची दुःख बघून यांचं दुःख थोडं हलकं होईल.
2: खरंय ग तुझं सगळं खरंय, पण नाही ग, नाही, माझा धीर होत नाही आईला सांगायला. अगं अगं, लोक काय म्हणतील विनया?
1: लोक काय म्हणतील त्याचं सोडा. लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत, आणि वृद्धाश्रमात म्हणजे नाशिकमध्येच ठेवणार होत ना आईला. माझ्या मोहनला दूर पुण्याला हॉस्टेलमध्ये ठेवायला मात्र पटकन तयार झालात तुम्ही.
2: विनया, विनया ग, नाही ग, तसं नाहीये विनया. हे बघ, मोहनला शिकायला ठेवताना विचार वेगळा होता ग. तिथं आपण त्याची प्रगती, त्याचं शिक्षण, त्याला मिळणारी संधी या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता की नाही तेव्हा? अरे इथं आपण आपल्या स्वार्थासाठी आईला दूर करतोय विनया. ती नकोशी झाली म्हणून तिला जा म्हणून सांग.
1: पण विनय, त्या नकोशा का झाल्या त्याचा त्या कधी विचार करतात का? किती वेळा समजवून झालं, विसरा आता त्या भूतकाळातल्या गोष्टी आज आपल्या आयुष्यात चार चांगल्या आनंदी घटना घडत आहेत, त्याचा आनंद घ्या, आनंदात राहा. पण त्या आपलं जुनंच तुणतुणं वाजवत राहतात, आपल्या आनंदावर विरजण टाकतात. आणखीन म्हणून वाटतं, काय वाटायचं ते त्यांना वाटू दे, पण आपल्या आयुष्यावरचं अपघाताचं हे सावट एकदा जाऊ दे.
2: बघीन बघीन विनया, विचार करीन मी त्याबद्दल. आई
3: पोचले बाबा एकदाची सुखरूप घरी.
2: वा
3: अरे विनय, मी देवळातून परतत असताना खिडकीकडे बघत होते सारखे, तू खिडकीत का नाही रे थांबलास? परतताना काही झालं असतं म्हणजे?
2: आई उगी सारख्या त्याच त्या शंका काढत बसत जाऊ नकोस.
3: पण
2: हे बघ हे बघ हे बघ

0: जरा इथे शांत बस बरं माझ्याजवळ. बाहेर जाऊन आली आहेस ना? हां, मग आता थोडी विश्रांती घे.
1: अरे अरे, हा पेपरचा भाग कुणी कापून टाकला? त्यात कुठल्या अपघाताची बातमी होती का? फार मोठा होता का अपघात? अगदी तरुण मुलं गेले का? माझ्या विजय सारखी? सांग सांग ना सुनबाई, सांग ना विनय, काय होतं त्या बातमी? सांग रे
0: आई. अग आई.

0: ना जरा फुटपाथच्या बाजूनी धरा रे, वाहनाचा धक्का लागेल ना त्याला, मग त्याला झपाटा घाला. अहो जरा इकडे तिकडे बघून मग रस्ता ओलांडा. अरे अरे जेमतेम वाचलात रे, ती बस येतच होती तिकडनं. हो तुम्हाला सांगते.
1: अरे अरे तुम्ही जिना कशाला चढताय?
0: अगं विनया, अगं सुनबाई, बघ कोण आलंय आपल्याकडे.
2: आज एवढ्या दुपारी आमच्याकडे येणं केलं?
3: हो, शाळा सुटली मग पत्ता शोधत आलो तुमच्या घरी. एकदा वाटलं फोनवर बोलून घ्यावं, पण मग म्हटलं तुम्ही तरी घरी असालच, प्रत्यक्षच भेट घ्यावी म्हणून आलो.
2: या ना बसा, मी पाणी आणते. घर शोधायला त्रास नाही ना झाला?
3: अच्छा, पटकन सापडलं तसं घर. त्या पलीकडच्या हनुमान मंदिराची खूण आठवणीत होतीच तशी माझ्या.
2: सासूबाई, तुम्हाला तुमच्या खोलीत जाऊन विश्रांती घ्यायची असली तर जाऊन पडायला हरकत नाही.
1: नको, मी बसते ना इथंच पंख्याखाली. तिथं गॅलरीत किती उकडतंय म्हणून सांगू.
3: उन्हाच्या वेळी पाणी पोटात गेल्यावर बरं वाटलं बघा. धन्यवाद. परवाच पुण्याला जाऊन आलो अचानक. मग आमच्या अमोल बरोबर तुमच्या मोहनलाही भेटलो हॉस्टेलमध्ये.
2: मला वाटलंच तुम्ही आलात त्या अर्थी मोहनचा निरोप घेऊनच आला असाल म्हणून वाटलं. कसा आहे तो? मजेत आहे ना? रमलाय ना तिथे?
3: हो, मजेत आहे अगदी. अमोलची आणि त्याची चांगलीच गट्टी जमली. आणि बर का, मोहनने वेगवेगळ्या स्पर्धांमधून बक्षिसही मिळवलीत.
2: हो का?
3: चांगलं नाव मिळवलंय त्यानं शाळेत.
2: हो ना, आहेच तसा तो हुशार. तिथे त्याच्या हुशारीला चांगल्या वातावरणाची साथही मिळाली म्हणून तो चमकला.
1: तुमचा मुलगा पण त्याच्याच वर्गात आहे का?
2: हो, एकाच वर्गात आहेत दोघं. सर, तुमच्यासाठी काय करू? चहा, कॉफी, सरबत? मोहनची तुम्ही बातमी घेऊन आलात, खूप बरं वाटलं बघा.
3: असू द्या हो, असू द्या. आता कशाला त्रास घेताय? मुलांच्या निमित्तानं आपल्या भेटी होतीलच की यापुढे नेहमी?
2: तसं नाही, पहिल्यांदाच येत आहे तुम्ही आमच्या घरी. मी पटकन सरबत करून आणते.
1: या मुलांचं हॉस्टेल आणि शाळा किती दूर आहे?
3: अहो काहीच दूर नाही, हॉस्टेल अगदी शाळेसमोरच आहे. फक्त रस्ता ओलांडला की झालं.
1: अगो बाई, मग रस्ता ओलांडताना त्यानं जपायला सांगायला हवं. अहो आजकाल वाहनांचा काय भरसा?
2: सासूबाई, पुरे आता, तुम्ही झोपता का आज जाऊन?
1: अगं मला नको सरबत कमी असेल तर. पण पुण्यासारख्या ठिकाणी मुलांना रस्ता ओलांडताना व्यवस्थित शिकवायला हवं म्हणून चौकशी करत होते मी यांच्याजवळ.
3: तशी दोघंही मुलं पुरेशी मोठी आहेत, रस्ता ओलांडताना दोन्हीकडे बघावं एवढं समजतं त्यांना.
1: अहो वयाचं काय सांगता येतं, माझा 22 मुलगा असा अपघातातच गेला.
2: सासूबाई,
3: बोलू द्या त्यांना. मोकळेपणानं बोललं तर मनातलं दुःख मोकळं होतं. मावशी सांगा, सगळं सविस्तर सांगा.
1: तशी 12 झाली या गोष्टीला, पण कसा आज प्रसंग घडला असं मला वाटतं. आम्ही मुंबईला राहत होतो तेव्हा, आम्ही म्हणजे मी आणि माझा विजय.
2: हो, यांच्या बदल्यांपायी आम्ही तालुक्याच्याच गावी राहायचो.
1: माधवच्या म्हणजे हिच्या पहिल्या मुलाच्या शिक्षणाचे आबाळ होऊ नये म्हणून अगदी बालवाडीपासनं त्याला आमच्याकडे ठेवलं होतं.
3: बर,
1: विजयचा तो अगदी लाडका होता बरं.
2: माझा माधव होताच तसा लाघवी.
3: हो, मोहनकडे बघून त्याची कल्पना येतेच ना.
1: पण या लाडानेच घात केला. आम्ही बाजारात खरेदीसाठी फिरायला गेलो होतो. मजेत इकडे तिकडे बघत आम्ही फुटपाथवरून चाललो होतो.
3: बर,
1: तेवढ्या पलीकडच्या फुटपाथवर एक फेरीवाला खेळणी घेऊन चालला होता. माधवचं तिकडं लक्ष गेलं आणि तो काका मला खेळणं असं म्हणत पलीकडे धावला. दुसरीकडून वेगानं येणाऱ्या ट्रककडे त्याचं लक्षच नव्हतं. विजेच्या ते लक्षात आलं म्हणून तो माधवला वाचवण्यासाठी त्याच्या मागोमाग वेगानं धावला. आणि आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. ट्रकच्या चाकाखाली तो गेला.

0: बरे झालं आता समजलंय सगळं त्यांना.
1: मला मला या सगळ्या प्रकाराची खरंच कल्पना नव्हती. येतो मी, माफ करा मला, मी मी उगाच ठीक आहे येतो मी.
0: सासूबाई पुरे झालं तुमचं नाटक, श्रीधरराव आता गेलेत, आता मी एकटीच आहे घरात, बस करा.

0: आता?
1: हा, गेले का श्रीधरराव? खिडकीतून लक्ष ठेव हा त्यांच्यावर, निदान रस्ता ओलांडून जाईपर्यंत.
0: बाई बाई बाई, हे अपघाताचं वेड कधी डोक्यातून जाणार आहे कोण जाणे.
1: हे वेड नाही ग सुनबाई, मला मनापासून वाटतं आणखीन कुणी असं अपघातात जायला नको. माझा विजय गेला तसा.
0: सासूबाई, घडणार असलेलं घडतच जातं, त्याला काय इलाज आहे.
1: पण सुनबाई, तुझ्या मुलापाई माझा मुलगा गेला ग.
0: सासूबाई, माझाही मुलगा त्याच अपघातात गेला ना, मलाही त्याचं तेवढंच दुःख आहे. म्हटलं तुमच्या माधवला मुंबईत ठेवण्याच्या हट्टापायी तो गेला, तालुक्याच्या गावाला असता तर असं झालंच नसतं मुळी.
1: मुंबईत लहान मुलं जणू राहतच नाहीत. माधवच्या हट्टीपणापायीच माझा विजय गेला. त्यानं शांतपणे सांगितलं असतं तर विजयनं खेळणं आणून दिलंच असतं ना त्याला.
0: पण माधव धावला पुढे तर त्याच्या कर्मानं गेला असता. भाऊजी त्याच्या मागोमाग कशाला धावायला गेले होते, आणि खरं तर तुमची काळजी करत तुमच्यासोबत त्यांनी राहायचं.
1: असं काही झालं असतं तर तू किती बोल लावला असतास त्याला. आणि आमच्या घरात परंपराच आहे दुसऱ्यासाठी जीव द्यायची.
0: कसली आली आहे परंपरा? स्वातंत्र्यवीर का होते मागच्या पिढीतले लोक?
1: अगं तसं नव्हे, विजयचे बाबा त्यांच्या मित्राची गाडी घेऊन एकदा घरी येत होते. त्यांनी गाडी घेऊन येणार, आपण बाहेर जाऊया असं सांगितलं होतं. म्हणून मी तयार होऊन गॅलरीत त्याला वाचवायला म्हणून गाडी भरकन वळवली. ती दिव्याच्या खांबावर वेगानं आपटली, त्यांच्या छातीवर स्टेअरिंग आदळलं आणि
0: काही घडलं असतं तर यांनी कधीतरी मला सांगितलंच असतं ना.
1: अगं लहान होता तो तेव्हा.
2: मोठा अपघातात डोळ्यासमोर सतत तीच दृश्य येत राहतात. तुला माझं दुःख तेव्हा समजू शकेल जेव्हा तुझ्या डोळ्यासमोर तुझा विनय एखाद्या गाडीखाली चिरडू.
0: सासूबाई, बस करा तुमचं बोलणं. माझा विनय म्हणजे तुमचाही तो मुलगाच आहे ना. का असं आपलं दुःख, आपलं दुर्दैव माझ्या कपाळी लिहिण्याचा प्रयत्न करता? आमचा सुखी संसार उधळला जावा अशी इच्छा का धरता? नाही सहन होत मला हे तुमचं अस्तित्व. सकाळी माझं बोलून झालंच आहे, पण मी आत्ताच फोन करते आणि सांगते विनयला सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठवायला आजचा मुहूर्त आहे म्हणून. हॅलो
3: हॅलो
0: हॅलो, कोण?
3: हा मी विनय.
0: हॅलो विनय. विनय विनय, आता हे सगळं माझ्या सहन शक्तीच्या पलीकडे गेलंय रे. आज नाही आता सासूबाईंना वृद्धाश्रमात पोहोचवायचं.
3: अगं काय झालं एवढं?
0: हे पा,
3: बघ, मला श्रीधरराव भेटले, त्यांनी सांगितलं मला तिथं काय झालं ते.
0: हो, पण ते गेल्यावर त्यांनी आणखीन तमाशा केला.
3: काय झालं?
0: त्या म्हणतात माझ्या डोळ्यासमोर तुम्ही तसेच. नाही मला नाही बोलवतो, आज मला नकोय ते असली अभद्र बोलणी माझ्या घरात.
3: प्लीज रडू नकोस. सेवक संध्याकाळी घरी आल्यावर बोलू आपण या विषयावर.
0: नाही, आत्ता लगेच इथे या आणि सासूबाईंना वृद्धाश्रमात घेऊन जा आत्ता.
3: सेवक, अगं आईशी अगोदर या विषयावर बोलायला तरी नको आहे का?
0: नाही, काही बोलायची गरज नाही. ऑफिसची गाडी घेऊन या आणि असाल तसे या. संध्याकाळपर्यंत वाट नाही पाहणार मी. वाट पाहणार असेल तर
3: तर काय?
0: तर घरासमोर गाडी खाली मी चिरडलेली दिसेन तुम्हाला.
1: सुनबाई, तो गाडीने येतोय तर त्याला जरा सावकाश चालवायला सांगायला हवं होतं. नाही
0: पुरे करा तुमचं अभद्र बोलणं. मी काय फोनवर बोलले ते ऐकलं ना? तुम्ही तुमचं सामान बांधायला लागा आता.

0: आई आई विनयानं सगळं काही तुला सांगितलंच असेल ना आई? आई काय करणार, माझा अगदी नाईलाज. आणि आई तू कुठं दूर तर चालली नाहीयेस, इथंच नाशकात तर आहेस, चार पाच गल्ले ओलांडून. हे बघ आई, तू काळजी करू नकोस, आम्ही तुला सगळं सगळं पुरवू आई, अगदी खरं काही काही सुद्धा कमी पडू देणार नाही आई.
1: काही समजावू नकोस मला, मी किती नकोशी झाले हे माझं मला समजलं आहे आणि म्हणूनच मी तयार होऊन बसले. चल लवकर, उशीर होईल.
0: भंडारी, हे सामान गाडीत नेऊन ठेव, आम्ही येतोच लगेच. आणि गाडी वळवून ठेव, आपल्याला वृद्धाश्रमात जायचं आहे. विनया, आईला तोपर्यंत चहा दे जरा.
2: हो सासूबाई, चहा घ्या.
3: दे.
2: पंढरी, तू पण चहा घे.
4: बाईसाहेब, मला नकोय तुमचा चहा. साहेब, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय हे मला समजतंय, पण अगदीच राहवत नाही म्हणून बोलतो. साहेब, या पिकल्या केसांचा अधिकार जरा समजून घ्या, माझं म्हणणं ऐकून घ्या. मी गेली 7-8 वर्ष तुम्हाला पाहतोय साहेब, तुमचा दयाळू प्रेमळ स्वभाव मी अनुभवला आहे. अडल्या पडल्याला आमच्या सारख्यांच्या मदतीला तुम्ही कसे धावून येता हेही मी पाहिलेलं आहे साहेब. आणि मग तुम्ही असं स्वतःच्या आईच्या बाबतीतच असं का साहेब? साहेब, श्यामची आई पुस्तक वाचलंय तुम्ही? साहेब, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी असतो साहेब. साहेब, माझी आई अगदी गलित गात्र झाली आहे, म्हातारी झाली आहे, तरी मी तिला टाकून नाही दिली साहेब. माझ्या झोपडीत असते ती, आणि माझी बायको पण तिचं सगळं प्रेमानं करते. अहो साहेब, अहो काय सांगू तुम्हाला, कामावरून घरी परत गेल्यावर मी तिच्या जवळ जाऊन बसतो ना, तेव्हा तिचा सुरकुतलेला कोरडा खरखरीत हात माझ्या पाठीवरनं फिरला की स्वर्गाचं सुख येऊन माझ्या छोट्याशा झोपडीत नांदायला लागतं. आणि तुम्ही एवढ्या चालत्या फिरत्या आईसाहेबांना वृद्धाश्रमात टाकायला निघालात? अहो का असं करताय साहेब? का, कशापाई, कशासाठी असं करताय साहेब तुम्ही?
0: पंढरी,
1: अरे पंढरी, अरे तसं नाही रे. माझाही मुलगा आणि सून दोघेही चांगले आहेत, माझं सगळं मनापासून करतात ते. अरे पण ही जागा लहान पडते रे, आणि वयोमनाप्रमाणे जिण्याची चढ उतारही सोसत नाही बघत. आणि वृद्धाश्रमात गेले ना की माझ्याच वयाच्या मैत्रिणी मला भेटतील आणि माझं मन रमेल तिथं. म्हणून खरं म्हणजे मीच मागे लागले ते तुमच्या साहेबांच्या, मला वृद्धाश्रमात पाठवा म्हणून केव्हापासून. शेवटी नको नको म्हणत आज मनावर घेतलं त्याने. उगाच नको बोल लावूस हो त्यांना, उचल सामान आणि हो पुढे, येतेस मी मागोमाग.
4: जशी तुमची मर्जी आई साहेब, जशी तुमची मर्जी.
0: पंढरी, चल गाडी काढ. आई
1: आई आई का असं खोट सांगितलंस का त्याला? आई, खरं तर हमीच तुला.
2: तसं नाही रे, आपल्या घरची अब्रू चार भिंतीच्या आतच राहिली पाहिजे. उगा चवाठ्यार आणून चार जणांच्या चर्चेला विषय कशाला पुरवा? सासूबाई, हेच शहाणपण ते अपघात विसरण्याच्या बाबतीत दाखवलं असतात ना, तर माझं काहीच म्हणणं नाही हो. पंढरीच्या बायकोच्या इतकंच प्रेमानं करीन मी तुमचं. खरं तर करतच होते आजवर. मलाही हवे आहात तुम्ही, तुमचे आशीर्वाद, तुमचं अस्तित्व. पण फक्त तुम्ही तो विषय कधीही काढू नका.
1: मी का मुद्दाहून तसं वागते सुनबाई? माझ्या मनावर हे आघात खूप खूप खोलवर झालेत ग. किती विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही. भावनांना विचारांना आवरच घालता येत नाही ग मला.
0: आई,
2: धबधब्यासारख्या त्या नुसत्या कोसळतच सुटतात.
0: आई शांत.
2: मग मी माझी राहतच नाही रे विनय, मी फक्त त्या प्रसंगाची होते. तो प्रसंग परत परत जगत राहते, बडबडत राहते. माझं मला भानच राहत नाही मी काय करते काय बोलते याच. जेव्हा पहान येत तोवर जे घडायचं ते घडून गेलेलं असतं. मी काय करू गसून बाई, मी काय करू रे विनय.
0: आई
3: सासूबाई, त्रास होतो या सगळ्याचा तुम्हाला आणि आम्हालाही.
2: अगदी खरं आहे ते. माझं मला जाणवतं. आनंदाच्या प्रसंगी माझी अपघाताची आठवण उफाळून येते आणि सगळ्या आनंदात मिठाचा खडाच पडतो. पण सुनबाई, मला ते आवरता येत नाही ग.
3: खरं सांगू विनया, ही वृद्धाश्रमाची कल्पना तुझ्या मनात अगोदर आली म्हणून. माझ्या मनात आली असती ना तर मीच तुम्हाला सांगितलं असतं मला वृद्धाश्रमात पाठवा म्हणून.
2: माझ्या आठवणीच्या विकृतीमुळे तुमच्या सुखी संसाराला ग्रहण नको लागायला.
3: तुमचे दिवस आहेत तारुण्याचे, सगळीकडून सुख झेलायचे. अशा दिवसात मी माझ्या करुण आठवणीने कुढायला लावून मी तुमच्यावर अन्याय करते हे माझं मला समजतंय ग. म्हणूनच विनयाचं बोलणं ऐकतात कुठलीही खळखळ न करता शांतपणे सामान बांधलं आणि जायची तयारी केली. येते मी, तुम्ही सुखान संसार करा.
0: आई
3: सासूबाई,
0: आई
3: नमस्कार करते.
0: आई
3: तुम्ही लवकर परत या.
0: आई तू लवकर परत ये. आई
2: हो रे बाळांनो हो.
5: वृद्धाश्रम या ज्योत्स्ना देवधर यांच्या मूळ कथेवर आधारित नभोनाट्य आता आपण ऐकलत आघात. नभोनाट्य रूपांतर केलं होतं डॉक्टर मुकुंद करंबेळकर यांनी. यातील भूमिका आणि कलावंत कावेरीबाई, प्रभाताई कुलकर्णी, विनय विजय रणदिवे, विनया जयश्री पटवर्धन, श्रीधर राव, रविकिरण झोळ, पंढरी दादा नेवे. सादर करते विजय रणदिवे.
6: AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 3:43 झालेली आहेत. आता संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी प्रसारित करीत आहोत. नमस्कार श्रोते हो, संस्कृत वाणी कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम. लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत. ऐकूया तर संस्कृत साहित्यातील सृष्टीगान.
7: माता भूमी पुत्रोहं पृथिव्याः.
8: वैशाली, अगं हा कोणता श्लोक म्हणतेस?
7: अगं श्लोक नाही, मंत्र आहे हा. अथर्व वेदातल्या पृथ्वी सूक्तातला. किती छान भावना व्यक्त केलेने या मंत्रात. ऋषी म्हणतात, हे भूमी, तू माझी माता आहेस आणि मी तुझा पुत्र. पर्जन्य माझा पिता आहे. निसर्गाशी मानवाला समरस करणारी ही भावना किती उदात्त आहे.
8: आपण रोज नाही का सकाळी उठल्यावर प्रातस्मरणाचा श्लोक म्हणतो? आठवतंय का तुला? समुद्र

0: आकाशमस्व मे. यात पृथ्वीचं किती सुंदर वर्णन केलंय बघ. ती समुद्र वसन आहे, समुद्राचं वस्त्र लिहिली आहे, पर्वतरांगांनी नटली आहे आणि साक्षात विष्णू भगवंतांची ऐश्वर्यवती पत्नी म्हणून तिचं वर्णन केलंय.
1: पण तरंगिणी, खरी गंमत तर पुढेच आहे. या श्लोकात पुढे आपल्या पायाचा स्पर्श तिला होणार आहे म्हणून कवी आधीच तिची क्षमा मागतो आहे. अंथरुणात बसूनच हा श्लोक म्हणायचा आहे. सकाळी उठल्यावर दैनंदिन जीवनाला सुरुवात करायची म्हणजे पहिल्यांदा उठून उभं राहणं आलं, म्हणजे मातृसम भूमीवर पाय ठेवल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही.
0: अगं, आपले सर्व व्यवहारच पृथ्वीच्या आश्रयानेच होतात, पण आपल्या अपत्याचे सर्व अपराध मातेप्रमाणे ती पोटात घालते, म्हणूनच ती धात्री आहे.
1: आणि एकदा का आई मुला

0: प्रकारचं नातं तयार झालं की संपूर्ण विश्वाबद्दलच बंधुभाव निर्माण होतो आणि मग कोणालाही इजा करण्याची कल्पनाच मनाला शिवू शकत नाही. पृथ्वी सुक्तातच पुढे म्हटलंय, वयम तुभ्यम बली ऋता स्याम, हे मातृभूमे तुझ्यासाठी आमचा बली द्यायला लागला तरी बेहत्तर.
1: अगं म्हणजे हे अगदी तुझे कारणी देह माझा पडावा, अगदी समर्थांच्या सारखीच ही समर्पण भावना आहे. पण आताशा सभोवतालच्या सृष्टीशी ही एकरूपतेची भावनाच लोपावत चालली आहे. निसर्गाला ओरबाडून सृष्टी नियमांच्या विरोधात जाऊन आपण चुकीच्या तथाकथित सुखाच्या शोधात आहोत.
0: हो ना, निसर्गापासून आपण अलीकडे अगदी दुरावलोय ने, त्यामुळे सध्या पर्यावरण हा मोठा ज्वलंत प्रश्न आहे. या समस्या अलीकडच्या शतकात विशेष प्रकर्षानं जाणवत आहेत.
1: हे सगळं पाहिलं ना की अगदी वाईट वाटतं. आणि मग आपण विद्यालयात शिकलेली ऋग्वेदातील सूक्त, काव्य, नाटकं आठवतात. प्राचीन भारतातील ऋषीमुनी, कवी यांचं पर्यावरणाशी आणि निसर्गाशी असलेलं नातं पाहिलं की मनाला प्रसन्नता येते.
0: खरंच ग, निसर्ग आणि मानवाचं नातं शोधताना भूतकाळात डोकवायचं ठरवलं तर आपण थेट ऋग्वेदापर्यंत जाऊन पोहोचतो. पर्जन्य, मरुत, आदित्य, उषा इत्यादी विविध निसर्ग शक्तींना देवता मानून त्यांची काव्य रूपानं केलेली स्तुती किंवा आळवणी म्हणजे ऋग्वेद.
1: म्हणजेच निसर्गावर आपलं जीवन सर्वस्वी अवलंबून आहे याची यथार्थ जाणीव वैदिक आर्यांना होती. निसर्ग आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देतो, मग आपणही त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या विचारातूनच निसर्गाचं जतन करणं, पूजन करणं एवढंच नव्हे तर प्रार्थना, स्तुती, यज्ञ याद्वारे निसर्गाचं ऋण फेडण्याची संकल्पना उदयाला आली. निसर्ग आणि मानव यांच्यातील ही परस्पर संबंधीची आणि स्वाभाविक नात्याची बूज आपल्या परंपरेने कायम राखली होती असं दिसतं. प्राचीन संस्कृत वाङ्मयात या विचारांचं आणि वर्तनाचं ठळक प्रतिबिंब पडलेलं दिसतं.
0: तुला आठवतं यास्काचार्यांचा निरुक्त नावाचा ग्रंथ आपण शिकलो होतो?
1: होय ग.
0: शब्दांच्या व्युत्पत्ती देणाऱ्या या ग्रंथात वृक्ष शब्दाची व्युत्पत्ती वृत्वाक्षाम तिष्ठती म्हणजे जमिनीला आच्छादून उभा राहतो तो वृक्ष अशी दिली आहे. जमिनीला धरून तिची धूप रोखण्याच्या वृक्षाच्या मोठ्या कार्याचा निर्देश या नावातूनच होतो. वृक्ष म्हणजे पशु, पक्षी, कीटक, मानव अशा कितीतरी जीवांचा आश्रयदाता. अशा वृक्षांविषयीचं आपल्या पूर्वजांचं प्रेम वाङ्मयात अनेक ठिकाणी दिसून येतं.
1: आता वृक्षांचं महत्व सांगणारा पद्मपुराणातला हा प्रसंगच बघ ना, किती सुंदर आणि मार्गदर्शक आहे. एकदा कोलाहल नावाच्या एका दैत्याच्या नेतृत्वाखाली देव आणि दानवांचं महाभयंकर युद्ध झालं आणि त्या युद्धात चक्क देवतांचा पराजय झाला. सगळ्या देवतांना आपापली स्थानं सोडावी लागली, अगदी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला देखील. अशा वेळी आश्रयहीन झालेले सर्व देव कुठे बरं गेले असतील? ते वृक्षांच्याच आश्रयाला आले. बघ श्लोकात कसं वर्णन केलंय. तत्र बिल्वे स्थित शंभु अश्वत्थे हरिरव्ययः

0: विबुधेन समाश्रितः स तु तन्मयतां यातः तस्मात् तं न विनाशयेत्।
1: वा
0: तस्मात् तं न विनाशयेत् हे यातलं महत्वाचं आहे। बघ हा उतारा केवळ पौराणिक कथा सांगत नाही, भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण संवर्धन आणि वृक्षांचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व किती खोल रुजलंय ते सांगते।
1: अगदी बरोबर। म्हणजे बघ ना, जेव्हा देवांवर संकट आलं तेव्हा निसर्गानं वृक्षांनी त्यांना आश्रय दिला। हा मानवांसाठी एक मोठा संदेश आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा निसर्गच आपल्याला वाचवू शकतो। या कथेचा मूळ उद्देश मानवाला वृक्षांची किंमत पटवून देणं हा आहे। विज्ञानाच्या दृष्टीनं जे वृक्ष पर्यावरणासाठी आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्यांना आपल्या ऋषीमुनींनी देवतेचं रूप देऊन त्यांचं संरक्षण सुनिश्चित केलं।
0: म्हणून तर पुराणात म्हटलंय ना, दशकूप समावापी दशवापी समो हृदहा दशरथ समः पुत्रो दशपुत्र समो द्रुमहा दशपुत्र समो द्रुमहा। म्हणजे एक वृक्ष लावणं हे 10 पुत्रांना जन्म देण्यासारखं आहे।
1: वा काय सुंदर कल्पना आहे। कालिदासादी कवींच्या अभिजात काव्य नाटक

0: घरातील नायक नायिका विविध नात्यांनी निसर्गांशी एकरूप झाले होते. वृक्षांना दत्तक देण्याची योजना काही आजची नाही आहे. कालिदासाच्या मेघदूतातील नायिकेनं म्हणजे यक्षपत्नीनं आपल्या दारच्या लहान मंदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं होतं. यस्यो पांते कृतकतनय कांतया वर्धितो मे हस्त प्राप्य स्तबक नमितो बाल मंदार वृक्ष.
1: आणि असाच संदर्भ कुमार संभव या महाकाव्यातही आहे. शंकर पार्वतीनं विवाहानंतर देवदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं, त्याचं संगोपन केलं असा निर्देश येतो. अमुम पुरम पश्यसि देवदारुम पुत्री कृतो सौवृषभध्वजेन या हेम कुंभस्तन निसृतानाम स्कंदस्य मातुः पयसाम रसज्ञः.
0: किती छान आहे कल्पना. शाकुंतल नाटकातली नायिका शकुंतला, तिचे सखे सोबतीच मुळी वृक्षवेली हरिण शावक आणि मोर होते. आपल्या या सवंगड्यांनी खाल्ल्याशिवाय शकुंतला काहीही खात नसे. रामायणातील सीताही अशीच निसर्गकन्या. रावणवधानंतर लंकेहून पुष्पक विमानानं परतत असताना आपण संगोपन केलेल्या वृक्षांना भेटण्यासाठी रामसीता पंचवटीत उतरले. या सर्वांच्या प्रेमाला वृक्षलताही प्रेमळ प्रतिसाद न देतील तरच नवल.
1: आपली सखी शकुंतला सासरी निघाल्यावर वृक्षलतांनी अलंकारांच्या रूपात तिला भेटवस्तू दिल्या. पुष्पगुच्छ सहज हाती लागावे म्हणून मंदार वृक्ष यक्षपत्नीसाठी स्वतः खाली वाकत असे. वनस्पतींना भावना असतात हा शोध आपण अलीकडचा मानतो खरा, पण आपल्या या पूर्वजांनी तर निरीक्षणातून आणि वर्तनातून ही गोष्ट सिद्ध केली होती.
0: महाभारताच्या शांतीपर्वातना एक सुंदर रंजक संवाद आहे. वृक्षांना पंच ज्ञानेंद्रिय असतात असं भारद्वाज आणि भृगु संवादात सिद्ध केलं आहे. जेव्हा महर्षी भारद्वाजांनी भृगु ऋषींना विचारलं, वृक्षांना हालचाल करता येत नाही, त्यांना जीव कसा असू शकतो, त्यांना सुखदुःखांची जाणीव होते का आणि कशी होते, त्यावर भृगु ऋषींनी दिलेलं उत्तर आजच्या आधुनिक वनस्पतीशास्त्राला सुद्धा थक्क करणार आहे.
1: भृगु ऋषी स्पष्ट शब्दात सांगतात की वृक्षांना पाचही ज्ञानेंद्रिय असतात. ते म्हणतात, वल्ली वेष्टयते वृक्षम सर्वतश्चैव गच्छती नहि अदृष्टेश्च मार्गोस्ती तस्मात् पश्यन्ति पादपाः. बघ, बेल वृक्षाला वेढा घालते आणि चारी बाजूंनी मार्ग काढत वर जाते. दृष्टी असल्याशिवाय म्हणजे दिसत असल्याशिवाय कोणाला मार्ग कसा सापडेल, म्हणजेच वृक्ष पाहू शकतात असं त्यांनी सिद्ध केलं.
0: एवढंच नाही तर झाडांना सुखदुःखाची जाणीव आणि चेतना सुद्धा असते. सुखदुःखयोश्च ग्रहणात छिन्नस्यच विरोहणात जीवं पश्यामि वृक्षाणां अचैतन्यं न विद्यते. अनुकूल हवामानात बहरणं आणि प्रतिकूलतेत सुकणं, तसंच एखादी फांदी छाटली असता तिथे पुन्हा नवीन अंकुर फुटणं, त्यांना सुखदुःखाची जाणीव आहे हे सिद्ध करतात. आधुनिक काळात जगदीशचंद्र बोस यांनी 20व्या शतकात सिद्ध केलं की वनस्पतींना संवेदना असतात, पण भारद्वाज भृगु संवादात हे आधीच किती अचूकपणे मांडलंय बघ ना.
1: हो, पण काही असलं ना तरी वैशाली मला वाटतं की काव्य म्हणजे कवीच्या निरंकुश मुक्त कल्पनांचा उच्चार. कवीला जसं वाटतं तसं तो विश्व पाहत असतो.
0: असं नाही बरं कातरंगिणी, प्राचीन भारतातील शास्त्रही विकसित झाली ती निसर्गाच्या हातात हात घालूनच. यांचं सर्वांना परिचित असं उदाहरण म्हणजे आयुर्वेद. नास्ति मूलम अनौषधम, औषधी गुणधर्म नाही असं एकही मूळ नाही, ही या शास्त्राची भूमिका. ही भूमिका पार पाडताना वनस्पतीचा जो भाग उपकारक असेल त्याचा औषध म्हणून योग्य उपयोग करून वनस्पतींचं रक्षण करण्याची दक्षता घेतली जात होती.
1: आणि आहाराची किंवा आरोग्याची व्याख्या बघना, मितभूक हितभूक ऋतभूक.
0: वा,
1: म्हणजे मोजकं खाणारा हितकारक तेच आणि तेवढंच खाणारा आणि योग्य मार्गाने मिळवलेलंच अन्न खाणारा अशी व्याख्या केली आहे. आणि वनस्पतीचा आणि अन्नाचा अतिरिक्त उपयोग आणि हानी करू नका असं सुचवलंय.
0: नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनं ही भारतानं जगाला दिलेली अजून एक देणगी. गालांचा रंग खुलवण्यासाठी फुलांच्या परागकणांचा वापर करणाऱ्या, सुगंधी धूपानं केस वाळवणाऱ्या, शिरीषाच्या नाजूक फुलांची कर्णकुंडल करणाऱ्या, गळ्यात हातात फुलांच्या माळा घालणाऱ्या नायिका संस्कृत वाङ्मयात कितीतरी काव्य नाटकात आढळतात. सौंदर्य प्रसाधनं पुष्परचना या कलांचा समावेश 64 कलांच्या यादीत केला आहे.
1: एका बाजूला सौंदर्यशास्त्र आणि एका बाजूला गहन असं तत्वज्ञान. पण वैशाली, काही वृक्षांनी आणि फुलांनी या गहन तत्वज्ञानशास्त्रातही मानाचं स्थान पटकावलंय. आधी आणि अंत नाही अशा अनाद्यनंत संसाराचं वर्णन सतत फोफावणाऱ्या अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाद्वारे गीतेत केलेलं दिसतं. आणि कमळ, आपलं राष्ट्रीय फूल, चिखलात उगवूनही चिखलापासून अस्पर्श राहणारं कमळ तर सौंदर्याचं, समृद्धीचं, पूर्णत्वाचं, निरासक्तीचं आणि पूर्ण विकसित झालेल्या बुद्धीचं प्रतीक म्हणून वाङ्मयात उल्लेखलं जातं.
0: पशुपक्षी हाही पर्यावरणाचा अविभाज्य भाग. प्राचीन काळातील ऋषीमुनींचे आश्रम ही तर अभयारण्यच. अशा आश्रमात ऋषींच्या प्रभावानं पशु, पक्षी, मानव यांच्यात वैरभाव मुळी उरतच नसे. खऱ्या अर्थानं ही भयविरहित अरण्य होती. अशा आश्रमक्षेत्रांचं वर्णन करणारे राजेही तितकेच कर्तव्यदक्ष. शिकार करता करता अनवधानानं आश्रमक्षेत्रातील हरणावर नेम धरणाऱ्या दुष्यंत राजाला मुनींनी अडवताच तो विनम्रपणे आपला बाण आवरता घेतो.
1: आणि रघुवंशात आपल्या दारी आलेल्या कौत्स या ऋषिकुमाराची विचारपूस करताना रघुराजा त्याचीच नाही तर आश्रमातील पशु, वनस्पती इतकंच नव्हे तर जलाच्या यांची सुद्धा विचारपूस करतो. प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्यच आहे. पण प्रजा या संकल्पनेत केवळ मानवच नाही तर पशु, पक्षी, वृक्ष, नद्या, जलाशय या सगळ्यांचाच समावेश होतो.
0: तरंगिणी, निसर्ग कितीतरी गोष्टी आपल्याला सांगत असतो, शिकवत असतो. त्या प्रत्येक वेळी आपल्या ध्यानात येतातच असं नाही, पण अनेक संस्कृत सुभाषितांनी निसर्गाची शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. प्रजेकडून कर कसा गोळा करावा हे समजावून सांगताना विदुरानं धृतराष्ट्राला भ्रमराचं उदाहरण दिलंय. विदुर म्हणतो, भुंगा ज्याप्रमाणे फुलाला इजा न करता त्यातून मध घेतो त्याप्रमाणे प्रजेला न दुखावता कर गोळा करावा. यथा मधुसमादत्ते रक्षन पुष्पाणी षट्पदः तद्वदर्थान मनुष्येभ्य आदद्यादविहिंसयः.
1: आणि वृक्ष, वृक्षांना तर सत्पुरुषाचं प्रतीकच मानलंय. का विचार, स्वतः उन्हात उभे राहतात आणि दुसऱ्याला मात्र सावली देतात आणि फळ सुद्धा देतात. छाया मन्यस्य कुर्वन्ती तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. विश्रांती न घेता निरलसपणे आपलं कर्तव्य पार पाडणारे सूर्य, चंद्र, नद्या, वृक्ष, मेघ ही तर निरपेक्ष कर्मयोग्यांचीच उदाहरणं.
0: हे पण ऐक ना, कधी काळी माणसानं दिलेल्या पाण्याची आठवण ठेवून आयुष्यभर नारळांचा भार डोक्यावर वाहणारा आणि माणसाला गोड पाणी देणारा नारळाचा वृक्ष म्हणजे तर मूर्तिमंत कृतज्ञता.
1: प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरंतः

0: विस्मरंती.
1: अगदी खरं म्हणालीस. सृष्टीचं आणि मानवाचं विलक्षण असं नातं आहे. शिक्षण ही फक्त शाळेत जाऊन घ्यायची गोष्ट नाही. म्हणतात ना, बिनभिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. ते अगदी खरं आहे. परमेश्वरानं निर्माण केलेली आजूबाजूची सृष्टी इतकी निर्दोष आहे की रोजच्या जीवनात येणाऱ्या अनेक प्रसंगी कसं वागावं यासाठी माणसानं निसर्गालाच आपलं गुरु मानलं होतं, आपला अबोल मार्गदर्शक.
0: आता बघ ना, रोजच उगवणारा सूर्य, पण त्याचं उगवतीचं रूप आणि मावळतीचं रूप दोन्ही विलोभनीय आणि सारखंच आरक्त. उगवण्याचा थरार नाही की मावळण्याचा विषाद नाही. मग माणसाने तरी सुखदुःखात भेद का करावा? अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत मनाचं समत्व सांभाळलं पाहिजे हे सांगणारं हे सुंदर सुभाषित. उदये

0: पता।
1: सूर्याला तर आपण देवतेचाच मान दिलाय। सूर्य ही उघड्या डोळ्यांनी दिसणारी एकमेव देवता आहे। सूर्य ही समृद्धी आणि आरोग्य प्रदान करणारी देवता आहे। सूर्यापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते असा हा दिनकृत जगतचक्षु कितीही विषमता असली तरी आपले नियत कर्म कधीही चुकवत नाही।
0: रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगाः निरालंबो मार्गश्चरण विकलसारथिरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिस्सत्वे वसति महतां नोपकरणे। हा श्लोक समजून घ्यायचा म्हणजे आधी सूर्याबद्दलच्या आपल्या काही संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत, म्हणजे सूर्याचा प्रवास किती खडतर असतो ते आपल्या लक्षात येईल। वेदातील वर्णनाप्रमाणे सूर्याच्या रथाला एकच चाक आहे आणि त्याचा सारथी अरुण हा तर पांगळा आहे। त्याच्या रथाला सात म्हणजे विषम संख्येचे घोडे झुंपले आहेत आणि लगामसुद्धा साधासुद्धा नाही, विषारी सर्पच त्याचे लगाम आहेत।
1: बरं, रस्ता तरी सोपा आहे का? छे, आकाशमार्गाला मुळी कुठला आधारच नाही। पण अशा कितीही अडचणी असल्या तरी आज सूर्य उगवलाच नाही असे मानवजातीच्या इतिहासात अजून तरी घडलं नाहीये। सूर्याच्या प्रवासात खंड नाही।
0: निसर्ग आणि मानवाचं हे परस्परावलंबित्व लक्षात घेऊन भगवद्गीतेने देखील यज्ञचक्राची संकल्पना मांडली आहे। निष्काम भावनेनं हातच न राखता मानवाला भरभरून देणाऱ्या निसर्गाला मानवाने सुद्धा संतुष्ट ठेवलं पाहिजे। परस्परं भावयंतः श्रेयः परम वाप्स्यथ, एकमेका सहाय्य करूनच निसर्ग आणि मानव या दोघांचंही कल्याण होईल असा मौलिक संदेश भगवद्गीता देते।
1: तरंगिणी, अगं प्राचीन काव्यातच नाही तर आधुनिक संस्कृत काव्यातही कवींची पर्यावरण विषयक जाणीव अगदी प्रकर्षानं प्रकट झाली आहे। डॉक्टर अशोक कुमार शुक्ल यांचं हे पर्यावरण काव्यच पहा ना। 9 अध्यायांमध्ये विभागलेलं हे काव्य पर्यावरण विषयाला समर्पित संस्कृत काव्य आहे। अर्थात वेद आणि प्राचीन साहित्यातले निसर्ग मानवाचं सहजीवन येथे अपेक्षित नाही, तर सध्याच्या काळात पर्यावरणावर येणारी विविध संकट आणि समस्या यांचा वेद हे काव्य घेताना दिसतं। एवढंच नव्हे तर त्यावर उपाययोजनाही सुचवतं। पर्यावरण काव्यम यत् करोमि शास्त्रसंमतं समाधानै समस्याभि पूर्ण ज्ञान विवर्धनम।
0: छान, म्हणजे संस्कृत साहित्यात आधुनिक विषयांची किंवा वर्तमानाचं भान व्यक्त करणाऱ्या विषयांची कमतरता जाणवते ती ह्या काव्याने पूर्ण होते। तर
1: अगदी बरोबर,
0: ह्या काव्यात 9 अध्यायांमध्ये प्राकृतिक प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू जल भूमी प्रदूषण ह्यांचा उल्लेख तर आहेच, पण त्याबरोबर औद्योगिकरणाच्या नादात जनसंख्येचा विस्फोट, बेशुमार प्रवासाची साधनं, इंधनानी होणारं प्रदूषण, रासायनिक द्रव्यांचा वापर, खाद्यपदार्थांची भेसळ असा एकूणच नैतिकता अगदी घसरणीला लागलेली दिसते। या चारित्र्याच्या प्रदूषणाचा देखील सामाजिक प्रदूषण म्हणून उल्लेख करून त्यावर चक्क 2 अध्याय लिहिलेत।
1: वा, किती मार्मिक वर्णन आहे ना आधुनिक मानवी वृत्तीचं।
0: बघ, पर्यावरण नाशेन विरमेत विरतो भवेत मानवो मानवो भूत्वा कुर्यात् प्रकृतिरक्षणम् संरक्षेत् दूषितो न स्यात् लोकः मानव जीवनम् न कोऽपि कस्यचिन्नाशं कुर्यादर्थस्य सिद्धये। हा अगदी महत्वाचा विचार दिलेला आहे की प्रकृतीचं रक्षण तर सगळ्यांनी करायचंच आहे, ते आपलं कर्तव्य आहे, पण केवळ अर्थलोभाकरता नैसर्गिक संपत्तीचा नाश करू नका अशा तऱ्हेच्या विचारांनी हे काव्य समृद्ध आहे।
1: आणि काव्याची भाषा किती सरळ आणि सुबोध आहे, अगदी संस्कृत न समजणाऱ्या श्रोत्यालाही सहज समजेल, काव्यानंदाचा अनुभव घेता येईल। इतकंच नाही तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वैचारिक प्रेरणाही मिळेल।
0: पर्यावरणाचं आणि नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करण्यासाठी उपाय बरेच आहेत, पण मुख्य गरज आहे ती निसर्गाबद्दल, सभोवतालच्या जड चेतन सृष्टीबद्दल सहवेदना निर्माण होण्याची। सृष्टी आहे तर आपण आहोत, मग आपल्याच कल्याणकारी भविष्यासाठी, माणसाच्याच पुढील पिढ्यांसाठी तिच्या रक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे ना।
1: हो ना ग, जंगलाचं संरक्षण नुसत्या चर्चा करून किंवा वृक्षारोपणाचे सोहळे करून होणार नाही. त्यासाठी जंगलावर अवलंबून असणाऱ्या लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याला विज्ञानाचा अभ्यास केलेल्यांची मदत झाली तर दुधात साखरच.
0: मात्र हे करताना मानवतेचा विसर पडू नये. ह्याच भावनेने महाराष्ट्रातील संस्कृत विद्वान पंडित प्रभाकर भातखंडे यांनी आपल्या वृक्षरक्षणम या नाटकात ही विचारजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. याच नाटकातल्या

0: श्रोतेहो, आपण ऐकत होता संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम. लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला हा संस्कृत वाणीचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: संस्कृतवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 4:07 झालेले आहेत. आता गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला ऐकणार आहोत सर्जा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील नाधू महानोर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

सर्जा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील नाधू महानोर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत महानंदा या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

उंबरठा या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत जैत रे जैत या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील नाधू महानोर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: जैत रे जैत या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील नाधू महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, या गाण्याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम.

0: रंग लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. संगीतकार कुमारसेन गुप्ते. कुमारसेन गुप्ते हे मूळचे नागपूरचे, पण त्यांचा जन्म आणि बालपण मुंबईमधलंच. लहान वयातच ते मेंडोलिन वाजवायला शिकले. त्यांचे गुरु म्हणजेच लक्ष्मीकांत पॅरेलाल या जोडीतले लक्ष्मीकांत कुडाळकर. मंगेशकरांच्या सुरेल बाल कला केंद्रामध्ये कुमारसेन गुप्ते मेंडोलिन वाजवत असत. त्या संस्थेमध्ये उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत, कल्याणजी आनंदजी, बाळ पार्टे, जयवंत कुलकर्णी, मयेकर असे अनेक कलाकार होते. कुमारसेन गुप्ते यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गावची इज्जत या चित्रपटातलं मास्टर परशुराम यांनी गायलेलं गाणं पण ऐकूया. मीना बिडीकर यांची ही एक दुर्मिळ अशी रचना आहे.

संगीतकार कुमारसेन गुप्ते यांच्याबद्दल सध्या आपण बोलतोय. कुमारसेन यांचे वडील प्रभाकर गुप्ते हे गीतकार होते. जन्माच्या गाठी आणि ताई तेलीणी या चित्रपटाची गाणी त्यांनी लिहिली होती. त्यांची बहीण म्हणजेच मीना बिडीकर यांनी कुमारसेन गुप्ते यांच्या दोन मराठी चित्रपटांची गाणी लिहिली होती. कुमारसेन यांनी मराठी चित्रपटातून गावची इज्जत चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी यांना पहिल्यांदा गाण्याची संधी दिली. शशिकला कामत यांना दैव जाणिले कुणी या चित्रपटासाठी पहिल्यांदा गाण्याची संधी दिली. 1977 पासून त्यांनी आपल्या आरती थिएटर्स या संस्थेची दोन नाटकं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सादर केली. त्यातलं एक नाटक होतं शिर्डीचे साईबाबा आणि दुसरं नाटक होतं शेगावचे गजानन महाराज. मराठी चित्रपटामध्ये येण्यापूर्वी

कुमारसेन गुप्ते यांनी फिल्मिस्तानमध्ये देखील काही दिवस नोकरी केली होती आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे अनेक वर्ष कामही केलं. कुमारसेन गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं मीना बिडीकर यांचं आणखीन एक गाणं आपण ऐकूया. अर्थात गावचीज चित्रपटातली ही गाजलेली अशी लावणी सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेली आहे.

कुमार सैनिक गुप्त यांनी तीन चित्रपटांना प्रामुख्यानं संगीत दिलं. त्यापैकी एक होता 1962 सालचा गावची इज्जत, 1966 सालचा तूच माझी वहिनी आणि तिसरा चित्रपट होता दैव जाणिले कुणी. हा चित्रपट 1967 साली प्रदर्शित झाला. कुमार सैन गुप्ते यांच्याकडून आपण वळणार आहोत संगीतकार प्रभाकर जोग यांच्याकडे. संगीतकार प्रभाकर जोग यांचं बालपण अहमदनगर जिल्ह्यातल्या हरेगावमध्ये गेलं. त्यांचे वडील साखर कारखान्याच्या तंत्रज्ञानातले जाणकार होते. साखर कारखान्यात ते मोठ्या हुद्द्यावर असल्यानं जोग यांचं कुटुंब अहमदनगरमध्ये स्थायिक झालं. आई वडील एकूण 5 भाऊ आणि 2 बहिणी आणि आजी असे धरून कुटुंबामध्ये 16 जण होते. आई वडिलांपैकी कुणीही कलेच्या प्रांतात नव्हतं, मात्र वडिलांना संगीत नाटकाची पहिल्यापासून आवड होती. पुण्याजवळच्या मांजरी फार्म इथं उमेदवारी करत असताना बालगंधर्वांचं नाटक पुण्याला आलं. त्यावेळेला त्यांच्या वडिलांनी सायकलवरून 12 किलोमीटरची रपेट करून ते नाटक बघितलं. रात्रभर नाटक बघून पुन्हा परत 12 किलोमीटर येऊन कामावर ते हजर राहिले. अशी ही त्यांच्यातली संगीतकलेची आवड होती आणि तीच आवड

पुढं प्रभाकर जोग यांच्यामध्ये देखील उतरली. त्यांच्याबद्दल अधिक बोलूया. एक धमाल अशी लावणी आपण ऐकूया देवघर या चित्रपटातली. राया माझी तब्येत बिघडली.

घरातच व्हायोलिनचा क्लास होता, त्यामुळे गाणं शिकता शिकता व्हायोलिनवरती देखील बोटं फिरायला लागली आणि त्यामध्येच ते पारंगत झाले. वयाच्या 12व्या वर्षी प्रभाकर जोग यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातल्या काही वाड्यांमधून त्यांनी 25 रुपया आणि नारळ एवढ्याच बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. SP कॉलेजच्या मैदानामध्ये भरलेल्या स्नेहसंमेलनात त्यांनी व्हायोलिन वाजवलं. प्रभाकर जोग यांनी 21 चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. अंतरपाठ, आंधळा मारतो डोळा, ओवाळी ते भाऊराया, कुंकुवाचा करंडा, घर गंगेच्या काठी, जावयाची जात असे अनेक चित्रपट सांगता येतील. जावयाची जात या चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकूया.

प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या लावण्या तर लोकप्रिय आहेतच, पण त्यांची इतर गाणी देखील तेवढीच लोकप्रिय आहेत. आज कळीला एक फूल भेटले किंवा जागे व्हा मुनिराज, आम्ही चालवू हा पुढे वारसा, किंवा आला वसंत ऋतू आला, आळविते मी तुला विठ्ठला, किंवा उर्मिले त्रिवार वंदन तुला, ओवाळीते मी लाडक्या भाऊराया, प्रेमाला उपमा नाही, प्रभू सोमनाथा माझी प्रिय हसावी, अशी अनेक गाणी सांगता येतील. प्रभाकर जोग यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. जावई माझा भला, थांब लक्ष्मी कुंकुलावते, मुरळी मल्हारी रायाची, चुडा तुझा सावित्रीचा, दाम करी काम, कुंकुवाचा करंडा, अशी अनेक नावं सांगता येतील. आज आपण भैरू पैलवान की जय या चित्रपटातली एक लावणी ऐकूया. उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, रचना जगदीश खेबुडकरांची आहे.

मेहो लाडाची लाडाची मैना मेहो

संगीतकार प्रभाकर जोग यांच्या वडिलांची बदली विशाखापट्टणमला झाल्यानंतर त्यांचे वडील अचानक मोटार अपघातामध्ये गेले, त्यामुळं जोग कुटुंबाला आर्थिक प्राप्तीसाठी अनेक उद्योग करावे लागले. भाजी विकणं, दुधाचा रतीब घालणं, वह्या बनवणं असे अनेक लहान मोठे उद्योग करत स्कॉलरशिपवरती पुढचं महाविद्यालयातलं शिक्षण त्यांनी घेतलं. महाविद्यालयामध्ये एकदा स्नेहसंमेलनाला व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम झाला आणि जवळच राहणाऱ्या सुधीर फडके यांच्या कानावर ते व्हायोलिनचे सूर गेले. त्यांनी प्रभाकर जोग यांना बोलावणं पाठवलं आणि त्यांचं व्हायोलिन त्यांनी ऐकलं आणि त्यावेळेलाच त्यांनी प्रभाकर जोग यांना विचारलं की आपण माझ्या

कडे व्हायोलिन वाजवायला याल का? जोग यांच्या होकारानंतर पुण्यामध्येच ज्यावेळेला सुधीर फडके यांच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण होतं त्यावेळेला ते बोलवायला लागले, पण त्यापूर्वीच त्यांना आणखीन एक संधी मिळाली. त्यांच्याबद्दल अधिक आपण बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली भैरू पैलवान की जय चित्रपटातलीच ही ढंगदार अशी लावणी.

श्रोते हो, याबरोबरच मालिका विशेष हा कार्यक्रम इथेच संपतोय. थोड्याच वेळात आपण अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारणाला सुरुवात करणार आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

नमस्कार, मी मनोज अणावकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसात 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या

0: या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती आली होती. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं होतं. याबरोबरच हे आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कर्नाटक संगीतमध्ये मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गोवळा, किरवाणी आणि विजयनगरी. यांना मृदंगमची साथ दिली आहे रोहित प्रसाद यांनी. तर ऐकूया मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गोवळा, किरवाणी आणि विजयनगरी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गवळा किरवाणी आणि विजयनगरी ऐकला. यांना मृदंगमची साथ दिली होती रोहित प्रसाद यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, जल है तो कल है हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पाणी हे निसर्गानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं मौल्यवान असं वरदान आहे. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगूच शकतो, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. आपल्या पृथ्वीवर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी पण त्यापैकी फक्त 2.5% पाणी हे गोड पाणी अर्थात पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. त्यात सुद्धा 1% कमी पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बेजबाबदार वापरामुळं आज पाण्याचं संकट जगभर गंभीर बनलंय.

आणि म्हणूनच पाणी वाचूया हा फक्त नारा नसून काळाची गरज बनली आहे. आता याच पाण्याचं महत्व सांगणारा संवाद आपण ऐकणार आहोत. जलसंवर्धन काळाची गरज, पाणी बचतीसाठी किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकी पाणी टंचाई का जाणवतीये यावरती डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे छान असं गाणं.

0: तर फ्रेंड्स, पाऊस सुरू झाला किंवा काळ्या मेघांनी जरी पाणी बरसवलं तरी त्या पाण्याचा योग्य वापर मात्र आपल्यालाच करायचा आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा त्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे कसा करता येईल याविषयी सुद्धा आपणच काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जिथे पाऊस खूप पडतो त्या ठिकाणचं पाणी दुष्काळग्रस्त भागांमध्ये कसं वापरता येईल हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर पाणी वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच याच विषयीचा संवाद आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने या दोघीही या जलसंकटावरती एक संवाद आपल्याशी साधणार आहेत. तर आपल्या या मैत्रिणींचा संवाद लगेचच ऐकूया.
1: आई, अगं आई, आई, अगं आई, किती वेळा सांगायचं चावी चालू ठेवून किचन कट्ट्यावर अशी भांडी धुवू नको म्हणून? टप भरून पाणी घे आणि ओट्यावर बसून निवांत भांडी घास, असं पाणी वाया जात.
2: कॉलेजमधून आली नाहीस तोपर्यंत सुरू झालं बघ तुझं पोटी पुराण. तुला माहित आहे ना, मागील आठवड्यातच तुझ्या बाबांनी 2000 लिटरची टाकी बसवली, मग आता कशाला संपेल पाणी?
1: अगं आई, बंगल्यावर टाकी मोठी बसून काय होणार आहे, मुळात पाऊस पडायला हवा ना. पाऊस म्हणजे ही जल देवता. सजीवांच्या जीवनातील सर्व घटना पाण्याशी जोडल्या गेल्या आहेत. पाणी हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा आधार आहे. आता मात्र जगासमोर पाण्याचे संकट आवासून उभे आहे. जलाशय सुकत चालले आहेत, बागा जंगले उजाड होत आहेत. पावसाचे ढग नुसतेच येतात आणि जलवर्षाव न करताच माघारी जात आहेत.
2: अगं पोरी, आता सुरू झालाय ना पाऊस, होईल की सगळीकडे पाणी पाणी? उगाच पाणी नाही म्हणून नको दंगा करू.
1: अगं आई, पाणी हेच आपले जीवन आहे. पाणी हा निसर्गाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे. पाण्याशिवाय कोणत्याही सजीवाच्या जीवनाची कल्पना करणे शक्य नाही. मानवी शरीर, शेती, उद्योग, पर्यावरण सगळ्यांचा आधार पाणीच आहे. मानवी शरीराचा 60-70% भाग पाण्याने बनलेला आहे. रक्ताभिसरण, पचन, तापमान नियंत्रण या सर्व क्रियांसाठी आपल्या शरीरात सुद्धा पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहे. आपली प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झाली आहे. भारतीय संस्कृतीत नद्यांना माता मानून पाण्याला धार्मिक महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणूनच दररोज गंगा आरती केली जाते. पाण्याच्या समृद्धीमुळे जंगल, वृक्ष, सुमधुर फळे आणि सुवासिक फुले आपल्याला मिळतात. ऋतुचक्र, हवामान

0: ज्ञान आणि निसर्गात पर्यावरण संतुलन राखले जाते.
1: होय ग होय, लई गुणाची लागली सांगायला. जणू तू आणि मीच पतकूर घेतलाय पाणी वाचवायचा. चल हू बाजूला, मला माझं काम करू दे. चार भांडी काय लागली धुवायला तर हिनं चांगलं कीर्तनच चालू केलं.
0: अग, निव्वळ चार भांडी असं नको म्हणू. या पाण्याचा शेती वापरासाठी, वीज निर्मिती करिता, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापरासाठी अशा सर्व ठिकाणी वापर केला जातो. म्हणून प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे. मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याचा वापर करतो. मृत्यूनंतरही तोंडात शेवटचे पाणीच भाजले जाते, माहितीये ना?
1: लागली जिवंतपणी मरणाच्या गोष्टी करायला. चार घास सुकानं खा की.
0: अगं आई, केवळ तुला आणि मला चार घास सुखाचे मिळून कसे चालेल? पुढच्या पिढ्यांना सुद्धा सुखाचे दिवस यायला हवेत ना. आता मी काय सांगते ते जरा नीट ऐक. जगातील सुमारे 97% पाणी खारट आहे किंवा ते पिण्यायोग्य नाही. हिम नदी हा पाण्याचा मोठा साठा आहे, पण जागतिक तापमान वाढीमुळे हिम नद्या वेगाने वितळत आहेत. एकूणच काय, जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18% लोकसंख्या ही भारतात आहे, पण पाणी साठा मात्र केवळ 4% आहे. याचाच अर्थ आपला भारत देश हा पाण्याच्या टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे. यातूनच उपलब्ध पाणी साठ्यातील 80% साठा हा शेतीसाठी वापरला जातो आणि ती काळाची गरज आहे. शासन सुद्धा आपला देश स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेच की. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 95 दशलक्षाहून अधिक शौचालयांची उभारणी केली. जल जीवन अभियान अंतर्गत व्यापक घरगुती नळ पाणी जोडणी केली. यामुळे स्वच्छता, आरोग्य सुधारले आणि दूरवरून पाणी आणण्यासाठीचा वेळ वाचला आहे.
1: अगं लेकी, तुझं सगळं मला पटतंय, पण पाणी टंचाई तर कायमच आहे. जणू पाचवीलाच पुजल्या बघ.
0: हा, आत्ता तुझी गाडी रुळावर आली म्हणायची. आता ही पाणी टंचाई कशामुळे होते ते ध्यानात घे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तसा पाण्याचा वापर सुद्धा वाढत आहे, पण पाण्याचे सोर्स मात्र आहे तेवढेच आहेत, त्यात काही वाढ होत नाही. बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगले नाहीशी होत आहेत आणि दुसरीकडे मोठमोठ्या बहुमजली इमारती उभारण्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. शहरी आणि व्यापारीकरणामुळे सुद्धा पाण्याची मागणी वाढली आहे. कारखान्यांचे रसायने, सांडपाणी नदी तलावात सोडल्याने चांगले पाणीही वापरण्यायोग्य राहत नाही. परिणामी जल प्रदूषण होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय. जुनी यंत्र सामुग्री आणि पुरेशा गुंतवणुकीचा अभाव हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे. शहरीकरणामुळे राज्य आणि राष्ट्रीय मार्गाबरोबरच गावांतर्गत रस्ते सुद्धा आता सिमेंटचे बनविले जात आहेत, त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही तर ते थेट वाहून जाते. एकतर पाणी जमिनीत मुरत तर नाहीच, पण घरोघरी मारल्या जाणाऱ्या बोरिंगमुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. अशी एक ना अनेक मानवनिर्मित तर काही निसर्गनिर्मित कारणे, तसेच हवामान बदलाचा परिणाम यामुळे सुद्धा पाणी टंचाई होत आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही बरं.
1: मग आता तू काय करायचं ठरवलंयस ते सांग. ही भांडी न धुताच ठेवू का तशीच, म्हणजे तुझी पाणी टंचाई दूर होईल?
0: अगं आई, अशी चिडचिड करू नको, जरा शांत हो. आणि या भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून काय करायला हवे ते आता ऐक. सर्वप्रथम आपण जलसाक्षर होऊया, म्हणजे पाण्याचे महत्त्व जाणून घेऊया. पाण्याची बचत करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या सवयीमध्ये थोडा बदल करूया. पाण्याचा गैरवापर थांबवूया. आपल्या घरात अनावश्यक ठिकाणी चालू असणाऱ्या, तसेच रस्त्याने जाताना चालू दिसणाऱ्या अशा पाण्याच्या सर्व जाव्या नीट बंद करूया. घरातील, अंगणातील नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्त करणे आणि आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादली वापरणे यासारख्या साध्या सवयीमुळे दरमहा 1000 लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
1: बरं सांगतेस.
0: आपण ब्रश करताना,

0: भांडी करताना नळ चालू ठेवल्याने मिनिटाला 6 लिटर पाणी वाया जाते, हेच पाणी आपण वाचवू शकतो ना। आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करूया। शॉवरमुळे मिनिटाला 17 लिटर पाणी वाया जाते, ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवी। आपल्या अवतीभोवती जर पाण्याची गळती सुरू असेल तर संबंधित यंत्रणेचा लक्षात आणून देऊन ती वेळीच दुरुस्त केल्याने वाया जाणारे 1000 लिटर पाणी वाचवता येईल। पावसाचे पाणी छतावरून वाया जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करूया। पाणी साठवण हा जलसंवर्धनाचा प्रभावी उपाय होऊ शकतो।
1: होय की ग, बरोबर आहे की तुझं, आपण असं करूच शकतो।
0: अजून ऐक, स्वयंपाकापूर्वी भाज्या अगर फळे धुतल्यानंतर ते पाणी फेकून देण्याऐवजी आपल्या बागेतील अगर कुंडीतील झाडांना घालूया। घरातील AC यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणी ही झाडांसाठी चालते बरं का। दररोज आपली वापरातील वाहने पाईप लावून धुण्याऐवजी आठवड्यातून एकदा तेही बादलीतून पाणी घेऊन अगर ओल्या कापडाने पुसून घेतल्याने 50 लिटर पाणी वाचवता येते।
1: हा, हे मात्र खरं आहे। हा,
0: आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो। आपली शेती ही पाण्यावर अवलंबून आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठिबक सिंचनचा वापर बहुतांश शेतीत होत आहेच, पण उर्वरित शेतकऱ्यांनी सुद्धा ठिबक सिंचनचा वापर करायलाच हवा। आपल्या सभोवताली असणारे जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडूया। संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे, नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावीत नानाविधी।
1: होय ग लेकी, बरोबर आहे बघ तुझं, पाण्याशिवाय जगणं मुश्किलच आहे। आता आपण पाणी वाचवलं तरच आपली पुढची पिढी वाचेल बघ, नाहीतर पाणी पाणी म्हणून जीव मेटा कुटीला येईल त्यांचा। आज आहे म्हणून पाण्याचा कसा पण वापर करून नाही चालणार, हे एक निसर्गाचं देणं आहे, त्याचा सांभाळ गरजेपुरताच केला पाहिजे।
0: चल तर मग आणि घे शपथ। या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आज आम्ही शपथ घेतो की
1: निसर्ग देवतेने दिलेल्या विविध घटकांमधील
0: पाणी ही एक मौलिक साधन संपत्ती असून मी तिचा वापर काटकसरीने करेन। पाण्याचे नेटके नियोजन करून
1: जलसंधारण सारखे प्रकल्प हाती घेईन।
0: शिवाय अन्य जलसाठ्यांची स्वच्छता कायम राखीन। यातच माझे आणि माझ्या भावी पिढीचे कल्याण होणार आहे।
2: जय हिंद, जय भारत।
3: तर फ्रेंड्स, आत्ताच आपण आपल्या दोन मैत्रिणींनी म्हणजे सिद्धी राजमाने आणि श्रावणी राजमाने यांनी सादर केलेला संवाद आपण ऐकलाय। फ्रेंड्स, जलसंकट आले दारी निभाऊ आपली जबाबदारी, हे आपण लक्षात ठेवायचंय आणि त्यासाठी हा संवाद आपल्याला उपयोगी पडेल। म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरलं जातं गाड्या धुवायला, किंवा आत्ता जो आपण संवाद ऐकला आहे आई आणि मुलीमधला, तिथे सुद्धा बऱ्याचदा घरगुती कामांसाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं। मग अशा वेळेला आपण ते टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे। याविषयी तज्ज्ञांचं मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय। तर फ्रेंड्स, याच विषयी डॉक्टर VN शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आता आपण ऐकूयात।
4: जगाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो। मागील वर्षी तर अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी पूर आले, तरी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं। भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असताना सुद्धा पाणी टंचाई येण्यापाठीमागे जी कारणं आहेत ती कारणं आपणच तयार केलेली आहेत। यातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झाडांचं घटणारं प्रमाण। झाडांच्या मुळ्या ह्या नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतात। पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं पाणी त्या जमिनीत घेऊन जातात, तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस नसताना

0: गरज असते तेवढं पाणी जमिनीतून काढून घेतात. त्याचबरोबर ही झाडं जी आहेत ही झाडं वातावरणातील आर्द्रता टिकवून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करत असतात. मात्र झाडांचं गावातलं खेड्यातलं शहरातलं आणि सर्वात महत्वाचं जंगलातलं प्रमाण घटल्यामुळं वातावरणातील आर्द्रता कमी झाली आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ जशी होत आहे तसेच आपण आपल्या अधिक चांगल्या सोयी सुविधासाठी काँक्रीटचे रस्ते तयार करत आहोत. या रस्त्यामुळं जी उष्णता सूर्यापासून येत असते ती उष्णता वातावरणामध्ये टिकून राहते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा दर सातत्यानं वाढत आहे. दुसरं महत्वाचं कारण जे आहे ते पाण्याचा अविवेकी वापर. शेती असेल, घरातल्या कारणांसाठी असेल किंवा उद्योगांसाठी असेल, आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. सर्वसाधारणपणे प्रतिमानशी 130 लिटर पाणी हे प्रतिदिन आपल्याला वापरासाठी लागतं. मात्र आज अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 170 पासून ते 200 लिटर पर्यंत पाणी पुरवतात आणि हा पाण्याचा वाढता वापर सुद्धा पाणी टंचाईच्या मुळावर येत आहे. जमिनीतील शुष्कता सुद्धा या कूपनलिकातून उपसलेल्या पाण्यामुळे वाढत आहे. हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये पुनर्भरित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची शुष्कता वाढून बाष्पीभवनाचा दर पुन्हा वाढताना आपल्याला दिसतो. शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं हे सुद्धा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहेत. ऊस, केळी, हळद, द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापाठीमाग सर्वच शेतकरी बंधूंचा कल दिसतो. ही पिकं घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला गेला पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता दिसते आणि हे टाळायचं असेल तर सर्वात पहिलं कूपनलिकांच्या बाबतीत शासकीय नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. 200 फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअरवेलवरती बंदी आणली पाहिजे. शेतीमध्ये पाण्याचा अतिशय जपून वापर करायला पाहिजे. घरामध्ये सुद्धा पाणी काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे. महापालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं स्वच्छ केलेलं पाणी जे पुरवलं जातं ते पाणी केवळ पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच वापरलं गेलं पाहिजे. शेतात बांध आणि बांधावर झाडं, जंगलामध्ये झाडं ही आपण वाढवली पाहिजेत आणि ही झाडं सुद्धा स्थानिक वनाची असली पाहिजेत. हे जर आपण केलं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा अशीच भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहावी लागेल.
1: फ्रेंड्स, डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आत्ताच आपण ऐकलं. तर पाणी बचतीचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. फ्रेंड्स, पाणी वाचवा पाणी वाचवा हे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण कृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय आणि यासाठी ऍक्शन मोडवरती आपण येणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला म्हणजे तरुण पिढीला नक्कीच शक्य आहे. फ्रेंड्स, पाण्याचं महत्व, पाणी बचतीचा सल्ला आपल्याला कळलेला आहे आणि तो आपण अंमलात आणणार आहोत या गॅरंटीसह आज मी इथेच थांबतीये. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. पुन्हा आपण भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी

0: सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
2: सहज संवाद।
0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
4: श्रोते हो, ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 अंग्रेजी समाचार ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया गोलमाल या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलंय अवधूत गुप्ते यांनी.

श्रोत्याहो, ठीक 6:20 आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृत समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार बालदोस्तांनो, आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात आपल्या सगळ्या बालदोस्तांचं मी प्रतिभाताई मनापासून स्वागत करते. बालमित्रांनो, आपण सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो. तो पाऊस आता बरसायला सुरुवात झाली आहे. बाहेर रिमझिम पाऊस, गार वारा आणि सगळीकडे हिरवाई. वा वा वा, अशा सुंदर वातावरणात आपला आजचा कार्यक्रम आणखी रंगतदार होणार आहे बरं का. कारण आपल्या गप्पा चिमुकल्यांच्या मध्ये भेटीला आला आहे आपलाच एक बालमित्र. त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

0: बालमित्रांनो, आज आपल्या भेटीला आला आहे एक अतिशय गुणी, मेहनती आणि बहुगुणी बालमित्र. अगदी लहान वयातच त्यांनी शाळा तसंच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. विशेष म्हणजे राज्यस्तरीय भगवद्गीता स्पर्धेत त्याची निवड झाली, त्यात त्याने पारितोषिकही मिळवलं. हा मान मिळवून त्याने आपल्या कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमान वाढवला. याशिवाय त्याने नाटकातही सुंदर अभिनय केलेला आहे आणि गाण्याचीही त्याला आवड आहे. त्याचं नाव आहे योगीराज कुलकर्णी. चला तर मग आपल्या या बालदोस्ताचं आपण मनापासून स्वागत करूया. नमस्कार योगीराज.
1: नमस्कार.
0: तुझं आमच्या या गंमत जम्मत कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: योगीराज, तू कोणत्या शाळेत जातोस?
1: माझ्या शाळेचं नाव IES कात्र विद्यालय बदलापूर आहे.
0: अच्छा, तू बदलापूरहून आलायस?
1: हो.
0: खूप लांब आहे ना बदलापूर?
1: खूप लांब आहे.
0: बरं, मला सांग, तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस ना?
1: हो.
0: तर या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?
1: मला आई बाबांनी स्पर्धेमध्ये पुढे जायला सांगितलं आणि मग मला आवड झाली.
0: तू आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस?
1: मी फॅन्सी ड्रेस, अजून डान्स, चित्रकला, जिमनॅस्टिक, गाणं आणि खूप सारं.
0: म्हणजे इतक्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस आणि त्याच्यामध्ये क्रमांक पण मिळवलेले आहेस, है ना? मेडल्स आहेत, ट्रॉफी आहे, हो ना? वा वा वा, छानच आहे. आपला बालमित्र खूप हुशार आहे. हा, मला सांग योगीराज, भगवद्गीता स्पर्धेत तुझा चौथा क्रमांक आलाय, बरोबर? आणि तीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तुझी निवड झाली होती. मग असं तुला निवड झाल्यानंतर तुला काय वाटलं?
1: मला छान वाटलं आणि पुढे जाण्याचा कॉन्फिडन्स आला.
0: मग ती भगवद्गीता पाठ करण्यासाठी त्या स्पर्धेची तयारी तू कशी केली होतीस?
1: म्हणजे माझे गुरु होते नयनाथजी, त्यांचं नाव. तर पहिले मी त्यांच्याकडे जायचो, नंतर त्यांनी व्हॉइस कॉल केला आणि मग माझी भगवद्गीता पाठ झाली.
0: मग कशी केलीस? खूप पाठांतर करावं लागलं का तुला?
1: हो.
0: आणि मग कोणी करून घेतलं पाठांतर तुझं?
1: आई बाबा आणि नयनाजीने.
0: त्याचा एक छोटा भाग बोलून दाखवशील? हो. श्लोक बोलून दाखव.
1: ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्रावरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित अधश्चोर्ध्वं प्रसूतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्चमूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येय तथोतपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसुता पुराणि निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्मुक्ताः सुखदुःखसद्नैर्गच्छन्ति मूढाः पदमं व्ययन्तत न तद्भासते सूयो न शशङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम नमैवांशो जीवलोके जीवभूतस्य नाथ मम श्रेष्ठानिन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते शरीरं यदवाप्नोति यच्चाभृत्यामतीश्वरा गृहीतैतानि संयाति वायुर्गन्धानि वाश्रयात.
0: छान छान, मस्तच म्हटलं. सा मला सांग, तुला रामरक्षा सुद्धा येते ना?
1: हो.
0: मग ती म्हणून दाखवतस?
1: हो. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीताशक्तिः श्रीवत् हनुमान कीलकं श्रीरामचंद्र प्रीतर्थे जपे विनियोगः अत ध्यानं ध्याये दाजानबाहू द्युतशन धनुषं मद्दपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलधर स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूण सीता मुखकमल विलोचनं नीरदाभं नानालङ्कार दीप्तं दधकमुर्जता मंदलं रामचंद्रं इति ध्यानं चरितं रघुनाथस्य षट्कोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्तरश्यामं रामं लाजीवलोचनं जानकी लक्ष्मण पेतम जटा मुक्त मंडितम सासी तूण धनुर्बाण पाणि लक्तम चलांतकम फलीलया जगत्रा तु आविर्भूतम अजम विभुम राम रक्षा पठेन्त्राज्ञ पापग्नी सर्व कामदा।
0: तू नाटकांमध्ये काम केलेलं आहेस
1: हो,
0: ना, मग तो अनुभव कसा होता तुझा?
1: छान होता आणि मला मजा पण आली तेवढीच।
0: कसं, तू कोणत्या क्लासला वगैरे जातोस का?
1: नाही नाही नाही नाही बघून बघून।
0: पण मग तू कसं शिकलास ऍक्टिंग करणं?
1: ऍक्टिंग म्हणजे आई बाबांनी शिकवलं मला की नवरस कसे असतात, नवरस म्हणजे कोणते कोणते फिलिंग असतात ते शिकवलं।
0: मग तुला माहिती आहेत का नवरस कोणते आहे?
1: थोडी थोडी माहिती आहे।
0: बर, आणि मग हे नाटकात तू जेव्हा काम केलंस तर मग कोणती भूमिका केली होतीस त्याच्यामध्ये?
1: मी एक दोन नाटक केली अशी, एक होत न्यायदेवी रचिला पाया तुका झाल्याचे कळस,
0: बर,
1: त्यात मी सूत्रसंचालक होतो। आणि स्टोरी अशी होती की आई बाबा आणि मुलगा वरली जात होते तर त्यांचा मुलगा हरवला,
0: बर,
1: मग त्यांना एक वारकरी भेटतो, मग ते ज्ञानदेव तुकारामांचं सगळी गोष्ट सांगतात। त्यात मध्ये मध्ये म्हणजे माझी अजून एक होती अँकर सोरा कदम, तर आम्ही दोघे अँकर होतो, तर त्यांचं मध्ये मध्ये झालं

0: तर मग शेवटी त्यांना त्यांचा बाळ मिळतो अशी कहाणी म्हणे.
1: बर
0: आणि दुसरं नाटक आहे बालरंगोत्सव.
1: बर
0: त्यात माझा रोल झालेला हनुमान. नाटकाचं नाव होत मॉडर्न रामायण. त्यात म्हणजे राम होता तो अमेरिकेवरून आला राम आणि तो इंग्लिश बोल. आता राम कधी इंग्लिश बोलू शकतो का? नाही ना. मग शेवटी मग आई बाबांचं पण दाखवलंय, गणपतीचं पण दाखवलंय. म्हणजे गणपती चालू आहे आणि त्यात नाटकाचं असेल.
1: बर, म्हणजे छान मजा मजा होती त्या नाटकामध्ये.
0: आणि माझा रोल होता हनुमान.
1: मग हनुमान इंग्लिश बोलतो की
0: नाही?
1: नाही. बरं बरं, छानच. आणि खूप असं वेगळं काहीतरी सांगितलंच. बरं मला सांग, तू गाणं पण शिकतोयस ना?
0: हो.
1: मग तुला गाणं आणि अभिनय म्हणजे नाटकात तू काम करतो, मग दोघांमध्ये काय आवडतं? बरं,
0: दोन्ही आवडतं. कारण मला गाणी पण छान आवडतात, गायला पण छान आवडतात, आणि ऍक्टिंग मध्ये एक्सप्रेशन द्यायला छान आवडतात, त्यामुळे मला दोन्ही आवडतं.
1: आणि गाण्यामध्ये सुद्धा एक्सप्रेशन असतं ना?
0: हो, गाण्यामध्ये पण असतं. आणि मी आपलं मातीकाम आहे ना, क्ले असतात, क्ले छोटे छोटे गणपती बनवतो. घरी अष्टविनायक बनवले.
1: हा वा, छान. आणि मग ते
0: अष्टविनायक म्हणजे ते अष्टविनायक नाही, वेगळे वेगळे कलर मध्ये बनवले.
1: कलर मध्ये? बर. मग ते कोणी शिकवलं तुला?
0: ते मी युट्यूब वर बघून बघून शिकलो.
1: अरे वा, छानच. बघितलं का बालदोस्तांनो, आपण सध्याची मुलं तुम्ही सगळे मोबाईल वापरता, पण त्या मोबाईलचा योग्य वापर कसा करावा हे योगीराजने ओळखलं. आणि त्याने युट्यूबवरून मातीचे गणपती कसे बनवतात ही कला त्याने शिकली, ती आत्मसात केली, आणि त्याने त्याच्या घरामध्ये छान गणपती बनवलेले आहेत. मला वाटतं यातून तुम्हाला शिकायला मिळालं असेलच की आपण सुद्धा जेव्हा मोबाईल वापरतो तर त्याचा योग्य वापर कसा करायचा, आपल्या शिक्षणासाठी किंवा त्यातून काहीतरी कला शिकण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.
0: म्हणजे मी टीव्हीवर पण दत्तमाला म्हटली तर बाबांना काही कळलंच नाही, बाबा आई आजी. मग नंतर बाबांनी गुगलवर सर्च केलं की हा काय म्हणतोय, आणि मग त्यांना कळलं की दत्तमाला.
1: म्हणजे आपल्याला मोबाईल मधून खूप सगळ्या गोष्टी माहीत पडतात ना.
0: आणि ते पण आहे, जर मी टीव्ही लावला ना तर देवाचंच काहीतरी बघतो.
1: का तुला आवडत असं भक्तीमय सगळं वातावरण?
0: मी दत्तगुरूंचा भक्त आहे आणि माझं एक छोटस देवघर पण आहे. देवघरामध्ये सगळे देव आहे, म्हणजे जसं की श्रीपाद वल्लभ, दत्तगुरु, स्वामी समर्थ, हनुमान, आणि खूप सारे. मजा अशी झाली की आता माझ्याकडे खूप सारे देव आहे. नरसिंह सरस्वती आहे, तर बाबांनी एक चौरंग पण आहे, दोन पाठ आणले, एक माझ्या पूजेसाठी आणि एक चौरंग. म्हणजे दोन पार झाले आमच्याकडे, एक माझ्या पूजेसाठी आणि गणपतीसाठी.
1: वा. आणि मग मला सांग, तू शुभम करोती म्हणतो?
0: हो म्हणतो.
1: छानच. बरं मला सांग, तू गाणं गातोस ना?
0: हो गाणं गातो.
1: तर मामाला एक गाणं.
0: आणि आणि मजा अशी आहे की मी झोपाळ्यावर ब्रशिंग करताना, केस विचताना गाणी गातच बसतो.
1: हा, म्हणजे सगळ्यांनाच गाणी ऐकवतोस तू. मामाला पण ऐकव ना.
0: हो ऐकू. मी एक अभंग ऐकवणार होतो, तो तुकडोजी महाराजांनी लिहिलाय.
1: बर.
0: आणि त्यात ते अभंग आहे ना, तो मी थोडे वाढवला पण आहे, तुम्हाला म्हणून नको.
1: हो हो.
0: आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आता मी माझ्याकडं दत्ता

अभ्यासामुळे विद्यार्थी घडला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना। आयसच्या संगे मंच गाजला, आयसच्या संगे मंच गाजला, मंच गाजला वर करी सजला, मंच गाजला वर करी सजला, आम्ही बिघडलो।

तुकाराम जगण्याचा पाया, शब्दांचे हिमाय अक्षरांचे दान, शब्दांचे हिमान अक्षरांचे दान, अभंगाचे पान तुकाराम, तुकाराम जगण्याचा पाया।

0: राम जगण्याचा पाया।
1: वा छानच। मला सांग योगीराज, तू इतक्या वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेतोस, छान तुला कला आहे तुझ्याकडे, गणपती
0: हाँ।
1: वगैरे बनवतोस मातीचे, तर हे सगळं करत असताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि आपला शाळेचा अभ्यास, हो ना, अभ्यास तर आपल्याला करावाच
0: अभ्यास
1: लागतो, मग तू हे कसं करतोस?
0: मी थोडा थोडा करतो, म्हणजे थोडा अभ्यास करतो, थोडा खेळतो, थोडा केक मेकिंग करतो, थोडा देवाची गाणी बघतो।
1: अच्छा, म्हणजे तू दोन्ही समतोल छान साधतोस, अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि मग इतर वेळी या सगळ्यांची तयारी स्पर्धेची वगैरे
0: म्हणजे
1: करतोस।
0: संध्याकाळी शाळेवरून आल्यावर मी काहीतरी खातो, क्लासला जातो, क्लासवरून आल्यावर होमवर्क करतो, होमवर्क केला की मग मी थोडा खेळतो आणि मग रात्री जेवतो आणि आई बाबांच्या आवरेपर्यंत नाटकाची किंवा काही असेल त्याची प्रॅक्टिस करतो।
1: वा छान असं वेळापत्रक तयार झालेलं आहे,
0: हां
1: हो ना। बरं मला सांग, आत्ता तू हे सगळं करतोयस, तुझे नंबर पण येत आहेत, तू जिकडे जातो तिथे
0: हाँ
1: पारितोषिक तुला मिळत आहे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, तर मग हे सगळं तुझ्या मित्रांना, जे शाळेमध्ये तुझे मित्रमैत्रिणी आहेत आणि शिक्षकसुद्धा, तर त्यांच्या कशा प्रतिक्रिया असतात मग याविषयी?
0: मग याविषयी टीचर आणि मित्र बोलतात, पहिले मित्र बोलतात, मग सगळे मित्र गोळा होतात माझ्याकडे आणि मग ट्रॉफी बघायला हालचाल करतात आणि मग नंतर टीचर बघतात आणि मग टीचर म्हणतात अरे वा कशात मिळाले, मग मी सांगतो की कशात मिळाले आणि मग टाळ्या वाजवतात आणि मग मधल्या सुट्टीत मी पटकन डबा खातो आणि टीचरना परवानगी येतो की मी सगळ्या शाळेला दाखवू का, टीचर हो म्हणाल तर दाखवतो, नाही म्हणाल तर नाही।
1: बर, म्हणजे त्यांना पण खूप कौतुक आहे शिक्षकांना तुझं, हो ना, आणि मित्रमैत्रिणी त्यांना सुद्धा। वा छानच। योगीराज, तुझं मोठं झाल्यावर काय बनायचं स्वप्न आहे, काय व्हायचंय तुला?
0: मला सायंटिस्ट बनायचंय, म्हणजे मी लहानपणी पुस्तक वाचायचो सायंटिस्टनी, तर मला अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, कल्पना चावला यांचे फरक कळले, जसं की ॲस्ट्रॉनॉट चंद्रावर जातात
1: बरोबर
0: आणि सायंटिस्ट इथेच राहतात आणि ते नवीन नवीन काहीतरी बनवतात,
1: शोध लावतात
0: म्हणजे,
1: हो ना।
0: आणि जर हे नाही झालं तर शंकर्या, शंकर्या मला आई म्हणतेच, म्हणजे पु ल देशपांड्यांसारखा, पु ल देशपांड्यांसारखा मी लेखक बनणार। तसंही माझ्याकडे आता माझ्याकडे एक वही आहे, त्या वहीत मी काही लिहित बसतो, चित्र काढतो, त्यांची माहिती लिहितो, कुठे कुठे फिरलोय ते लिहितो आणि खूप सारे लिहितो, जसं की स्तोत्र, मंत्र आणि काही
1: म्हणजे तुला जे मनात येईल
0: जे मनात येईल
1: ते लिहितोस तू,
0: हो,
1: म्हणजे लिखाण करतोस।
0: त्यामुळे माझं हँडरायटिंग पण सुधारेल आणि मग मोठ्या झाल्यावर जर काही लिहायला सांगितलं मोठा धडा तर लिहिता येईल ना।
1: बरोबर, तुला सरावही होईल ना।
0: हा सराव होईल
1: आणि छान, आपल्या मनात काय चाललंय, आपल्याला काही सुचतंय नवीन, ते लिहिलं की आपल्यालाही छान वाटतं ना,
0: आणि मग आपल्याला ब्रेन पण असं
1: ऍक्टिवेट
0: राहतो।
1: बरोबर। योगीराज, तुझ्याशी गप्पा मारताना खूप आनंद झाला आणि तुझ्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने

0: अनेक मुलांना आपले जे बालमित्र आहेत त्यांना प्रेरणा नक्कीच मिळाली असेल याची खात्री वाटते मला. आणि भविष्यातही तू अशीच प्रगती करत राहो आणि आयुष्यात तुला खूप मोठं यश मिळो, हीच आमच्या सगळ्या बालमित्रांकडून आणि आकाशवाणीकडून तुला खूप खूप शुभेच्छा यासाठी.
1: धन्यवाद.
0: आज तू इथे आलास, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार.
1: थँक्यू.
0: बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण योगीराज कुलकर्णी या बालमित्राबरोबर गप्पा मारल्या. बरं तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.
2: गम्मत जम्मत.

0: श्रोते हो, गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
4: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov

0: gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: से बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: Hey guys! आज तर पार्टी हवी
3: आधी चैम्पियन बरोबर सेल्फी घेऊया।
4: आयडिया इथेच करूया पार्टी,
2: पिझ्झा पार्टी।
3: येस, चल तुझं कार्ड आणि पिन दे।
2: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन। RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका। ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा।
3: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही?
3: नो शेअरिंग।
2: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
5: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।
6: श्रोतेहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे, तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा

0: धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी बिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर पेरलमलभट्टी पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर बुलढाणा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलंय. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित

0: केलं जाणारं गिरीमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरीमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियंतेक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजन बाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBI च्या उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
6: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
5: सहज संवाद.
7: सहज संवाद.
5: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
8: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
5: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला 12:00 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्त्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्त्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल?
1: दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे ज्या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्टिंग झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करणं, ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि अशी ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण ही विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही

0: हा स्टेटमध्ये त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यामध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जात आहे. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय तर मतदार यादीची जी आत्ता सध्या ज्या मतदार याद्या आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्यामागचा उद्दिष्ट आहे. ज्या योगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपल्या निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात आहे.
1: विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार आहेत?
0: त्याच्यामध्ये काय झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्याही आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण होऊन नव्याने यादी तयार झालेली नाही. दरम्यानच्या काळात काय झालंय की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे. इकडून तिकडे लोक गेलेले आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत. काही लोक मृत झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. काही लोक काय करतात की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट टाकून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात आणि अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात आणि त्याच्यामुळं काय होतंय की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत, मृत व्यक्तींची सुद्धा नावं आहेत आणि या प्रकारच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्यायोगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य तऱ्हेने निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
1: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का?
0: आम्ही तर 76% काम आमच्याच स्तरावर केलेलं आहे म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह रिव्हिजन होते त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे कारण जो संविधानातील जी कलम आहेत किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार यादीचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये नागरिकत्वाची जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे काय आहे की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002 ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या याद्या आहेत इथे बेस समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मतदार यादीमध्ये नावं असणं महत्वाचं आहे आणि ते मॅपिंग त्याला मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी काय करायचंय तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग झालेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरवरून पुण्याला गेलेला असतो अशा प्रकरणात आमच्या बीएलओला ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. अशावेळी काय करायचंय प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा इलेक्शन कमिशनचं ईसीआय नेट म्हणून ऍप आहे, ईसीआय नेट किंवा व्होटर पोर्टल आहे. जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्या वेबसाईटवर जर गेलं तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002 जुन्या मतदार यादीतील नाव शोधा म्हणजे मागील एसआयआर मधील नाव शोधा असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि त्या टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे, आपलं नाव, आपलं जर रिलेटिव्हचं नाव देता येत असेल तर शक्य नाही तर केवळ आपलं नाव दिलं तरी चालेल, आपला 2002 मधलं राज्य, 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या वेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं. आणि ह्या जर तीन चार माहिती जर टाकल्या तर त्यांना त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतातली माहिती कुठल्याही, समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरी त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा समजा तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी नसणार आहे. मग त्यावेळी तो आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवावी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल, जर बीएलओ कडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मधली, झालं काम. एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये तो एक कॉलम असतो 2002 ची माहिती भरण्याचं, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या आई वडिलांची माहिती. ही माहिती भरून दिलं आणि खाली थोडीशी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं आणि इन्युमरेशन फॉर्मवर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्याचं मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील नाव अबाधित राहील.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्रं प्रत्यक्ष द्यावी लागणार आहेत याविषयी सांगा ना सर.
0: आता ज्यावेळी आमची ह्या कार्यक्रम सुरू झाला आहे, हाऊस टू हाऊस इनोव्हेशन म्हणतो आपण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून आणि 29 जुलै पर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर ह्या कालावधीत आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट मध्ये इन्युमरेशन फॉर्म म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्टमध्ये त्याच्या मॅपिंगची म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे, ही तुमची माहिती आहे, ही बरोबर आहे की सांगा, आणि बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल क्रमांक सांगा आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात, आधार क्रमांक द्या आणि सही करा. एवढंच काम आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओ कडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे 2002 ची आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होत नाही तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होतात, त्यावेळी कुठे होतात 2002 मध्ये, आपण जर 18 वर्षाचे नसाल तर आपले आई वडील त्यावेळी कुठे होते त्याची फक्त माहिती सांगा आणि त्या आधारे ती माहिती दिल्यानंतर आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असेल तो त्याच्याकडे जे ऍप असेल त्या ऍपच्या आधारेच तो तात्काळ ती माहिती त्या ऍपवरून उपलब्ध करून घेईल आणि ती उपलब्ध करून घेतलेली माहिती तो त्या गणना प्रपत्रामध्ये भरेल आणि त्या गणना प्रपत्रावर संबंधित जो मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर दोन प्रतीमध्ये असणार, एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही, कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांना द्यायची गरज नाही. त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालेलं नसेल म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 ला मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काहीच तो त्याला थांगपत्ता नसेल तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. त्याचा फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल, ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला, प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. मात्र त्या व्यक्तीला त्या मतदाराला एक नोटीस जाईल. म्हणजे ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्रामप्रमाणे ऑगस्टमध्ये पब्लिश होणार आहे आणि ही ऑगस्टमध्ये पब्लिश 5 ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही, 2002 ची माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल. आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत तुमचं तर 2002

0: मध्ये यादीत नाव दिसत नाही आहेत, मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा, अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल. ज्यांचं नावच सापडलेलं नाही 2002 मतदार यादीमध्ये त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट त्यावेळी द्यावे लागतील, आत्ता नाही.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी

0: होत आहेत. आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा हो झालेला आहे. तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील प्रगणक, हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते. आणि त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेवल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे. अशा वेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्रस्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहेत, कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे. तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यांनी चांगली माहिती दिली, तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
1: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9,68,00,000 मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भारत घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसा.

आणि इंग्लंड संघात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट अंतिम सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन मॅच संपेपर्यंत फक्त रेडिओ सेटवर आणि DTH आणि DRM वर आपण ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक आषाढ 14 शके 1948 अर्थात 5 जुलै 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया हे छानसं गीत.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन. कीर्तनकार आहेत शकुंतला जोग.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु

मंडळी, आज निरूपणासाठी हा तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. महाराज ज्या ठिकाणी असं म्हणतात, मनुष्याला सद्गुरूला शरण गेल्याखेरीज देहाचं सार्थक करून घेता येणार नाही. सद्गुरूचा कृपा हस्त मस्तकावर पडल्याशिवाय त्या मनुष्याला तेज प्राप्त होणार नाही. जसं

पौर्णिमेचा चंद्राच्या प्रकाशाशिवाय रात्रीला शोभा नाही, प्रखर सूर्यप्रकाशाशिवाय दिवसाला शोभा नाही, तसंच राजाशिवाय राजाला शोभा नाही, आणि त्याचप्रमाणे गुरुशिवाय किंवा गुरुला शरण गेल्याशिवाय माणसाला तरुणोपाय नाही। म्हणून पहिल्या कडव्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरूला शरण गेल्याशिवाय मनुष्याला सोय सोय म्हणजे मार्ग सापडणार नाही। आता दुसरा दृष्टांत असा, एकदा द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांकडे एक चित्रकार आला व आपण उत्तम चित्रकार आहोत, अगदी आपली हुपेहूप तस्वीर मी करतो असं त्याने सांगितलं। भगवंताने त्याला नाव गाव कुठे शिकला वगैरे सर्व माहिती विचारली, नाव गाव सांगितलं परंतु शिकायला कुठेच गेला नाही म्हणाला। भगवान म्हणाले, अरे गुरुशिवाय विद्या शिकलास, हे कसं शक्य आहे? जन्माला आल्यावर आई गुरु असते आणि शाळेत गेल्यानंतर शिक्षक गुरु असतात। भगवंताने पाहिलं की याला गुरुची महती आपण समजावूनच दिली पाहिजे। म्हणून भगवान म्हणाले, बरं मग तू माझी तस्वीर काढतोस ना, काढ। आणि म्हणून त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली। एकदा काढलं, भगवंताला दाखवलं, भगवंताने काहीतरी खोड काढली। दुसऱ्यांदा काढलं, परत दाखवलं, तरी पण परत खोड काढली। दोन तीन वेळा चित्र काढलं तरी भगवान आपले एकसारखे खोड काढतच राहिले। शेवटी तो निराश झाला। भगवान म्हणाले, अरे घरी जाऊन तरी तू तस्वीर तयार करून आणलीस ना तरी चालेल। म्हणाला, बरं आहे, भरपूर तरी वेळ आपल्याला मिळेल। आणि मग घरी जायला निघाला। जाता जाता वाटेत निराशाने एके ठिकाणी बसला, इतक्यात विण्याची तार वाजली।

असं भजन करीत नारदांची स्वारी त्या ठिकाणी आली आणि त्याला डोक्याला हात लावलेला बघितला, निराश झालेला बघितला म्हणून चौकशी केली. शेवटी होय नाही करता करता त्याने आपलं दुःख सांगितलं आणि नारदांचे पाय धरले व म्हणाला की मला यातून काहीतरी सोपा उपाय सांगा. नारद म्हणाले, हरकत नाही, सांगतो की त्यात काय एवढं मोठंच. आता असं कर, घरी गेलास ना की 8x8 एक आरसा घे, त्या आरशावर चिरचिरीत असा पडदा सोड आणि उद्या दरबारात जाऊन भगवान तस्बीर दाखव असे म्हणताच पडदा बाजूला कर आणि आरसा पुढे कर. भगवान जसे असतील तसंच्या तसं प्रतिबिंब त्यामध्ये दिसेल, मग भगवंताला काहीच खोड काढता येणार नाही. चांगला उपाय सांगितला आणि छान गुरु भेटला, आनंदला, घरी गेला आणि नारदांच्या सांगण्याप्रमाणे तसं केलं आणि दुसऱ्या दिवशी दरबारात हजर झाला. भगवंतांनी विचारलं, काय आणली का तस्बीर तयार करून? हो, दाखव ना. व भगवंताच्या पुढे पडद्यात बाजूला करून आरसा दाखव ना. भगवान हसले, म्हणाले, काय कोण गुरु भेटला? तर भगवंतांचे पाय त्यांनी धरून सेतलं की अहो, नारदांनीच ही युक्ती मला सांगितली. भगवान म्हणाले, अरे आम्ही देव असून सुद्धा मी सांदीपनी ऋषींना गुरु केलं, प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांना गुरु केलं आणि तू तर यक्कचित मानव, मग तुला गुरु नको करायला? गुरु केल्याशिवाय किंवा गुरुची कृपा झाल्याशिवाय आपल्या कलेचं तेज पसरत नाही. तेव्हा मनुष्याने गुरु हा केलाच पाहिजे आणि हाच आशय मनात ठेवून तुकाराम महाराज पूर्वपद्यामध्ये असं म्हणतात.

मंडळी, आज आपण संत निवृत्तीनाथ यांचं आख्यान ऐकणार आहोत. आपण

आपे गावी श्री विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई असं दाम्पत्य राहत होतो. आणि त्यांच्या पोटी हे आमचे चरित्रदायक जन्माला आले. संसार करत असताना मध्येच संन्यास घेऊन पुन्हा संसारात पडले आणि ही चार अपत्ये जन्माला आली. मोठे निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. पण ही चार अपत्ये जरी आली ना तरी हे सगळे अवतारी पुरुषच होते असं म्हटलं तरी हरकत नाही. ते असे

आपल्या कृत्याचा आपल्या मुलांना त्रास होतो म्हणून अधिकारी लोकांच्या सांगण्यावरून माता पित्यांनी देहांत प्रायश्चित घेतलं. रात्री झोपताना मोठा मुलगा निवृत्तीनाथ याला आपल्या भावांचा सांभाळ करण्यास सांगितलं. निवृत्तीनाथ हे नाथपंथीय, त्यांचे गुरु गहिनीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु निवृत्तीनाथ अशी ही परंपरा. धीर गंभीर निवृत्तीनाथाने आपल्या या सर्व भावंड निराश झालेली आहेत त्यांचं सांत्वन करायचं ठरवलं.

निवृत्तीनाथ हेही त्यावेळी वयाने लहान, परंतु माता पित्यांच्या मागे सर्व भावंडांची जबाबदारी पडल्यामुळे त्यांना आपोआप मोठं व्हावंच लागलं. ज्ञानेश्वर माऊलीला त्यांनी हटयोग शिकवला आणि कर्मयोग सांगितला व कर्तव्य कर्म करीत असताना प्रसंगाला उचित अशा वेळी याचा उपयोग करावा असा उपदेश केला. हे सर्व भावंडही निवृत्तीनाथांच्या आज्ञेतच असायचे. एकदा या भावंडांना मांडे खायची लहर आली. आता काय करावं? समाजाने तर आपल्याला बहिष्कृत केलंय, मग हे कसं शक्य होईल? मुक्ताई कुंभाराळीत गेली, परंतु तिला कोणीही खापर घेत दिलं नाही. विसोबांनी तशीच तजवीज करून ठेवलं ते. मग मात्र ज्ञानेश्वर मौलीने ठरवलं की आपण आता ह्या गुरुपदेशाचा उपयोग याच वेळी आत्ता करायला हवा. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं पहा.

या सर्व गोष्टी ज्ञानेश्वर माऊलींनी जरा घडून आणल्या असल्या तरी त्याच्या पाठीमागे संत निवृत्तीनाथ गुरु यांचे आशीर्वाद आणि पाठबळ निश्चितच होतं. त्याने ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत लिहिली आणि मग ती समाजापुढे उपकृत करण्यासाठी म्हणून निवृत्तीनाथांकडे परवानगी

मागितली. निवृत्तीदास म्हणाले, अरे ज्ञाना, तू तर ज्ञानाचा ईश्वर आहेस, सागर आहेस, माझी परवानगी कशाला. परंतु निवृत्तीनाथाने पसायदान देवाजवळ मागायला सांगितलं आणि मग ज्ञानेश्वरांनी पसायदान असं मागितलं.

0: रजावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात।
1: आणि अशा तऱ्हेने समाजासाठी यांनी पसायदान मागितलं, समाजाची उन्नती व्हावी, समाजात समाज भरभराट व्हावा आणि तळागाळातील सर्व माणसांना माणसांचं ऐक्य घडावं या उद्देशाने त्यांनी सर्व तीर्थयात्रा केली। या निवृत्तीनाथांची समाधी नाशिकला आहे। आपल्या या गुरुपदेशाने स्वतः अप्रकाशित आहे परंतु ज्ञानेश्वर माऊलीला मात्र प्रकाशात आणलं त्यांनी। प्रत्येक कार्य करताना गुरुचे मार्गदर्शन हवेच आणि गुरुचा आशीर्वाद आणि गुरुची कृपा असल्याशिवाय माणसाला तरुणोपाय नाही। हात असे मनात धरून तुकाराम महाराज पूर्व पद्यामध्ये असे म्हणतात,

श्रोते हो, आत्ताच आपण संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन ऐकलं. कीर्तनकार होत्या शकुंतला जोग. मंडळी, आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सायंकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. तेव्हा आपण इथेच थांबतोय. नमस्कार.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

निसर्गातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचं छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: श्रोतेहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी बिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमल भट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही

0: झाला.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे. 7 ओपेक प्लस देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश ओपेक प्लसचे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तीजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, OTT वरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाज माध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाज माध्यमांवर करत असून या संदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाज माध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्या प्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्रप्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया वामनराव घोरपडे यांच्या स्वरातलं हे भारूड.

0: बारीन म्हटलं चांगलं चुंगलं, पण मगाईनं डोकं उलट टांगलं.
1: असं का?
0: अहो काय सांगायचं,
1: काय सांगताय?
0: पगार झाला कमी आणि महागाई झाली जास्त, आणि म्हणून म्हणायचंय
1: काय म्हणायचंय
0: कधी.

जवळाला करीन म्हटलं पुर्यानी भात, अहो कधी नव जवळ आलं आणि काहीतरी चांगलं करावं म्हणून म्हटलं जवळाला करीन म्हटलं पुर्यानी भात, पण बोलता बोलता झाली बघा ही रात, अहो कधी नव तारे जावाई त्यांची विचारपूस करता करता रात्र झाली, आणि म्हणून मग काय म्हणायचं, कधी नव

0: जावयाला टाकीन म्हटली खाट
1: खाट
0: अहो जावयाला कधी नवत आले आणि त्यांना कुठतरी खाट टाकावे आणि आराम करतील आणि म्हणून
1: म्हणायचं
0: जावयाला टाकीन म्हटली खाट पण तिच्या पायाची लागली या वाट अहो नवऱ्याला मी म्हणत होते
1: काय म्हणत होता
0: की कुठून तरी तिचा ते पाय तुटलेला आहे लाकूड तोडून आणा
1: लाकूड तोडून
0: पण नवरा काय म्हणाला
1: काय म्हणाला
0: की महाराष्ट्र शासनाने वनीकरण बंद केलेले पाय लाकूड तोडायचं तेव्हा ते अधुरच राहिलं
1: राहिलं का
0: आणि म्हणून काय म्हणायचं
1: काय म्हणायचं
0: कधी

0: जवळला घेईन म्हटलं घडी.
1: घडी म्हणजे हातातलं आणायची का?
0: हो, लग्नाच्या वेळी जवळला सांगितलं होतं घडी घेईन म्हणून. पण म्हणून काय झालं?
1: काय सांगितलं?
0: जवळला घेईन म्हटलं घडी. अहो, पण जवायाची जात मोठी वेळी. अहो, चार जवाई.
1: चार जावई.
0: अहो, एका जावायला जर घडी घेतली तर सर्व जावायला घडी घ्यावी लागेल. आणि म्हणून मला काय म्हणायचं
1: आहे?
0: कधी नव्हतं.

0: एका जनार्दनी मने जवाई नाही शिकला शाळा, माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा।
1: अडाणी गोळा
0: अहो, आज प्रौढ शिक्षण चालू झालेले, त्याचा आधार ते आपण घेतला पाहिजे। आणि म्हणून काय म्हणायचं,
1: काय म्हणायचंय,
0: अरे एका जनार्दनी मने जवाई नाही शिकला शाळा,
1: शिकला शाळा,
0: माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा। आणि म्हणून काय म्हणायचं,
1: काय म्हणायचं।

श्रोते हो, या लोकगीताबरोबरच आजचा आपला लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया संजीवनी भेलांडे यांच्या स्वरात शकील बदायुनी यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. ठीक 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या. हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद होत आहेत. तुम्ही मोबाईल ॲपवरचं प्रसारण ऐकत आहात. रेडिओ सेट DRM आणि DTHवर ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट खेळाचा अंतिम सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन ऐकत आहात. हे वर्णन सामना संपेपर्यंत प्रसारित होणार आहे. त्यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम हे DTH उपग्रह वाहिनीवरूनही प्रक्षेपित करण्यात येतील.

0: रात्रीचे 11:11 आणि 12 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. कमाल तापमानाची नोंद दोनही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथे 24, सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता दोनही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 93%. पावसाची नोंद कुलाबा वेधशाळेत 51.8 मिलीमीटर तर सांताक्रूज इथे 88.4 मिलीमीटर इतकी झाली. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात सतत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर अधूनमधून ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 26, किमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी अंतरात आगामी 24 तासात 40 ते 50 प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. तसंच 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये कर्नाटक, गोवा, केरळम, कोकण किनारपट्टी, वायव्य आणि नैऋत्य अरबी समुद्र, ओमान लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. वादळात हा वेग 65 किलोमीटरपर्यंत वाढेल अशी शक्यता आहे. या भागात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणार.

0: আরোহিত হতে।
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही
2: के हम खो गए प्यार की रागिनी में
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: श्रोतेहो, आपण मोबाईल ॲपवरचं प्रसारण ऐकत आहात. रात्रीचे 11:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात संदीप खरे यांनी रचलेलं, संगीतबद्ध केलेलं आणि स्वतः गायलेलं हे गीत.

तिवारी यांच्या स्वरात, संगीतकार वर्षा भावे। भावधारामध्ये यानंतर आपण ऐकणार आहात मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं हे गीत।

संदीप खरे यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं शैलेश रानडे यांच्या स्वरात. आणि श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण मोबाईल ॲपवरून ऐकला. रात्रीचे 11:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात ऐकूया रोहित धारप यांनी गायलेला राग अभोगी. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत बनारा रंगीले को. द्रुतबंदिश देखील एक तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत लाज रखो मोरी. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांची. ऐकूया रोहित धारप यांचं गायन राग अभोगी.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत रोहित धारप यांनी गायलेला राग अभोगी. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मोबाईल ॲपवरचं प्रसारण.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासा.

0: सर लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
1: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, आपण ऐकत आहात मोबाईल ॲपवरचं प्रसारण. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. आकाशवाणीच्या संग्रहातून
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड. सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग 3. श्रोतेहो आजचा भाग ऐकण्यापूर्वी मागच्या भागात काय घडलं त्याविषयी थोडक्यात.
4: गेल्या भागात आपण ऐकलं सुमती चित्राताईंचं सांत्वन करायला गेली होती. सुमतीची सून नम्रता थोडीशी हेकेखोर एककल्ली आहे असं सगळ्यांच्याच लक्षात आलंय. पण सुमतीनं लावलेल्या शिस्तीनुसार सगळेच नम्रताशी जमवून जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत. सुमतीचे पती विश्वनाथ यांना संख्याशास्त्रावरून भविष्याचे आडाखे बांधण्याची आवड नव्हे वेळच आहे. नम्रताशी त्याच गप्पा चालतात त्यांच्या. लहानपणीच आई वडील विभक्त झाल्यानं नम्रताचा असा टोकेरी आणि एककल्ली स्वभाव झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं. विश्वनाथ हे नवनातं आपल्या मुलाला पेळणार का या चिंतेत आहेत. सुनीता मात्र म्हणते तिचे गुरु मुक्तिनाथ या साऱ्यातून शशांकला तारून देतील. सद्विचार श्रद्धा आणि मंगलाची कामना करणारी सुमती विश्वनाथला म्हणते नका भराभरा कन्क्लुजन्स काढू, मुक्तिनाथ सारं काही ठीक करतील. आता पुढे

0: अहो, शशांकडे नम्रता यायची काही चिन्ह दिसत नाहीत. माझं चित्त लागत नाही आहे, मी जरा टायपिंग क्लासमध्ये डोकवून येते, लगेच येते. हां
1: बघ, गेली बघ कशी फटाक दिशी. बोलता बोलता पायात चपला सरकवायचं आणि निघून जायचं, नेहमीची पद्धत आहे ना तिची.
2: बाबा पण सांगून गेली नाही आणि व्यवस्थित सांगून गेली.
1: हो, मुक्तीनाथांनी आदेश दिलेला दिसतोय बाईसाहेबांना.
2: तिच्या समाधानाचं सुकाणू मुक्तीनाथांच्या हातात आहे, हो ना. मग असू द्या ना, तुम्ही कशाला त्रास करून घेताय. ती तुमच्या अध्यात नसते की मध्यात.
1: अक्षदे, तू मला नावं ठेवत तिची भलावण करत बसणार आहेस का? मग तू जा बरं आपल्या आकाशजींकडे, आम्ही काय राहू एकटे.
2: बाबा मी कुठेही जात नाहीये, मी आता फक्त माझ्या बाबांबरोबरच राहणार आहे.
1: आजचा दिवस.
2: हो हो, आजचा दिवस मी आणि माझे बाबा आम्ही दोघं मिळून आज खूप मज्जा करणार आहोत.
1: म्हणजे काय काय करणार आहोत?
2: काय करणार आहोत? काय करूया, आज आपण पत्ते खेळूया, कॅरम सुद्धा खेळू शकतो.
1: दॅट साऊंड्स इंटरेस्टिंग.
2: आज मी बाबासाठी फोडणीचे चुरमुरे सुद्धा करणार आहे, त्यावर मस्तपैकी बारीक शेव पेरणार आणि त्याचे बकाणे भरत माझे बाबा तमाम फिल्म इंडस्ट्रीला नावं ठेवणार
1: आणि ती निंदा माझी मुलगी मुकाटपणे ऐकून घेणार आहे.

0: वैजनाथ, तुला आठवतं मध्यंतरी आलोक त्रिलोकेकर नावाचा एक मुलगा आला होता आपल्याकडे त्याच्या कॉम्प्युटर कंपनीचा एक प्रस्ताव घेऊन. आपण एक पैसा सुद्धा भांडवल घालायचं नाही, ते लोक आपल्याला संगणक पुरवणार आहेत, प्राथमिक प्रशिक्षणही देणार आहेत.
1: खरोखर मॅम अतिशय देखणा प्रस्ताव आहे. मॅम आपण टायपिंग क्लासचं रूपांतर कम्प्युटर लॅबमध्ये करणार आहोत का? म्हणजे काय विचार काय झाला तुमचा?
0: हो, त्या दृष्टीने माझा विचार पक्का झाला वैजनाथ.
1: अरे वा, आवडलं मला मॅम.
0: अरे शेवटी काळाबरोबर राहिलंच पाहिजे ना. टायपिंग क्लासेस काय आता बंद पडतील हळूहळू, अगदी इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर्स घेतले तरी सुद्धा.
1: यू सेड इट मॅम, काळाची पावलं तुम्ही अगदी अचूक ओळखलीत आणि हा गतिमान कालखंड आहे.
0: यावेळेला माधव जुलियानांची कविता आठवते बघ.
1: कोणती मॅम?
0: कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.
1: खरंय मॅम, पण आपण कधीच संपणार नाही का माहितीये, कारण तुमच्यासारख्या द्रष्ट्या मॅम आपल्या समोर आहेत.
0: बर बर, पुरे. तू त्या त्रिलोकेकरची अपॉइंटमेंट घे लवकरात लवकर.
1: हो.
0: आपण या नव्या प्रकल्पाची सुरुवात नव्या उमेदीनं करूया.
1: येस मॅम, डन.
0: आणखी एक गोष्ट, ही आपली टायपिंग इन्स्टिट्यूट ही माझी अनेक वर्षांची रोजीरोटी, तिला निरोपही तसाच इतमामानं द्यावा असं वाटतं मला. अरे माझ्या टेबलावरच्या टाईपरायटरची मी पूजा करते रोज, तुला माहिती आहे. तो तेवढा नाही विकायचा, बाकी सगळं
1: माझ्याकडे लागलं. बाकी सगळं मॅम, यू डोंट वरी.
0: बघता का हो जरा प्लीज, कोण आहे ते?
2: अगं मी पेशंटचा डाव मांडून बसलोय.
0: मी गॅस पाशी आहे ना, बघा ना प्लीज.
2: बर बघतो, पण तुझ्याकडे कोणी आलं असेल तर?
0: आधी बघा तर. संगीता असेल, पाठवा तिला स्वयंपाकघरात.
2: तू? अरे चा, आमच्या बायकोला काय टेलिपथी वगैरे आहे का काय? ती म्हणाली संगीता असेल. संगीता, तुमची काही फोनाफोनी झाली होती का?
3: हो, फोनाफोनी झाली होती, पण ती इथे येण्याबद्दल नव्हती.
2: इथे येण्याबद्दल नव्हती म्हणजे नक्की नक्की टेलिपथी. जय मुक्तिनाथ. नक्कीच, आमच्या त्या मुक्तिनाथांनी परमभक्त सुमती देवींच्या कानात तू येणार असल्याचं शुभ वर्तमान सांगितलं असणार. तुला ठाऊक आहेत की नाही कोण आहेत मुक्तिनाथ?
3: नाही, मला साईनाथ माहिती आहेत.
2: मी विश्वनाथ आहे.
0: अहो संगीता झाली का?
2: हो, तुमचा अंदाज अगदी सही होता सुमतीबाई.
0: अहो मग आत पाठवा ना तिला, ती परकी आहे का?
2: अगो पाठवतोय, जा. संगीता, सुमती देवी आत बोलवत आहेत.
0: ये आलीस? अगं मी तुझीच वाट बघत होते.
3: पण मावशी, तुम्ही कसं ओळखलत की मी आली म्हणून?
0: तू येणार हे ठाऊक होतं मला. घे आधी गरम गरम पराठा खाऊन घे.
3: नको.
0: घे ग राजा, नाही म्हणू नकोस. खा. ए बाळा, बाळा रडू नकोस. अगं संगीता, यात तुझा काही दोष नाही आहे.
3: सगळ्यांना नाही हो वाटत तुमच्यासारखं.
0: काय झालं, तुला कोणी काही बोललं का?
3: कोणी बोलायचा प्रयत्न केला तर आनंदची आई त्यांना गप्प करते, पण सारखं सारखं तेच ऐकून एखाद दिवशी आईंच्याही मनात शकून आणि अपशकून या दळभद्री कल्पना डोकावल्या तर माझं जगणं खूप कठीण होईल.
0: बाळ, आपलं जगणं कसं सुसह्य करायचं ते आपलं आपणच ठरवायचं असतं. शांत हो बरं. लोक जैसा ओक हाती धरवेना हे संतवचन नेहमी ध्यानात ठेवावं आपण. आणि संगीता, खूप थोडी माणसं दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करतात हेही लक्षात ठेव.
3: ते मला पुरतं कळून चुकलंय मावशी, फार तरुण वयातच कळलंय. परवा आनंदची आत्या माझ्या सासूबाईंना काय सांगत होती ठाऊक आहे? माझी पत्रिका वाईट आहे, त्यातले ग्रहच आनंदला भोवले असण्याची शक्यता आहे म्हणून.
0: अगं नाही ग, असं

0: कोणी कोणाचं विधिलिखित असं बदलू शकतं का? ह संगीता, दुर्दैवाने आनंदचे या जगाशी असलेले ऋणानुबंध एवढेच होते.
1: तुमचं बोलणं ऐकून खूप हलकं वाटतंय मावशी.
2: मी येऊ का आत?
1: या ना काका.
2: नाही म्हणलं, तुम्हा दोघींचं काही गुप्तगू चाललंय की काय?
0: काय
1: नाही नाही, तसं काही सिक्रेट नाही आहे. मावशींचं बोलणंच गोड आहे, जखमेवर खपली धरणार.
2: मग ठीक आहे. नाही मी आपलं काय एवढंच विचारायला आलो होतो. संगीता, तुझी जन्मतारीख काय आहे का?
0: अहो, आकडेशास्त्राचा विचार नंतर करा बरं का. हा, आम्हाला ना आत्ता क्लासला जायचंय. संगीता, अगं पराठा संपव ना पटपट. हे बघ, दही घे, वाटीत ठेवलंय ना, घे ना. अगं खूप छान लागतं पराठ्याशी. आणि आपण असं करूया, रिक्षाने जाऊया, म्हणजे पटकन पोचू आणि ऊनही नाही लागायचं. तुम्ही जरा वैजनाथला फोन करून सांगा हो, आम्ही येतोय म्हणून.
2: मला कटवतीस का सुमती तू? ए संगीता, अगं चेहरा काय पडला तुझा? नर्वस झालीस? हे बघ, तू लगेच मनाला काही लावून घेऊ नकोस. मी सुमतीबाईंच्या हुकमाचं पालन करेन, अगदी विना तक्रार करेन. खरं सांगू का संगीता, मला आपला तुझा भाग्यांक काढायचा होता.
1: काका, दोनदा विधवा झाली आहे मी, माझा कसला भाग्यांक काढताय? भाग्य या शब्दाशी माझ्या आयुष्याचा काही संबंध तरी आहे का?
2: सॉरी, काहीतरीच बोलून गेलो बघ मी. सॉरी, माफ करा संगीता, प्लीज प्लीज. मी करतो फोन वैजनाथला.
0: नाही राहू दे, मी करते. संगीता, जावळा जरा, चेहरा स्वच्छ धुवून ये बरं. तिकडे जा, माझ्या खोलीत जा.
1: येते.
0: अहो, हे बघा, संगीता फार हळवी झालेली आहे. आत्ता आकडेशास्त्र नको. हा, मी काय म्हणते?
2: अगं आलंय माझ्या लक्षात, मी गप्प बसलो ना.
0: ठीक, मी जाते. मग जाता जाताच करीन फोन वैजनाथला.
2: बा
0: बस. काय, केबिन आवडली का माझी संगीताई? इथे अगदी डिस्टर्बन्स नाही काही, आपण मोकळेपणाने बोलू शकतो. तुझ्या बाबतीत आनंद असताना मी कधी विचारच केला नव्हता ग.
1: मावशी, आनंद असताना मी किती आनंदात होते. अर्जुन जेव्हा बॉर्डरवर होता ना, तेव्हा मी सासू सासऱ्यांजवळच असायचे. फील्ड पोस्टिंग होती ना, बायकोला नेता यायचं नाही.
0: हो, मला कल्पना आहे त्याची. तेव्हा यायचा का ग आनंद तुमच्याकडे?
1: हो ना, वरचेवर यायचा. माझी आई आणि काका दोघांची विचारपूस करायचा. अर्जुनच्या लहानपणीच्या गमती जमती सांगून माझं मन रमवण्याचा प्रयत्न करायचा. दोघांनाही डोंगर दऱ्या पालथ्या घालण्याची आवड होती ना. नेहमी म्हणायचा, अर्जुन सैन्यात गेल्यापासून मी एकटा पडलो.
0: मित्र जीवाला जीव देतात, हेच खरं.
1: मावशी अहो, आनंदने तर त्याही पुढचं पाऊल उचललं. अर्जुन बॉर्डरवर कामी आला आणि त्याबरोबर संसाराचा सारीपाट खेळ रंगायच्या आधीच उधळला गेला. आम्ही तिघही दुःखानं अक्षरशः बधीर झालो होतो. अर्जुनला वीरमरण आल्यामुळे लोकांची रीघ लागली होती घरी. नगरसेवक, सामान्य नागरिक, मुख्यमंत्री सुद्धा आले होते. आनंद आला तो मात्र ठोस विचार मनात घेऊनच. मी सुमंगलाची इच्छा करतो, हिचं आयुष्य असं नाही वाया जाऊ द्यायचं मला. अर्जुनला वचन दिलंय, तिला दुःख पोहोचू देणार नाही.
0: संगीता, खरंच किती मोठं मन होतं ग आनंदचं. आणि मी पाहिलं ना, अर्जुनच्या आईबाबांनी सुद्धा अगदी झटपट तुझं लग्न करून दिलं आनंदच्या म्हणण्याप्रमाणे.
1: मावशी, तुमच्यापासून काय लपू? माझं दुःख इतकं उमाळून यायचं की आनंदचं जवळ येणं सुद्धा मला सहन व्हायचं नाही. हे सगळे आपल्यावर केलेले उपकार आहेत, ही भावनाच मुळी मनाबाहेर पाऊल टाकायला तयार नव्हती.
0: साहजिक आहे. मग

0: काय सांगू तुम्हाला, म्हणाला तुला स्वतःला आससून वाटेल तेव्हाच। आणि खरंच मावशी, मी आपणहून जवळ येईपर्यंत त्याने वाट पाहिली होती।
1: कसा आतून बाहेरून स्वच्छ आणि निर्मळ मनाचा मुलगा होता ग तो।
0: आणि त्याचं ते निर्मळपणच मला अगदी मनापासून भावलं होत।
1: खरंय ग, पण संगीता आता परिस्थिती वेगळी आहे, खूपच वेगळी। तुझं उभं आयुष्य तुझ्यासमोर आवासून उभं आहे। तुला नुसतं आठवणींवर जगायला सांगणं म्हणजे सत्यापासून दूर पळायला सांगणं आहे। मी काय सांगते ते ऐक। ही आपली टायपिंग इन्स्टिट्यूट आहे ना, ती आता मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये बदलते। परिवर्तन हा जगाचा नियमच आहे संगीता।
0: आय नो, नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड।
1: हां, म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय। टायपिंगची ही बॅच संपली की इथे सकाळ संध्याकाळ कॉम्प्युटरचे क्लासेस चालतील आणि दुपारच्या वेळात इथे ट्युशन क्लास चालू। गणित, पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र, बस इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमांच्या शिकवण्या सुरू करू। संगीता, या क्लासची तू चीफ कोऑर्डिनेटर व्हावंस अशी माझी इच्छा आहे। अगं, तुझ्या मदतीला आणखी दोन एक्सपर्ट माणसं देईन ना मी, पण मुख्य जबाबदारी मात्र तू सांभाळायचीस। काय ऐकतेस ना?
0: हो हो हो मावशी, खूप भरून येत आहे मला, माझा एवढा विचार करता तुम्ही?
1: अगं, एम एस सी झाली आहेस तू, एवढं शिक्षण हातात आहे, त्याचा छान उपयोग करून घेऊया आपण।
0: मावशी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय।
1: हां, बोल ना, काय झालं ग? तुला आनंद नाही झाला हे सगळं ऐकून? हो, मला ठाऊक आहे, अजून तुझ्या जखमेवर पुरती खपलीसुद्धा धरलेली नाही। मी फार घाई करते का ग? पण संगीता, मला ना तुझे पाठी पुसून त्यावर सुखाची धुराक्षरं लिहायची आहेत ग।
0: किती सुंदर साध सरळ मन दिलंय देवानं तुम्हाला मावशी, मला आनंदची फार आठवण येते। अवघा 38 वर्षांचं आयुष्य मिळालं त्याला, माझ्या आयुष्यात सुख घ्यावं म्हणून तो किती साठायचा। पण ज्या बातमीने तो हर्षभरित झाला असता ती बातमी त्याला सांगायचीच राहून गेली कायमची।
1: उगी उगी बेटा उगी, म्हणजे
0: दिवस गेलेत मला मावशी।
1: कोणाजवळ बोललीस का बाळा ही तू गोष्ट?
0: कोणाजवळच नाही, माझ्या सासूजवळही नाही।
1: आणि आई बाबा?
0: आईच्या तर डोक्यावर परिणाम झाला, ती सध्या मेंटल हॉस्पिटलमध्ये।
1: अरे बापरे, जय मुक्तिनाथा जय मुक्तिनाथा, तुझाचा आधार जय मुक्तिनाथा।
0: खूप खूप एकटी पडली आहे मी, तुमची ही श्रद्धा मला तारून नेईल का मावशी?
1: बाळा, श्रद्धा म्हणजे तुमच्या जगण्याला मिळणारा आधार। श्रद्धा दुःखाचा परिहार करत नाही, पण दुःख सोसण्याची ताकद निश्चित वाढवते। हो, श्रद्धा आपला एकटेपणा दूर करते।
0: फार बरं वाटतंय मला ऐकून।
1: हो ना, हे बघ, पण संगीता ही गोष्ट तू लवकरात लवकर चित्राताईंजवळ बोलायला हवीस, ते खूप गरजेचं आहे आणि तुझ्या हिताचंही आहे।
0: चक्कर येते, कधी कधी मला चक्कर येते, पण त्यांना असं वाटतंय की मला दुःखावेगाने चक्कर येते.
1: प्रश्न खूप गुंतागुंतीचा असला तरी तो सोडवायला हवाच ना. काहीतरी सोल्युशन निघेल यातून बाळ.
0: पण काय आणि कोणतं सोल्युशन मावशी? या मुलाला जन्म दिला तरी प्रश्न, न जन्म दिला तरी प्रश्न. मी म्हणजेच एक खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे मावशी.
1: संगीता बघ बाळ, तू आधी शांत हो, काळजी करू नकोस. चला आता आपण निघूया. तू सगळ्याचा शांतपणे विचार कर आणि मग काय तू निर्णय घे. हां, आणि कोचिंग क्लासबाबतही आत्ता काही निर्णय नको घ्यायला. कुठलीच घाई कशाला ना, स्वतःला सगळ्या गोष्टींना पुरेसा वेळ दे. बरं बाळ?
0: होय मावशी. नमस्कार करते.
1: आशीर्वाद. अहो ऐकलं का?
2: काय ग?
1: मला ना थोडी काळजी वाटायला लागली हो, म्हणजे शशांक आणि नम्रताची हो.
2: ती काय कुक्कुरी बाळ आहेत का त्यांची काळजी करायला? मस्त हनीमूनला गेली आहेत दोघं.
1: हो, पण एक साधा फोन नाही केला शशांकनं. खरंच मला काळजी वाटते.
2: आणि सुमते, तू कधीपासून काळजी करायला लागली? अगं, ती सगळी काळजी मुक्तिनाथांवर सोपवून दे, ते बघतील सगळं.

0: हे काय नम्रता, सामानाची बांधाबांध का करतेस तू?
1: मग काय करू?
0: अगं, आपल्याला इथे येऊन फक्त 4 दिवस झालेत.
1: हे बघ, मला खूप बोर झालंय तुझ्या बरोबर.
0: काय काय बोलतेस काय तू नम्रता?
1: हे बघ शशांक, तुला चांगलं माहितीये माझ्याकडे आत बाहेर असं काहीही नसतं. जे ते सगळं खुल्लम खुल्ला.
0: अगं,
1: त्यामुळे मी उगाच तुला आवडावं प्लीज करावं म्हणून काहीही बोलणार नाही.
0: अगं, असं काय बोलतेस तू? माझ्या आईला काय वाटेल? अगं, माझे बाबा काय म्हणतील? आता हनीमून अर्ध्यावरच सोडून का आलो असं विचारलं मग.
1: अरे पण विचारलं तर तू बोलूच नकोस ना, तुला कानकुंड वाटतं ना.
0: अच्छा, मग तू काय बोलणार आहेस?
1: सरळ सांगून टाकणार, हनी नसलेला मून मिळाला म्हणून.
0: ए नम्रता, प्लीज प्लीज डोंट बी सो रुथलेस.
1: हे बघ, मी काही दुष्ट नाहीये.
0: अगं, माहितीये मला, पण मला थोडा वेळ तर देशील.
1: हे बघ, मला चर्चा नकोय, चल सामानावर.
0: आणि मी नाही आलो तर?
1: तर मी एकटी निघून जाईन.
0: नम्रता.

0: हॅलो हॅलो, एक मिनिट.
1: किती वेळ?
0: अगं, आंघोळ करीत होतो.
1: आत्ता
0: मग मी काय नोकरीत आहे का आता कोणाच्या? मस्तपैकी कलंदर आयुष्य जगतोय, दमादम मस्त. अरे ओ, तुमचे मस्त कलंदर कुठे आहेत?
1: दाराआड लपलेत लाजून.
0: लाजून ते का बाबा?
1: ते तुम्ही त्यालाच विचारा ना बाबा.
0: तो लाजलाय ना?
1: हो.
0: तू लाजली नाहीयेस ना?
1: नाही.
0: मग तुलाच विचारतो ना. सांग बघू मला, हनीमून इतक्या लवकर कसे परत आलात तुम्ही?
1: आता आत येऊ द्याल की नाही आम्हाला? का सगळा पंचनामा दरवाजा बाहेरच करणार आहात तुम्ही?
0: नाही ग बाई, नाही. ये आत ये. ही अजून आलेली नाही आहे टायपिंग इन्स्टिट्यूटमधून, त्यामुळे स्वागत वगैरे मी शब्दांनीच करतो. वेलकम होम.
1: मलाही ओवाळून घेण्याची हौस नाही. ये रे शशांक.
0: अरे च्या, हे काय या शशांकचा चेहरा असा पडलेला काय?
1: त्यालाच विचारा ना बाबा, प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार आहे का?
0: हो विचारतो, त्यालाच विचारतो. का रे बाबा शशांक, बरं वाटत नाहीये का तुला?
1: अरे सांग ना बाबा, काय विचारतायत?
2: मला जरा एकटं सोडाल तुम्ही दोघं? इथून बोचकार तिथून बोचकार, काय आहे काय काय आहे काय? प्लीज लिव मी अलोन प्लीज.
0: अरे अरे हो हो असं. अरे भडकतोयस कशाला? अलोन तर अलोन.
1: तर काय कथा कोणाची नि व्यथा कोणाला?
0: म्हणजे म्हणजे काय काय चाललंय? काय हे कोड्यात बोलणं काय चाललंय? हां

0: हे वा नम्रता, या घरात अशांती नसते कधीही. सुमतीचा कटाक्ष असतो तो. तो शशांक का इतका अपसेट काय आहे? अरे अरे, मधुचंद्रला जाऊन आलात ना दोघं तुम्ही? एकतर सगळे दिवस न राहता लवकर परतलात, आणि वर चेहरे असे की माणूस मेलंय कुणी घरातलं.
1: वाटतील ते काय बोलताय बाबा?
0: माणसं मनाला येईल तशी वागू लागतात ना, तेव्हा मग परत तशाच प्रकारचा आहार मिळतो. थांबतच नाही ना इथे मी. बसा एकमेकांचे केस ओढीत, नाही तर जीव घे.
1: अरे कुठे निघालात तुम्ही?
0: मसणात. हो मसणात.
1: की काय टिट्यूड दाखवतात ना?
2: मला काही सांगू नकोस.
1: मग कुणाला सांगू?
2: स्वतःशीच बोल.
1: आय कॅन डू बेटर थिंग्स. मी मसापैकी रेकॉर्ड लावणार आहे. नाहीतरी तुमच्या घरातला रेकॉर्ड प्लेअर धूळ खातच पडलाय. इथे एकच संगीत, जय मुक्तीनाथा जय मुक्तीनाथा.
2: माझ्या आईला नावं ठेवायचा तुला काही एक अधिकार नाहीये, समजलं? तिना तुझ्या अध्यात्मा मध्यात.
1: तुझ्याशी बोलतायच कोण?

0: अरे छा, तुम्ही परत आलात चक्क? अगं नम्रता, चारच दिवसात कसे काय परत आलात?
1: आता यांची उलट तपासून कट कट.
0: काय? अगं मी काहीतरी विचारलं तुला नम्रता.
2: अहो, हनीमूनला किती दिवस जायचं हा आमचा वैयक्तिक प्रश्न असू शकत नाही का?
0: बर, हे कुठे?
2: बाहेर गेलेत, आणि त्यांना शोधणंही कठीण आहे कारण जाताना मसणात जातो असं सांगून गेलेत ते.
0: शशांक आत आहे का?
2: असेल.
0: शशांक, काय रे? अरे असं पडून करायला सवेळी? आणि चहा तरी घेतलायस का आल्यावर?
3: नाही गाय, डोकं खूप दुखत आहे माझं. देतेस चहा?
0: देते राजा, चांगलं आलं घालून देते.
2: आई, तुमचा फोन आहे. कोणीतरी आकाश म्हणून बोलतायत, या लवकर.

0: पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग तिसरा आत्ताचा पण ऐकला. लेखिका होत्या डॉक्टर विजया वाड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ मिलिंद सफई, अक्षता पल्लवी वैद्य, शशांक प्रसाद पणसे, नम्रता अनुपमा ताकमुगे, वैजनाथ आकाश आणि टॅक्सीवाला सुनील होळकर, मोहन अक्षय पेंडसे आणि सुमती इला भाटे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना साळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमांतर्गत आत्ताचं पण ऐकलत पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग तिसरा. श्रोते हो, मध्यरात्रीचे 12:28 आणि 40 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. मध्यरात्रीचे 12:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रेमाची गोष्ट या चित्रपटातलं विश्वजीत जोशी यांचं हे गीत. स्वर आहे बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांचा.

मानवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, संगीतकार निलेश मोहरीर, चित्रपट मितवा. यानंतर आपण ऐकणार आहात निलेश मोहरीर यांनीच संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत. चित्रपट आहे मंगलाष्टक वंचमोर, स्वर आहे अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांचा.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांचं गीत आपण ऐकलं, ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात. संगीतकार अविनाश विश्वजीत. मध्यरात्रीचे 12:55 होत आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलत, श्रेया घोषाल यांच्या स्वरात. जोगोबा या चित्रपटातलं हे गीत होतं आणि या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, मध्यरात्रीचा 1:30 वाजलाय. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित MS गोपालकृष्णन यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहात. राग आहे दरबारी कानडा. विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ पंडित लालाजी गोखले यांची. ऐकूया पंडित MS गोपालकृष्णन यांचं व्हायोलिन वादन, राग दरबारी कानडा.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित एम एस गोपालकृष्णन यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग दरबारी कानडा. त्यांना तबल्याची साथ पंडित लालाजी गोखले यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, मध्यरात्रीचा 1:30 वाजलाय. मालिका विशेष अंतर्गत प्रसारित करत आहोत लावण्य रंग.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या लावण्या तर लोकप्रिय आहेतच, पण त्यांची इतर गाणी देखील तेवढीच लोकप्रिय आहेत. प्रभाकर जोग यांचं व्हायोलिन वादन रोहिणी भाटे यांच्या नृत्याच्या कार्यक्रमात प्रसिद्ध बासरीवादक होंबळ यांनी ऐकलं. त्याच वेळेला प्रभात

देवदत्त या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक स्नेहल भाटकर हे वादकांची जमवाजमव करत होते. त्यावेळेला हुंबळ यांनी प्रभाकर जोग यांचं नाव स्नेहल भाटकरांना सुचवलं आणि तिथंच जोग आणि स्नेहल भाटकर यांचा करारही झाला. श्रोतेहो, भैरू पैलवान की जय चित्रपटातल्या आणखीन काही लावण्या आपण ऐकणार आहोतच, पण त्यापूर्वी प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या सतीची पुण्याई या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी ऐकूया सुलक्षणा पंडित यांच्या आवाजामध्ये. रचना जगदीश खेबुडकरांची आहे.

एकदा एका नृत्याच्या तालमीला स्नेहल भाटकरांना त्यांनी स्वतःच केलेला संगीताचा तुकडा आठवेना, मग जोग यांनी तो वाजवून दाखवला. जोग यांना उत्तम नोटेशन येत असल्यामुळं स्नेहल भाटकर त्यावेळेला खूप खुश झाले. आणि त्याच चित्रपटाच्या वेळी गायिका ललिता फडके यांनी देखील प्रभाकर जोग यांचं व्हायोलिन वादन ऐकलं. भैरू पैलवान की जय चित्रपटातली आणखीन एक लावणी आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली आहे, ती आता आपण ऐकूया.

0: कुस्ती तरला राजा माझा ग राजा माझा ग राजा
1: अरे वार पट्टा
0: टांग मारून चितपट केला जोडीदाराला जोडीदाराला जोडीदाराला
1: अहाय रे गबरू
0: अग अग बगा
1: अग पर काय बगा

श्रोतेहो, सध्या आपण बोलतोय संगीतकार प्रभाकर जोग यांच्याबद्दल. सुधीर फडके यांच्या प्रतापगड या चित्रपटाचं त्यावेळेला पुण्यामध्ये ध्वनिमुद्रण होणार होतं आणि त्यावेळेला मुंबईचे आर्टिस्ट परवडत नसत, त्यामुळे पुण्याचे कलाकार त्यांना घ्यायचे होते. त्याच वेळेला ललिता फडके यांनी प्रभाकर जोग यांचं नाव सुचवलं आणि प्रथमच जोग यांची बाबूजींकडे वर्णी लागली. पुढं जोग यांच्या अचाट ग्रहण शक्तीची परीक्षा घेऊन बाबूजींनी त्यांना ऊन पाऊस या चित्रपटापासून आपला सहाय्यक म्हणून घेतलं आणि पुढं बाबूजींचे अनेक चित्रपट आणि गीतरामायणाच्या कार्यक्रमातही प्रभाकर जोग हे सहाय्यक म्हणून काम करत होते. भैरू पैलवान की जय चित्रपटातलीच आणखीन एक लावणी ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये.

प्रभाकर जोग यांची पत्नी गायिका होती. तिला आकाशवाणीसाठी नवीन गाणं हवं होतं. मग लाखाची गोष्टसाठी त्यांनी लिहिलेलं पण त्यामध्ये न घेतलेलं एक गाणं प्रभाकर जोग यांनी आपल्या लयस्वरांचं खत घालून ते गाणं फुलवलं आणि तेच गाणं होतं लपविलास तू हिरवा चाफा. आणि पुढं हे गाणं मालती पांडे यांच्या आवाजामध्ये ते ध्वनिमुद्रित झालं. व्हायोलिनवरती स्वर सगळेच वाजवतात पण तू व्यंजन वाजवतोस अशा शब्दात जोग यांच्या व्हायोलिनची रामू भैया दाते यांनी प्रशंसा केली होती. त्या काळामध्ये प्रभाकर जोग यांच्या अनेक कॅसेट्स देखील निघाल्या होत्या. स्वर आले जुळणी या नावाचं आत्मचरित्र देखील त्यांनी लिहिलेलं आहे. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेली आणखीन एक लावणी ऐकूया.

संगीतकार प्रभाकर जोग यांच्याकडून आपण वळूया संगीतकार बाळ पार्टे यांच्याकडं. बाळ पार्टे यांचं खरं नाव जयराम अनंतराव पार्टे. हे मूळ कोल्हापूरचे होते. वडील पेशाने डॉक्टर होते पण घरामध्ये संगीताचं वातावरण होतं. त्यांची आई आणि वडील देखील सतार वाजवत असत, त्यामुळं घरामध्ये कलावंतांची ये जा होती. टोपण नाव त्यांचं बाळ आणि तेच पुढं रूढ झालं. बाळ पार्टे यांनी हार्मोनियमचं प्राथमिक शिक्षण गोपाळराव गोकाक्कर यांच्याकडून घेतलं होतं. पृथ्वीराज कपूर हे कोल्हापूरला आलेले असताना बाळ पार्टे यांचे वडील डॉक्टर अनंतराव यांच्याशी त्यांची ओळख झाली, मैत्री झाली आणि पृथ्वीराज कपूर यांनीच आग्रह करून डॉक्टरांना मुंबईला नेलं. पुढं बाळ पार्टे हे त्यावेळच्या प्रसिद्ध नृत्यांगना हेमा कासारगोड यांच्या नृत्यसंस्थेत काम करू लागले. नृत्याच्या कार्यक्रमामुळे त्यांचं भारतभर भ्रमण देखील झालं. संगीतकार बाळ पार्टे यांनी उषा खन्ना यांच्याकडे देखील सहाय्यक म्हणून काम केलं. शंकर जयकिशन हे स्वतंत्र संगीतकार होऊन आर के बॅनर्सकडे गेल्यानंतर पृथ्वी थिएटर्समधील हार्मोनियम वादक जयकिशनच्या रिकाम्या झालेल्या जागी बाळ पार्टे हे काम करू लागले. शंकर जयकिशनचे सहाय्यक दत्ताराम वाडकर हे बाळ पार्टे यांचे खास मित्र होते आणि दत्तारामांच्या जवळजवळ सगळ्याच चित्रपटात बाळ पार्टे यांनी त्यांना सहकार्य केलं. बाळ पार्टे यांनी संगीतबद्ध केलेली मंगळसूत्र चित्रपटातली एक लावणी आपण ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजामध्ये. विशेष म्हणजे ही रचना शांता शेळके यांची आहे.

संगीतकार बाळ पार्टे यांच्याकडून आपण वळूया संगीतकार सूरज यांच्याकडं. सूरज म्हणजे हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध शंकर जयकिशन या जोडीपैकी शंकर. शंकर हे हैदराबादचे. त्यांचं पूर्ण नाव शंकर सिंह रघुवंशी. शंकर तबला आणि ढोलक उत्तम प्रकारे वाजवत असत. नृत्याचंही त्यांना अंग होतं. पृथ्वी थिएटर्समध्ये वादक म्हणून काम करत असताना राज कपूर यांच्या आग या पहिल्या चित्रपटाच्या राम गांगुली यांच्या संगीतकाराबरोबर त्यांनी काम केलं होतं. शैलेंद्र यांच्या गीतांना शंकर यांच्या चाली असायच्या. हसरत जयपुरी यांच्या गीतांना जयकिशन यांच्या चाली असायच्या. हा एक अलिखित नियम होता असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक गाणं लोकप्रिय व्हावं या जिद्दीनं ते प्रत्येक गाण्यावर अपार मेहनत घेत. म्हणूनच त्यांच्या जवळजवळ सगळ्या चित्रपटातल्या सगळ्या गाण्यांच्या चाली खूप गाजल्या होत्या. 1970 ती मी नव्हेच या चित्रपटासाठी आगगाडीतील हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट या गाण्यानं त्या काळामध्ये धमाल उडवून दिली होती. त्याच चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया. अतिशय सुंदर अशी ही लावणी शारदा यांनी गायलेली आहे. राया असं पाहू नका डोळ्यात.

0: चला पड़ला हो या तो ज्ञात
1: बरे दर्शवते हो। याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला। नमस्कार।
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे।
3: मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 6 आपण ऐकला। ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती। हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून। मध्यरात्रीचे 2:02 झाली आहेत। प्रसारित करत आहोत गम्मत जम्मत।

नमस्कार बालदोस्तांनो, आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात आपल्या सगळ्या बालदोस्तांचं मी प्रतिभाताई मनापासून स्वागत करते. बालमित्रांनो, आपण सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो. तो पाऊस आता बरसायला सुरुवात झाली आहे. बाहेर रिमझिम पाऊस, गार वारा आणि सगळीकडे हिरवाई. वा वा वा, अशा सुंदर वातावरणात आपला आजचा कार्यक्रम आणखी रंगतदार होणार आहे बरं का. कारण आपल्या गप्पा चिमुकल्यांच्या मध्ये भेटीला आला आहे आपलाच एक बालमित्र. त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

0: बालमित्रांनो, आज आपल्या भेटीला आला आहे एक अतिशय गुणी, मेहनती आणि बहुगुणी बालमित्र. अगदी लहान वयातच त्यांनी शाळा तसंच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. विशेष म्हणजे राज्यस्तरीय भगवद्गीता स्पर्धेत त्याची निवड झाली, त्यात त्याने पारितोषिकही मिळवलं. हा मान मिळवून त्याने आपल्या कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमान वाढवला. याशिवाय त्याने नाटकातही सुंदर अभिनय केलेला आहे आणि गाण्याचीही त्याला आवड आहे. त्याचं नाव आहे योगीराज कुलकर्णी. चला तर मग आपल्या या बालदोस्ताचं आपण मनापासून स्वागत करूया. नमस्कार योगीराज.
1: नमस्कार.
0: तुझं आमच्या या गंमत जम्मत कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: योगीराज, तू कोणत्या शाळेत जातोस?
1: माझ्या शाळेचं नाव IES कात्र विद्यालय बदलापूर आहे.
0: अच्छा, तू बदलापूरहून आलायस?
1: हो.
0: खूप लांब आहे ना बदलापूर?
1: खूप लांब आहे.
0: बरं, मला सांग, तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस ना?
1: हो.
0: तर या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?
1: मला आई बाबांनी स्पर्धेमध्ये पुढे जायला सांगितलं आणि मग मला आवड झाली.
0: तू आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस?
1: मी फॅन्सी ड्रेस, अजून डान्स, चित्रकला, जिमनॅस्टिक, गाणं आणि खूप सारं.
0: म्हणजे इतक्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस आणि त्याच्यामध्ये क्रमांक पण मिळवलेले आहेस, है ना? मेडल्स आहेत, ट्रॉफी आहे, हो ना? वा वा वा, छानच आहे. आपला बालमित्र खूप हुशार आहे. हा, मला सांग योगीराज, भगवद्गीता स्पर्धेत तुझा चौथा क्रमांक आलाय, बरोबर? आणि तीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तुझी निवड झाली होती. मग असं तुला निवड झाल्यानंतर तुला काय वाटलं?
1: मला छान वाटलं आणि पुढे जाण्याचं कॉन्फिडन्स आला.
0: मग ती भगवद्गीता पाठ करण्यासाठी त्या स्पर्धेची तयारी तू कशी केली होतीस?
1: म्हणजे माझे गुरु होते नयनाजी, त्यांचं नाव. तर पहिले मी त्यांच्याकडे जायचो, नंतर त्यांनी व्हॉइस कॉल केला आणि मग माझी भगवद्गीता पाठ झाली.
0: मग कशी केलीस? खूप पाठांतर करावं लागलं का तुला?
1: हो.
0: आणि मग कोणी करून घेतलं पाठांतर तुझं?
1: आई बाबा आणि नयनाजीने.
0: त्याचा एक छोटा भाग बोलून दाखवशील? हो. श्लोक बोलून दाखव.
1: ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्रावरव्ययम छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालाः अदश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्य ततोत बलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसुता पुराणी निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वन्द्वैर् मुक्ता सुख दुःख सद्नैर् गच्छन्ति मूढाः पदमं व्ययन्तत न तद्भासते सूयो न शशंको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम.

0: pere mamma. Na mai vamsho jivalo ke jiva bhutasya natana. Mama shashtani indriyani prakruti sthani garshate. Shariram yadava apnoti yaccha pratyamati swada. Gruhitaitani sanyati vayur gandani vashtrat.
1: छान छान मस्तच म्हटलंस हा. मला सांग, तुला रामरक्षा सुद्धा येते ना, मग ती म्हणून दाखवतस?
0: अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषि श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्ति श्रीवत् हनुमान कीलकम् श्रीरामचंद्र प्रीतर्थे जपे विनियोगः अत ध्यानम् ध्याये दाजानबाहु दितशन धनुषम् बद्धपद्मासनस्थम् पीतम् वासोवसानम् नवकमलधरस्पर्दिनेत्रम् प्रसन्नम् वामङ्कारूणसीता मुखकमलविलोचनम् नीरदाभम् नानालङ्कारदीप्तम् दधकमुर्जतामण्डलम् रामचन्द्रम् इति ध्यानम् चरितम् रघुनाथस्य षट्कोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरम् पुंसा महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्तलश्यामम् रामम् लाजीवलोचनम् जानकीलक्ष्मणोपेतम् जटामुक्तमण्डितम् साशीतूणधनुर्बाणपाणिर्लक्तम् च लान्तकम् फलीलया जगत्रातु आविर्भूतमजं विभुम् रामरक्षापटेन्द्राज्ञ पापग्नी सर्वकामदा.
1: तू नाटकांमध्ये काम केलेलं आहेस ना, मग तो अनुभव कसा होता तुझा?
0: छान होता आणि मला मजा पण आली तेवढीच.
1: कसं, तू कोणत्या क्लासला वगैरे जातोस का?
0: नाही नाही नाही नाही घरीच बघून बघून.
1: पण मग तू कसं शिकलास ऍक्टिंग करणं?
0: ऍक्टिंग म्हणजे आई बाबांनी शिकवलं मला की नर्वस कसे असतात, नर्वस मध्ये कोणते कोणते फिलिंग असतात ते शिकवलं.
1: मग तुला माहिती आहेत का नवरस कोणते आहेत?
0: थोडी थोडी माहिती आहे.
1: बर, आणि मग हे नाटकात तू जेव्हा काम केलंस तर मग कोणती भूमिका केली होतीस त्याच्यामध्ये?
0: मी एक दोन नाटक केली अशी. एक होत ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाल्याचे कळस.
1: बर,
0: त्यात मी सूत्रसंचालक होतो. आणि स्टोरी अशी होती की आई बाबा आणि मुलगा वरी राहत होते, तर त्यांचा मुलगा हरवला.
1: बर,
0: मग त्यांना एक वारकरी भेटतो. मग ते ज्ञानदेव तुकारामांचं सगळी गोष्ट सांगतात. त्यात मध्ये मध्ये म्हणजे माझी अजून एक होती अँकर स्वरा कदम, तर आम्ही दोघं अँकर होतो. तर त्यांचं त्यांचं मध्ये मध्ये झालं, तर मग शेवटी त्यांना त्यांचा बाळ मिळतो अशी कहाणी म्हणे.
1: बर,
0: आणि दुसरं नाटक आहे बालरंगोत्सव.
1: बर,
0: त्यात माझा रोल झालेला हनुमान. नाटकाचं नाव होतं मॉडर्न रामायण. त्यात म्हणजे राम होता तो अमेरिकेवरून आलेला राम आणि तो इंग्लिश बोल. आता राम कधी इंग्लिश बोलू शकतो का? नाही ना. मग शेवटी मग आई बाबांचं पण दाखवलंय, गणपतीचं पण दाखवलंय. म्हणजे गणपती चालू आहे आणि त्यात नाटकाचं असे.
1: बर, म्हणजे छान मजा मजा होती त्या नाटकामध्ये.
0: आणि माझा रोल होता हनुमान.
1: मग हनुमान इंग्लिश बोलतो की
0: नाही?
1: नाही. बर बर, छानच. आणि खूप असं वेगळं काहीतरी सांगितलंच. बरं, मला सांग, तू गाणं पण शिकतोयस ना?
0: हो.
1: मग तुला गाणं आणि अभिनय म्हणजे नाटकात तू काम करतो, मग दोघांमध्ये काय आवडतं? बरं,
0: दोन्ही आवडतं. कारण मला गाणी पण छान आवडतात, गायला पण छान आवडतात, आणि ऍक्टिंग मध्ये एक्सप्रेशन द्यायला छान आवडतात, त्यामुळे मला दोन्ही आवडतं.
1: आणि गाण्यामध्ये सुद्धा एक्सप्रेशन असतं ना?
0: हो, गाण्यामध्ये पण असतं. आणि मी आपलं मातीकाम आहे ना, क्ले असतात, क्ले छोटे छोटे गणपती बनवतो. घरी अष्टविनायक बनवले.
1: हा, वा, छान. आणि मग ते
0: अष्टविनायक म्हणजे ते अष्टविनायक नाही, वेगळे वेगळे कलर मध्ये बनवले.
1: कलर मध्ये? बर, मग ते कोणी शिकवलं तुला?
0: ते मी युट्यूब वर बघून बघून शिकलो.
1: अरे वा, छानच. बघितलं का बालदोस्तांनो, आपण सध्याची मुलं तुम्ही सगळे मोबाईल वापरता, पण त्या मोबाईलचा योग्य वापर कसा करावा हे योगीराजने ओळखलं. आणि त्याने युट्यूबवरून मातीचे गणपती कसे बनवतात ही कला त्याने शिकली, ती आत्मसात केली, आणि त्याने त्याच्या घरामध्ये छान गणपती बनवलेले आहेत. मला वाटतं यातून तुम्हाला शिकायला मिळालं असेलच की आपण सुद्धा जेव्हा मोबाईल वापरतो तर त्याचा योग्य वापर कसा करायचा, आपल्या शिक्षणासाठी किंवा त्यातून काहीतरी कला शिकण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.

0: आपण दत्तमाला म्हटली तर बाबा ना काही कळलंच नाही. बाबा आई आजी मग नंतर बाबांनी गुगल वर सर्च केलं की हा काय म्हणतोय आणि मग त्यांना कळलं की दत्तमाला.
1: म्हणजे आपल्याला मोबाईल मधून खूप सगळ्या गोष्टी माहीत पडतात ना.
0: आणि ते पण आहे जर मी टीव्ही लावला ना तर देवाचंच काहीतरी बघतो.
1: का तुला आवडतं असं भक्तीमय सगळं वातावरण?
0: दत्तगुरूंचा भक्ती आहे आणि माझं एक छोटस देवघर पण आहे. देवघरामध्ये सगळे देव आहे म्हणजे जसं की श्रीपाद वल्लभ, दत्तगुरु, स्वामी समर्थ, हनुमान आणि खूप सारे. मजा अशी झाली की आता माझ्याकडे खूप सारे देव आहे, नरसिंह सरस्वती आहे, तर बाबांनी एक चौरंग पण आहे, दोन पाठ आणले, एक माझ्या पूजेसाठी आणि एक चौरंग. म्हणजे दोन पाठ झाले आमच्याकडे, एक माझ्या पूजेसाठी आणि गणपतीसाठी.
1: वा. आणि मग मला सांग तू शुभम करोति म्हणतो?
0: हो म्हणतो.
1: छानच. बर मला सांग तू गाणं गातोस ना?
0: हो गाणं गातो.
1: तर मामाला एक गाणं.
0: आणि आणि मजा अशी आहे की मी झोपाळ्यावर ब्रशिंग करताना, केस विचताना गाणी गातच बसतो.
1: हा म्हणजे सगळ्यांनाच गाणी ऐकवतोस तू. मामाला पण ऐकव ना.
0: हो ऐकू. मी एक अभंग ऐकवणार होतो. तो तुकडोजी महाराजांनी लिहिलाय.
1: बरं.
0: आणि त्यात ते अभंग आहे ना तो मी थोडे वाढवला पण आहे, तुम्हाला म्हणून नको.
1: हो हो.
0: आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. आता मी माझ्याकडं दत्ता

0: घडाना. आता आमच्या कास्ट टीचर कविताबाई संगे अभ्यास घडला. कविताबाई संगे अभ्यास घडला. अभ्यासामुळे विद्यार्थी घडला. अभ्यासामुळे विद्यार्थी घडला. आम्ही बी घडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बी घडलो तुम्ही बिघडाना. आयशच्या संगे मंच गाजला. आयशच्या संगे मंच गाजला. मंच गाजला वर करी सजला. मंच गाजला वर करी सजला. आम्ही बी घडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बी घडलो तुम्ही बिघडाना.
1: वा छान. आणखीन दुसरं कोणतं गाणं येतं तुला?
0: जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांचे कळ तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया शब्दांचे हिमाय अक्षरांचे दान. शब्दांचे हिमान अक्षरांचे दान. अभंगाचे पान तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया बोल पेरवतो पुन्हा उगवतो.

0: तुकाराम जगण्याचा पाया।
1: वा छानच. मला सांग योगीराज, तू इतक्या वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेतोस, छान तुला कला आहे तुझ्याकडे, गणपती
0: हाँ।
1: वगैरे बनवतोस मातीचे, तर हे सगळं करत असताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि आपला शाळेचा अभ्यास, हो ना, अभ्यास तर आपल्याला करावाच
0: अभ्यास
1: लागतो, मग तू हे कसं करतोस?
0: मी थोड्या थोड्या करतो, म्हणजे थोडा अभ्यास करतो, थोडा खेळतो, थोडा केक मेकिंग करतो, थोडा देवाची गाणी बघतो।
1: अच्छा, म्हणजे तू दोन्ही समतोल छान साधतोस, अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि मग इतर वेळी या सगळ्यांची तयारी स्पर्धेची वगैरे
0: म्हणजे
1: करतोस.
0: संध्याकाळी शाळेवरून आल्यावर मी काहीतरी खातो, क्लासला जातो, क्लासवरून आल्यावर होमवर्क करतो, होमवर्क केला की मग मी थोडा खेळतो आणि मग रात्री जेवतो आणि आईबाबांच्या आवरेपर्यंत नाटकाची किंवा काही असेल त्याची प्रॅक्टिस करतो।
1: वा छान असं वेळापत्रक तयार झालेलं आहे,
0: हां
1: हो ना. बरं मला सांग, आत्ता तू हे सगळं करतोयस, तुझे नंबर पण येत आहेत, तू जिकडे जातो तिकडे
0: हां
1: पारितोषिक तुला मिळत आहे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, तर मग हे सगळं तुझ्या मित्रांना, जे शाळेमध्ये तुझे मित्रमैत्रिणी आहेत आणि शिक्षकसुद्धा, तर त्यांच्या कशा प्रतिक्रिया असतात मग याविषयी?
0: मग याविषयी टीचर आणि मित्र बोलतात, पहिले मित्र बोलतात, मग सगळे मित्र गोळा होतात माझ्याकडे आणि मग ट्रॉफी बघायला हलचल करतात आणि मग नंतर टीचर बघतात आणि मग टीचर म्हणतात अरे वा कशात मिळाले, मग मी सांगतो की कशात मिळाले आणि मग टाळ्या वाजवतात आणि मग मधल्या सुट्टीत मी पटकन डबा खातो आणि टीचरना परवानगी येतो की मी सगळ्या शाळेला दाखवू का, टीचर हो म्हणाल तर दाखवतो, नाही म्हणाल तर नाही।
1: बरं, म्हणजे त्यांना पण खूप कौतुक आहे शिक्षकांना तुझं, हो ना, आणि मित्रमैत्रिणी त्यांना सुद्धा. वा छानच. योगीराज, तुझं मोठं झाल्यावर काय बनायचं स्वप्न आहे, काय व्हायचं आहे तुला?
0: मला सायंटिस्ट बनायचंय, म्हणजे मी लहानपणी पुस्तक वाचायचो सायंटिस्टनी, तर मला अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, कल्पना चावला यांचे फरक कळले, जसं की ऍस्ट्रॉनॉट चंद्रावर जातात
1: बरोबर,
0: आणि सायंटिस्ट इथेच राहतात आणि ते नवीन नवीन काहीतरी बनवतात,
1: शोध लावतात
0: म्हणजे,
1: हो ना.
0: आणि जर हे नाही झालं तर शंकर्या, शंकर्या मला आई म्हणतेच, म्हणजे पु ल देशपांड्यांसारखा, पु ल देशपांड्यांसारखा मी लेखक बनणार। तसंही माझ्याकडे आता आता माझ्याकडे एक वही आहे, त्या वहीत मी काही लिहित बसतो, चित्र काढतो, त्यांची माहिती लिहितो, कुठे कुठे फिरलोय ते लिहितो आणि खूप सारे लिहितो, जसं की स्तोत्र, मंत्र आणि काही
1: म्हणजे तुला जे मनात येईल
0: जे मनात येईल
1: ते लिहितोस तू,
0: हो,
1: म्हणजे लिखाण करतोस.
0: त्यामुळे माझं हँडरायटिंग पण सुधारेल आणि मग मोठ्या झाल्यावर जर काही लिहायला सांगितलं मोठा धडा तर लिहिता येईल ना।
1: बरोबर, तुला सरावही होईल ना
0: त्याने,
1: आणि छान आपल्या मनात काय चाललंय, आपल्याला काही सुचतंय नवीन, ते लिहिलं की आपल्यालाही छान वाटतं ना,
0: आणि मग आपल्याला ब्रेन पण असं
1: ऍक्टिवेट
0: होतो।
1: राहतो. बरोबर. योगीराज, तुझ्याशी गप्पा मारताना खूप आनंद झाला आणि तुझ्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने अनेक मुलांना, आपले जे बालमित्र आहेत त्यांना प्रेरणा नक्कीच मिळाली असेल
0: हो,
1: याची खात्री वाटते मला, आणि भविष्यातही तू अशीच प्रगती करत राहो आणि आयुष्यात तुला खूप मोठं यश मिळो, हीच आमच्या सगळ्या बालमित्रांकडून आणि आकाशवाणीकडून तुला खूप खूप शुभेच्छा यासाठी. आज तू इथे आलास, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार.
0: थँक्यू।
1: बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण योगीराज कुलकर्णी या बालमित्राबरोबर गप्पा मारल्या. बरं तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.
2: गम्मत जम्मत.

गंमतजंमत हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 2:25 आणि 35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची ही रचना ऐकूया. संगीतकार पु ल देशपांडे. चित्रपट देव बाप्पा.

आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या स्वरात चित्रपट मोहित यांची मंजुळा. मध्यरात्रीचे 2:32 आणि 40 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात गीत बहार.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी, मध्यरात्रीचे 2:38 झाली आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया अश्विनी शेंडे यांची रचना, रोहित राऊत आणि श्रीनिधी घटाटे यांच्या स्वरात, चित्रपट वन वे तिकीट.

फोटोकॉपी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत आदर्श शिंदे आणि सहकारी यांच्या स्वरात. गीत बहारमध्ये यानंतर उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं हे गीत ऐकूया. संगीतकार राम लक्ष्मण.

आली अंगावर या सिनेमातलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं, उषा मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार राम लक्ष्मण. यानंतर ऐकूया राजेश सावंत यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत, धो धो पावसातली वन डे मॅच या चित्रपटातलं हे गीत आहे.

धोधो पावसातली वन डे मॅच या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं राजेश सावंत यांच्या स्वरात. आणि या गाण्याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, पहाटे 3:30 आपण ऐकू शकाल मिश्र संगीत. त्यापूर्वी पहाटे 3:00 काही क्षणातच वनिता मंडळ.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. पहाटेचे 3 वाजलेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: उमाताई, तुमचे मराठी चित्रपट किती झाले हो?
1: मला वाटतं माझे मराठी चित्रपट जवळजवळ 60 पर्यंत झाले.
0: अरे बाप. आणि प्रकाशजी, तुमचे?
2: माझे
0: तुम्ही दिग्दर्शक आहात.
2: फार कमी चित्रपट आहेत, कारण माझं संपूर्ण करिअर सुरुवातीला टेक्स्टाईल डिझायनर म्हणून हौशी रंगभूमीवर मी काम करतो. जसं हिनी मगाशी दाखला दिला की हौशी रंगभूमीवर तिने काम केलं, तसं आमचे एक मीट बावकर म्हणून डिरेक्टर होते आणि त्यांनी नाटक बसवलं होतं डॉक्टर कैलाश, आणि त्यावेळच्या अभिनेत्री होत्या स्टेजवरच्या जयश्री शेजवाडकर, आणि त्या फार उत्कृष्ट गायिका होत्या. फार गाजलेल्या होत्या त्या, आणि मी अगदी तरुण, मला वाटतं काहीतरी 14-15 वर्षाचा असेल मी, आणि मला काळे नावाचं असं ते विलनिश कॅरेक्टर मला त्यांनी करायला लावलं, पण मी ते इतकं सुंदर केलं की त्या नाटकाला दुसऱ्या नंबरचं प्राईज मिळालं. आणि ते त्या नाटकाचे परीक्षक होते पी सावळराम बापू, म्हणजे कालांतरानं त्यांनी माझ्या चित्रपटाला भालूला गाणं दिलं.
1: बरीच गाणी लिहिली.
0: उमाताई, अभिनय करताना तुम्ही मुंबईत केव्हा आला तो?
1: हो, तोही किस्सा फार मोठा आहे. मी जेव्हा पहिल्या प्रथम बाबांना भेटायला गेले आणि माझ्या आईंनी सांगितलं की हिला अभिनयाचं शिक्षण द्या, त्याच्यानंतर बाबांनी सांगितलं एक की हिला एका चित्रपटामध्ये काम करायचं इथे, की इथे तिला अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी इथेच तिला नोकरी वगैरे काही करायची आहे स्टुडिओमध्ये. तर मी म्हटलं बाबा, मला इथेच तुमच्याकडे नोकरी करायला आवडेल, रोज यायला आवडेल, मी रोज आले तरच मला तुमच्याकडून अभिनयाचं शिक्षण घेता येईल. आणि त्याप्रमाणे बाबांनी मला पहिल्यांदा एक वर्ष नोकरीला ये म्हणून सांगितलं, आणि मी पगारी म्हणून तिथे काम करत होते. त्यावेळेला मला पगार 150 रुपये होता,
0: पण त्यावेळेला तो खूपच झाला.
1: आताच्या मानाने त्यावेळेला तो पगार 150 रुपये म्हणजे आताचे मला वाटतं जवळजवळ
0: 1.5 लाख.
2: बरोबर, 1.5 लाख नाही म्हणता येणार, पण
1: पुष्कळ, म्हणजे 10-15 हजार असे.
0: नाही, पण बाबांकडनं अभिनयाचं शिक्षण म्हणजे 1.5 लाख.
2: त्या दिवशी हे नव्हतं, ते जो
0: अभिनयाकडनं तुम्ही घेत आहात
1: अगदी
0: त्याची व्हॅल्यू होती ती.
1: बरोबर, अगदी. तर त्याप्रमाणे मी रोज स्टुडिओत 11 वाजता जायची, आणखीन मग बाबा मला त्यावेळेला अभिनयाचं शिक्षण द्यायचे, म्हणजे त्यावेळेला ऐतिहासिक चित्रपट निर्माण व्हायचे आणि त्याच्यासाठी ढाल तलवार किंवा फरी गदगा याचंही शिक्षण दिलं जायचं. आणि मग मला अभिनयाबरोबर तेही शिक्षण, तिथे जे शिक्षक होते ढाल तलवार वगैरे शिकवायचे किंवा फरी गदगा, ते शिक्षणही मी तिथे घेतलं. अभिनयाचं एक मुख्य अंग म्हणजे डोळ्यांनी बोलणं, म्हणजे डोळे बोलले पाहिजेत पहिल्यांदा, आणि ते बाबा मला सांगायचे की डोळ्यांनी कसं बोलायचं किंवा वाक्याची फेक कशी करायची, किंवा 9 वारी त्यावेळेला नेसलं जायचं, ग्रामीण चित्रपट बरेच निघायचे, तर 9 वारी नेसल्यानंतर कसं चालायचं, कसं उभं राहायचं बायकांनी, हे सुद्धा बाबा आम्हाला शिकवायचे. आणि असं सर्व अभिनयाचं शिक्षण मला तिथे बाबांनी दिलं, आणि त्याचा मला इतका आयुष्यात पुढे माझ्या चित्रपट आयुष्यात इतका मला उपयोग झाला की मी प्रत्येक भूमिका अगदी त्याप्रमाणे बाबांनी जे तन्मयतेने मला शिकवलं त्या अभिनयाचा मला खूप फायदा झाला, आणि मी माझ्या भूमिका यशस्वी करू शकले.
0: नक्कीच. एवढा मोठा गुरु लाभला.
2: सांगतो हे फरी गदगा वगैरे मी ऐकल्यानंतर मी खरं घाबरलो होतो विचारावर, म्हटलं ह्याचा प्रयोग जर माझ्यावर झाला तर काय होईल.
1: नाही, माझा स्वभाव
2: काही घडलं नाही, फक्त एकच जो डोळ्यांनी अभिनय करतात ना त्याचा उपयोग चांगला.
0: म्हणजे प्रेमाचा फरीगदगा तुमच्यावर फेकला गेला,
2: चालवला
0: गेला. पण तुम्ही मुंबईत केव्हा आलात?
1: हो, त्याच्यानंतर मग मी 1 वर्ष नोकरी तिथे केली बाबांच्याकडे. हे शिक्षण मला सर्व मिळालं. तिथे बाबांचे सुपुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता दिदींचाच, म्हणजे लता दिदींचा, निर्मल चित्रतर्फे. त्याचं नाव होतं भाव तेथे देव, आणि त्या चित्रपटात ही दिदी होत्या आमच्या सुलोचना दीदी, आणखीन चंद्रकांत मांढरेजी होते, सूर्यकांतजी होते, आणि चित्तरंजन कोलटकर हेही होते त्या चित्रपटामध्ये. आणि चित्तरंजन कोलटकरांच्या प्रेयसीची भूमिका मला त्याच्यात मिळाली होती, आणि तो चित्रपटही मी चांगल्या तिथे म्हणजे चांगला माझा तो चालला चित्रपट. प्रभाकर पेंढारकर यांनी खूप चांगलं दिग्दर्शन त्याच्यात केलेलं होतं, आणि ते माझ्याकडून कामही छान करून घेतलं त्या चित्रपटामध्ये. आणि नंतर मग मला बाहेरच्या ऑफर्स यायला लागल्या, तर मग मी बाबा म्हणाले मग का आता तू काय करणार पुढे, इथेच शिक्षण घेणार की बाहेर तू काय कामं? तर मी म्हटलं बाबा मला आता बाहेरचे ऑफर्स वगैरे येत आहेत आणि मी कामं मला बाहेर करावीशी वाटतात. तर म्हणे हरकत नाही, तू बाहेरचे पिक्चर्स स्वीकार. आणि मुंबईत हे त्यावेळेला जास्त चांगले चित्रपट वगैरे पुष्कळ निर्माण व्हायचे, आणि हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा मुंबईतच होती, म्हणजे तिथे हिंदी चित्रपट मुंबईतच निर्माण व्हायचे. तर माझ्या आई मला मुंबईत घेऊन आल्या त्यावेळेला.
0: अरे त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा मुंबईत आलात आणि इथे स्थिर झालात.
1: हो, इथे स्थिर झाले.
0: उमाताई, खूप मनामध्ये असं येतंय की झोंबतो गारवा हा गाजत असलेल्या लावणी नृत्यावर जगदीश खेबोडकरांच्या शब्दांवर तुम्ही इतका लाजवाब अभिनय केलाय, आणि त्याचबरोबर ते लावणी नृत्य आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. खास करून तुम्ही नृत्याचं शिक्षण घेतलं होतं का?
1: हो ना, मी लहानपणी तर भरतनाट्यम कथ्थक हे शास्त्रीय नृत्य प्रकार शिकलेलेच होते. पण माझी अशी इच्छा होती एक अभिनेत्री म्हणून की नुसत्याच उज्ज्वल भूमिका करून उपयोग नाही, तर आपल्याला चांगल्या करिअर करायचं ह्याच्यामध्ये, तर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आपण केल्या पाहिजेत. आणि त्याप्रमाणे माझी इच्छा होती की तमासगीर बाईची भूमिका करायची माझी इच्छा होती. आणि त्यावेळेस

0: त्यावेळेला गणानं घुंगरू हरवलं हे नमाडे म्हणून एक निर्माते होते त्यावेळेला गाजलेले, तर त्यांनी तो चित्रपट निर्माण करायचा ठरवलं. आणि त्याच्यामध्ये दत्ताचे दिग्दर्शक होते दत्ता माने, आणि ते त्या चित्रपटासाठी माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले की उमा, ह्याच्यात दोन नायिका आहेत, एक सोजवळ आणखीन एक तमासगीर, तर तुला कुठली भूमिका करायची आहे? तर मला खूप वाटच पाहत होते अगदी, म्हणजे माझी ती इच्छा पूर्ण व्हायची होती त्या चित्रपटाद्वारे. तर मी सांगितलं की मानेसाहेब, मला तमासगीर बाईची भूमिका करायची, कारण सोजवळ भूमिका मी पुष्कळ केलेल्या आहेत आणि मला अशी भूमिका करायची आहे तमासगीर बाईची. आणि त्याप्रमाणे मग ते हरकत म्हणाले, तू पण तुझा सोजवळ चेहरा आहे हे लक्षात ठेवतो. तर म्हणलं हरकत नाही, मी एक अभिनेत्री आहे आणि मला एक आव्हानात्मक भूमिका मिळेल ही भूमिका मी केली तर. तर त्याप्रमाणे मग मला ती भूमिका दिली गेली आणि त्याच्यात पुष्कळ लावणी नृत्य होती. मी कधी लावणी नृत्य केलेलं नव्हतं. मग त्याप्रमाणे त्या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक रंजन साळवी म्हणून होते, तर त्यांना सांगितलं की उमा ही भूमिका करणार आहे, तर तुम्ही तिच्याकडून ही लावणी नृत्याची रिहर्सल वगैरे करून घ्या. आणि त्याच्यात हे गाणं होतं आपलं जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं, झोंबतो गारवा. तर त्या ते गाणं ऐकल्यानंतर मी पहिल्यांदा घाबरले, मला कसं जमेल की नाही, पण मी देवाचं नाव घेतलं आणि म्हटलं आपण करायचं आहे. आणि त्याप्रमाणे मी जिद्दीनं ती रिहर्सल वगैरे केली आणि मग आमचं रिहर्सल वगैरे झाल्यानंतर चित्रपटाचं त्या लावणी नृत्याच्या चित्रपटाचा दिवस उगवला. आणि मग मी ते नृत्य दिग्दर्शकांनी सांगितलं मला असं असं स्टेप्स वगैरे, आणि मी तो शॉट इतका सुंदर केला की सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि उमा आणि लावणी नृत्य करते हे कोणाला खरंच वाटेल
1: कारण तुमचा सोजवळ चेहरा
0: हो ना
1: आणि लावणीची अदाकारी हे समीकरण कुठे जुळतच नाही
0: अगदी.
1: मला वाटतं म्हणूनच
0: चित्रपट
1: तमाशा चित्रपट नाही आले तुमच्या
0: नाही. आणि आले मी तसे तीन चार चित्रपट केले तमाशा प्रधान, एक हे गणानं घुंगरू हरवलं, आणखीन एक 12 वर्ष 6 महिने 3 दिवस हे वसंतराव पेंटर यांचं तो रहस्यमय चित्रपट होता, त्याच्यातही मला म्हणजे अशी डबल रोल होती, एक तमासगीर बाई दाखवली होती आणि एक सोजवळ अशी, तर तो एक केलं होतं. आणि छंद प्रीतीचा नावाचं एक माधवराव शिंद्यांचा चित्रपट होता, त्याच्यामध्येही मी तमासगीर बाईची भूमिका केली होती. पण माझ्या प्रेक्षकांना मायबाप प्रेक्षकांना मला माझ्या त्या काही भूमिका आवडल्या नाहीत, कारण माझा सोजवळ चेहरा त्याचं कोंदण होतं मला. तर आता आमच्या सुलोचना दिदींचं पण तसंच झालं, त्यांना त्यांच्याही भूमिका त्यांनी कोणता चित्रपट त्यांचा गाजलेला भाऊबीज हा चित्रपट, त्याच्यामध्ये त्यांनी लावणी नृत्य केलं होतं, तेही प्रेक्षकांना आवडलं नाही. तसंच माझ्या बाबतीत झालं, मला प्रेक्षकांची पुष्कळ पत्र आली की उमा ते तुम्ही असल्या भूमिका करू नका, आम्हाला पाहायला तुम्हाला ह्या भूमिकेत आवडत नाही. तर म्हणून मी मग पुढे काही अशा भूमिका केल्या नाहीत, कारण मायबाप प्रेक्षक हेच आपलं दैवत आहे आणि त्यांच्यामुळेच आज आपण ह्या इंडस्ट्रीत टिकून आहोत.
1: खरं

गरम लो करी शाना, पर धूप नहीं आली

0: उमाताई, तुम्ही अनेक हिंदी चित्रपटही केले, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल.
1: हिंदी चित्रपट म्हणजे मला आठवतं दोस्ती हा माझा खूप गाजलेला चित्रपट हिंदी.
0: नक्कीच.
1: आणि तो चित्रपट होता राजश्री प्रॉडक्शनचा. राजश्री प्रॉडक्शन हे त्यावेळेला फार मोठं असं हिंदी चित्रपट निर्माण करणारं प्रॉडक्शन होतं. आणि त्यांनी त्यावेळेला नवीन कलाकारांना चान्स देण्याचं ठरवलं होतं दोस्ती या चित्रपटाच्या वेळेला. आणि त्या चित्रपटाचे जे एडिटर होते जीजी मयेकर ते माझ्या ओळखीचे होते. तर त्यांनी मला कोल्हापुरात असं कळवलं तार पाठवून की राजश्री प्रॉडक्शन एक नवीन हिंदी चित्रपट निर्माण करतोय आणि त्याच्यासाठी मी तुझं नाव सुचवलेलं आहे, त्यांना एक नवीन नायिका हवी आहे आणि त्याप्रमाणे तू इथं निघून ये, त्यांना स्क्रीन टेस्ट वगैरे घ्यायची आहे. आणि त्याप्रमाणे मी मुंबईत आले.
0: अशा पद्धतीने तुम्ही हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. कोणकोणचे चित्रपट तुमचे झाले हो?
1: माझे पौराणिक चित्रपट बरेच झाले हिंदी.
0: अच्छा.
1: ब्रह्मा विष्णू महेश्वर, हर हर महादेव, आणखीन बरेच असे पौराणिक चित्रपट निर्माण झाले.
0: पण त्यात तुम्ही रमला नाहीत ना जास्त.
1: आणखीन एक मला आठवतो हिंदी चित्रपट एक दिल सो अफसाने, त्याच्यामध्ये राज कपूर, वहिदा रेहमान असे मोठे कलाकार होते आणि राज कपूरच्या लहान बहिणीची मला भूमिका त्याच्यात होती. आणि मला त्यावेळेला खूप आनंद झाला की एवढ्या मोठ्या कलाकारांच्या बरोबर भूमिका करायला मिळते. पण हिंदी चित्रपटसृष्टीतलं वातावरण माझ्या मनाला काही रुजलं नाही.
0: तुमच्या स्वभावाशी ते मिळतं जुळतं नव्हतं.
1: स्वभावाशी मिळतं जुळतं नव्हतं.
0: तुम्ही दोघांनी पण अनेक कलावंतांबरोबर कामं केलेली आहेत तुमच्या चित्रपटांमध्ये किंवा तुम्ही दुसऱ्यांबरोबर. दिग्दर्शकही तुम्हाला अनेक लाभलेले आहेत, तर त्यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ना की नेमके तुम्हाला कोणते भावले, कुठे भावले ते.
2: आता असं आहे की माझी पत्नी उमा ही बालपणापासून या व्यवसायात तिचे आई वडील असल्यामुळे तिचे पाय म्हणजे माझ्याहूनही चांगले रुजले गेले होते. पण माझं तसं काही नव्हतं, मी अगदी नवखा होतो. आणि एक हौशी रंगभूमीवरनं जुने दिग्दर्शक कमलाकर तोरणे ते त्यावेळेला गिरगावात राहत असत, त्यानंतर दादरला राजाभाऊ ठाकूर राहत असत, राजाभाऊ परांजपेंशी थोडीशी ओळख, म्हणजे असे जुने काही दिग्दर्शक होते त्यांच्यावर असं ओळख आणि त्यांच्यावर त्यांचं शूटिंग असलं की जाणं येणं वगैरे. आणि हा एक सहवास लाभला आणि त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांच्या स्क्रिप्ट वगैरे कुठेतरी हातात चाळायला मिळाल्या, कधी पाहायला मिळाल्या आणि तिथनं जरा थोडस असं शिकायला मिळालं.
1: नाही मी तर त्यांच्याकडे कामच केलं होतं.
2: यांनी तर कामच केलं.
1: काका मला वाचवा हे राजाभाऊंच्या दिग्दर्शनाखाली काम केलेला माझा चित्रपट

0: फार गाजला. तर मला त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची फार इच्छा होती. म्हणजे मी दिदींना, सुलोचना दिदींना तसं बोलले होते एकदा,
1: आणि ती संधी तुम्हाला मिळाली.
0: ती संधी त्या चित्रपटात मला मिळाली. आणि त्यातला एक प्रसंगही मला आठवतो की त्या चित्रपटात तिला एक लहान मुलगी असते, विधवा नायिका असते ती, आणि तिला लहान मुलगी असते आणि तिला ती काही कारणाने म्हणजे ती बाहेर जाऊ नको असं सांगते. त्या चित्रपटाचे नायक होते राजा गोसावी. तर त्यांच्याकडे ती मुलगी नेहमी जायची, अशी ते बोलवायचे, प्रेम करायचे. तर ती सांगायची जाते तिथे जाऊ नको, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. तर ती मुलगी ऐकत नाही आणि ती रागाने आपल्या मुलीला मारते, असा तो एक सीन होता आमचा. तर ती मुलगी, तिला मी मारल्यानंतर माझ्या डोळ्यातही आपोआप अश्रू आले पाहिजेत असं मला दिग्दर्शकांनी, राजाभाऊंनी सांगितलं. मला म्हणाली, उमा तू ग्लिसरीन नाही वापरायचं माझ्या चित्रपटात. तर मला अगदी म्हटलं आता रडं कसं येणार मला. तर मी खूप प्रयत्न केला तर मला म्हणाली, तू थोडा वेळ थांब, तुझ्या आयुष्यातला कुठला दुःखद प्रसंग आठव आणि तू मग शॉट दे. तर मी किती प्रयत्न केला तो मला काय जमेना तो शॉट. मग राजाभाऊंनी मला तो शॉट करून दाखवला, मला त्या सीनमधला तो शॉट. तर त्यांच्या डोळ्यात वगैरे ते पाणी पाहून मला स्वतःलाच भरून आलं आणि मग तो त्याच्यानंतर माझा तो शॉट चांगला झाला आणि मी ग्लिसरीन न वापरता तो शॉट दिला. आणि त्या चित्रपटात मी कधीही ग्लिसरीन वापरलं नाही. हा, आणि तो माझा चित्रपट फार गाजला.
2: जुळलेले भावबंध जाणून घेताना त्यांच्या संसाराचा गंध दरवळेल पुढल्या भागात.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटे 4 वाजता आपण ऐकू शकाल शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. त्यापूर्वी पहाटे 3:30 वाजता मिश्र संगीत.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
5: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
6: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
5: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. पहाटेचे 3:31 आणि 42 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत

मिश्र संगीत। यामध्ये सुरुवातीला ऐकूया अशोकजी परांजपे यांची रचना, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीतकार अशोक पत्की।

वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलत. कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि सहकारी यांच्या स्वरात. यानंतर कार्तिकी गायकवाड यांच्या स्वरातलं आणखी एक गीत ऐकूयात. रचना आहे ऋषिकेश परांजपे यांची, संगीतकार पुन्हा एकदा वर्षा भावे.

ऋषिकेश परांजपे यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलत, कार्तिकी गायकवाड आणि सहकारी यांच्या स्वरात, संगीतकार वर्षा भावे. पहाटेचे 3:45 झाली आहेत. आपण ऐकत आहात मिश्र संगीत.

शांता शेळके यांची रचना पण ऐकत होतात लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात लगीत आपण ऐकणार आहात. रचना पुन्हा एकदा शांता शेळके यांची, संगीतकार पुन्हा एकदा पंडित हृदयनाथ मंगेशकर.

शांता शेळके यांनी रचलेलं हे कोळी गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. यानंतर ऐकूया स्वाती पाटणकर यांनी रचलेलं, संगीतबद्ध केलेलं आणि स्वतः गायलेलं हे गीत.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं, अरुण दाते आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, पहाटेचे 4 वाजलेत, वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात वीणा शुक्ला यांनी गायलेला राग परमेश्वरी. मध्यलय बंदिश रूपक तालात निबद्ध आहे आणि त्याचा तराणा 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा आणि सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ यांची. ऐकूया वीणा शुक्ला यांचं गायन राग परमेश्वरी.

0: आत्ताच आपण ऐकलत वीणा शुक्ला यांनी गायलेला राग परमेश्वरी. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा आणि सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ यांनी केली होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. कार्यक्रम सुरू आहे नाद ब्रह्म.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
5: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, पहाटेचे 4:30 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अतुल शर्मा यांनी बासरीवर वाजवलेला राग गुजरी तोडी. विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांची. ऐकूया अतुल शर्मा यांचं बासरीवादन राग गुजरी तोडी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं अतुल शर्मा यांनी बासरीवर वाजवलेला राग गुजरी तोडी. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. पहाटेचे 5 वाजलेत. गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं या मंगल पहाटे सहर्ष स्वागत. श्रोतेहो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची ही रचना. संगीतकार सुधीर फडके. चित्रपट थोरली जाऊ.

आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या स्वरात चित्रपट साधी माणसं. पहाटेचे 5:08 आणि 30 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात गीत बहार.

अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं, प्रवीण दवणे यांनी रचलेलं धडाकेबाज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. विनय मांडके, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, उषा मंगेशकर आणि ज्योत्सना हर्डीकर यांच्या स्वरात.

सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकली. उत्तरा केळकर, सुधीर फडके आणि सहकारी यांच्या स्वरात धाकटी सून या चित्रपटातलं हे गीत होतं. पहाटेचे 5:18 होत आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीत.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया पावनखिंड या चित्रपटातलं दिग्पाल लांजेकर यांचं हे गीत. स्वर आहे देवदत्त बाजी, अवधूत गुप्ते आणि सहकारी यांचा.

रामदास कामत आणि सहकारी यांच्या स्वरात थापाड्या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. यानंतर या कार्यक्रमातलं शेवटचं गीत रवींद्र साठे यांच्या स्वरात.

0: या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5:30 वाजलेत. भावधारा.